मध्यम लहरी 249 हेक्टोमीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वरती 100.6 मेगाहर्ट्स या आमच्या एफएम वाहिनीवरती न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल ॲप वरती आणि akashvani.gov.in या वेबसाईट वरती आकाशवाणीचं हे आहे सांगली केंद्र. श्रोते हो,

आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ शके 1948 अर्थात 28 जून 2026। सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. रसिक हो, सुप्रभात. सभेची सुरुवात मंगलध्वनीने.

नमस्कार सांगली या प्रातःकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी प्रेरणा साठे. नमस्कार रसिक हो नमस्कार. सकाळचे 6 वाजतात. जगभरातील काही ठळक घडामोडी जाणून घेऊया बातमीपत्रांमधून. हिंदीतून बातम्या ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

स्वर्ग आणि मृत्यूलोक यांना व्यापून राहिलेला एकमेव पुरुष असं ज्याला वेदांतात म्हणतात आणि ज्याच्या ठिकाणी ईश्वर ही एकमेव संज्ञा सार्थ झाली आहे, तसंच मोक्षाची इच्छा करणारे लोक प्राणायामाने ज्याचा अंतरात शोध घेतात तो स्थिर भक्तीनं सहज प्राप्त होणारा शंकर तुम्हाला निःश्रेयसाची प्राप्ती करून देवो. ज्ञानम शिवात इच्छेत असं म्हणतात. असं शंकरापासून मिळालेलं ज्ञान मोक्षप्राप्ती करून देणार आहे. या शंकराचं वर्णन महाकवी कालिदासानं या मंगलाचरणाच्या श्लोकात करताना त्याच्या प्राप्तीसाठी सहजपणानं योग समन्वयाचा प्रभाव प्रकट केला आहे. मोक्षार्थींनी प्राणायामाबरोबरच स्थिर भक्तीची साथ धरली तर त्याची कृपा अधिक सुलभ आहे असंच या कवीनं सुचवलं आहे. त्याचबरोबर त्याचं व्योमवत व्याप्त परब्रह्मस्वरूप चिंतिलेलं आहे. एकनिष्ठ उपासक आपल्या इष्टदेवतेत साक्षात परब्रह्मरूप कसं पाहतो याचंही एक आल्हाददायक चित्र या मंगलाचरणाच्या श्लोकात आढळतं.

0: पाण्यामध्ये जसा चिखल त्याप्रमाणे सुखामध्ये दुःख आणि दुःखात सुख गुरफटून गेलं आहे असं म्हटलं आहे. म्हणून विद्वान लोक अनुकूल किंवा प्रतिकूल अशा कोणत्याही स्थितीत धीर न सोडता ही सर्व माया आहे असं समजून सुखात हर्ष निर्भर होत नाहीत आणि दुःखात विचलित होत नाहीत. अध्यात्म रामायणातील हे श्लोक लक्ष्मणाच्या तोंडचे आहेत. अयोध्येतील राजमंचकावर निद्रा करणारा राम पंचवटीच्या वाटेवर असताना एक रात्र गुहाच्या घरी दर्भ आणि पर्णासनावर स्वस्थपणे निद्रित झालेला पाहून गुहाने जेव्हा दुःख व्यक्त केलं तेव्हा लक्ष्मणाने धीर पुरुषांची सुखदुःखात स्थिर राहण्याची वृत्ती ज्या बोधाने निर्माण होते त्याबाबत बोलताना धीर पुरुषांचं लक्षण सांगून मर्यादा पुरुषोत्तम रामाचा गौरव केला आहे.
1: श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन होतं भरा नाईक यांचं. श्लोक गायन केलं होतं ऋषिकेश बोडस यांनी, तर वाचक स्वर होता नीता गद्रे यांचा. प्रकाश किरण हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसन्न

सकाळच्या वेळी भक्तिरंगामध्ये रंगून जाऊया प्रातःकालीन भक्तिसंगीतासोबत. ऐकूया कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत लीला जोशी यांच्या समूह स्वरातील या भूपाळीने.

समूह स्वरातील या सुंदर भूपाळीनंतर कार्यक्रमात ऐकूया प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर यांची रचना अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये.

प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर बबनराव नावडीकर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची रचना.

प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर विजया खांडेकर यांची रचना, अंजली देशमुख यांनी संगीतबद्ध केली, स्वरसाज बेला शेंडे यांचा.

प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर नितीन मुकेश आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील हिंदी भक्ती रचना ऐकणार आहोत.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 6:40 आणि 53 सेकंद झाली आहेत. शेतीशी संबंधित काही घटकांची माहिती जाणून घेण्याची ही वेळ. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: मंडळी, माणसाप्रमाणेच जनावरात देखील कुपोषण आपल्याला पाहायला मिळतं. जनावराच्या शरीराला पोषक अशी सर्व प्रकारची पोषण मूल्य ही चाऱ्यातून न मिळाल्यास आणि आवश्यक तेवढा चारा मिळाला नाही तर जनावरे कुपोषित होतात. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत उन्हाळ्यात याचं प्रमाण जास्त असतं. जनावरांना एकाच प्रकारचा चारा किंवा खाद्य देणं, गरजेपेक्षा कमी चारा अगर खाद्य देणं, संतुलित आहार न देणं, जनावरांना उपाशी ठेवणं अशा कारणांमुळं जनावरांचं कुपोषण होतं. जनावरांना त्यांच्या शारीरिक आरोग्याला लागणारी सर्व पोषण मूल्य ही योग्य प्रमाणात जेव्हा त्यांच्या चारा खाद्यातून मिळतात तेव्हा त्यांचं व्यवस्थितपणानं पोषण होतं. मंडळी, जेव्हा जनावरे कुपोषित होतात तेव्हा अनेक प्रकारचे तोटे आपल्याला सहन करावे लागतात. जनावरांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येक अवस्थेमध्ये म्हणजेच गर्भावस्था, उत्पादनावस्था, वाढीची अवस्था यामध्ये पोषण तत्वांची खूप आवश्यकता असते. अपुऱ्या आहारामुळं त्यांच्या शरीराला आवश्यक ती पोषण तत्व मिळत नाहीत, त्यामुळं जनावरे कुपोषित होतात आणि मग त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे विविध रोगांना बळी पडतात. जनावरांना आंधळेपणा येतो, पंडुरोग होतो. सर्वात वाईट म्हणजे कुपोषणामुळं जनावरात वांझपणा निर्माण होऊन प्रजोत्पादनाची समस्या निर्माण होते. अशक्तपणा आल्यामुळं दुग्धोत्पादनावर देखील प्रतिकूल परिणाम होतो. जनावरांचं वजन कमी होतं, वाढणाऱ्या जनावरांची वाढ खुंटते, योग्य वेळी वयात येत नाहीत, खुरटी राहतात, बैलांची शारीरिक श्रम करण्याची क्षमता ही कमी होते. म्हणूनच जनावरात कुपोषण होऊ देऊ नये त्यासाठी आपण दक्ष राहायला हवं. त्यासाठी जनावरांचं वर्गीकरण करून त्यांना त्यांच्या शारीरिक अवस्थेप्रमाणे आवश्यक तेवढा आहार द्यावा. एकाच प्रकारचा चारा न देता हिरवा, ओला आणि वाळलेला असा दोन्ही प्रकारचा चारा जनावरांना खाऊ घालावा. वाळलेला चारा एक भाग आणि हिरवा चारा तीन भाग यांची कुट्टी करून एकत्रित मिश्रण करून जर आपण त्यांना चारा खाऊ घातला तर

0: त्यांना विशिष्ट प्रकारची पौष्टिक अशी वैरण घरच्या घरी मिळत राहते. संतुलित आहार त्यांना मिळतो, परिणामी त्यांची वाढ चांगली होते. याशिवाय चाऱ्याबरोबर भरडलेली ज्वारी, मका, बाजरी, पेंड, कोंडा, डाळी यांचं एकत्रित मिश्रण तयार करून त्यात खनिज क्षार मिसळून जनावरांना खायला द्यावं. हे सर्व मिश्रण खाऊ घातल्यामुळं त्यांना ताकद मिळते. शिवाय जनावरांना योग्य वेळी योग्य तितकं स्वच्छ पाणी मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, जनावरं उपाशी राहणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी. म्हणजेच जनावरांचं कुपोषण टळेल, आपलं आर्थिक नुकसान टळेल आणि पर्यायानं पशुधन आरोग्यदायी, उत्पादनक्षम असं आपल्याला लाभू शकेल.
1: जनावरातील कुपोषण याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. शेतीशी संबंधित काही घटकांची माहिती आपण जाणून घेतली. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतहो, आत्ताच्या या मंगल समयी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुतिका अवस्था असते. ह्या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भ बाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस्ट सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे, म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं. यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाढे पण सुरू करावे. बाळंतकाढा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे

0: ह्या सगळ्या गोष्टी सीझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून निरोगी आरोग्यासाठीचं मार्गदर्शन आपण घेतलं. श्रोते हो, हा कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. आता पर्यावरणातील घटकांविषयी उत्सुकता वाढवणारी माहिती घेऊया परिसर या कार्यक्रमामधून. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याचे पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश बदल, आणि या तापमान हा फार महत्त्वाचा घटक आहे. ह्यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, म्हणजे स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हा यायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळातलं होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवलेलं तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे घनदाट जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होतं असं एक त्याच्यात अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काल जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाया हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागत, ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत. पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता. त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाले, आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी, कोळशाच्या खाणीची, ते जमिनीच्या गर्भातलं आहे, म्हणजे जमिनीच्या वरती झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही, त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर होत आला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे, तोफा न्यायच्या, तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीतून ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडे, त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं, ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर, असे 15-20 स्लीपर भार पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली. आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरला असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी निरोप पाठवायचा, त्यावेळी केबल घालायच्या होत्या, आणि केबल कशा घालणार, त्याच्यासाठी खांब

0: पाहिजे, एक झाड एक खांब करायचे, उभं सरळ लाकूड. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडा 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाजासाठी लागणारं लाकूड भारतात होतं. तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये, भारतात झाला तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमामधून पर्यावरणातील घटकांविषयी उत्सुकता वाढवणारी माहिती आत्ताच आपण घेतली. रसिक हो, हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. ऐकूया कार्यक्रम योग संजीवनी.

0: नमस्कार. आजचा विषय आहे गतिशीलता आणि संतुलनासाठी योग. खरं पाहता योग आणि आरोग्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांचे अंतिम उद्दिष्ट मानवी अस्तित्वाची सुस्थिती आणि वैश्विक अस्तित्वाशी संतुलन असेच असते. अष्टांग योगाच्या सर्व पायऱ्या पाहिल्यास योग हे उत्तम आरोग्य प्राप्तीचे एक परिपूर्ण साधन ठरते आणि योगाचे अंतिम साध्यही तेच आहे.
1: वाढत्या वयानुसार शरीराची हालचाल म्हणजेच गतिशीलता कमी होणे तसेच शारीरिक संतुलन बिघडणे ह्या समस्या दिसून येतात. गतिशीलता म्हणजे सर्वसाधारण शारीरिक हालचाली, उदाहरणार्थ चालणे, फिरणे, उठणे, बसणे, दैनंदिन कामे करणे म्हणजेच शरीराची गतिशीलता होय. वाढत्या वयामध्ये स्नायू कमकुवत होतात, हाडांची झीज होते आणि ह्या सर्वांमुळे शरीराची गतिशीलता कमी होते. ही गतिशीलता कायम राहण्यासाठी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, कटिचक्रासन, वीरभद्रासन, पवनमुक्तासन इत्यादी आसने केल्यास शरीरातील स्नायूंना बळकटी मिळते. सांधे आणि स्नायू लवचिक होतात. मान, खांदे, पाठ, कंबर, गुडघे, घोटे यांच्या हालचाली सुलभ होतात. पाठीचा कणा लवचिक होतो आणि यामुळे वाढत्या वयातही शरीर गतिशील राहते.
0: ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये शारीरिक असंतुलन वाढल्यामुळे वारंवार पडण्याचे प्रसंग निर्माण होतात. अशा पडण्यामुळे आरोग्याविषयीचे गंभीर असे प्रश्न निर्माण होतात. याचे कारण असे की ज्येष्ठ नागरिकांच्या मनोशारीरिक क्षमता कमी होऊ लागतात. ज्ञानेंद्रियाची शक्ती क्षीण होते आणि कर्मेंद्रियावरील नियंत्रणात योग्य ती सुसूत्रता आणि सामंजस्यपणा नसते. आपल्या शरीराचा चलतोल म्हणजेच गतिशीलता आणि स्थिर तोल म्हणजेच स्टेडी बॅलन्स किंवा संतुलन हे लहान मेंदूकडून केले जाते.
1: वयोमानानुसार स्नायूताण क्षीण झाला, दृष्टी कमी झाली आणि सांध्याच्या हालचाली कमी झाल्या की शरीराकडून मेंदूला मिळणाऱ्या संवेदना या चुकीच्या येऊ शकतात आणि त्यामुळे मेंदूच्या केंद्रांचे अंदाज चुकतात आणि मेंदूकडून योग्य ती प्रतिक्रिया न मिळाल्याने शरीराचे संतुलन बिघडते. मानसिक ताणामुळे सुद्धा शरीराचे संतुलन बिघडते. लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक आसने केल्यामुळे मनातील इतर विचारांना वाव मिळत नाही. मन आणि शरीर यांच्यामधील संतुलन वाढते, समन्वय साधला जातो. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपल्याला तोलून धरणाऱ्या मज्जासंस्थेला चालना मिळते आणि अशा प्रकारे नियमित आसने केली असता मेंदूला एक प्रकारचे प्रशिक्षण मिळते आणि त्यामुळेच संतुलन यंत्रणा चांगली कार्यक्षम होते. त्यामुळे शरीराची गतिशीलता

0: आणि संतुलन दोन्हीही सुधारते. निरनिराळ्या मनोशारीरिक क्षमता वृद्धिंगत होतात व शरीराचा तोल सांभाळणारी यंत्रणा सतेज होऊन नेहमी उत्तम रीतीने कार्यक्षम राहते. हे सर्व साधण्यासाठी मगाशी सांगितलेल्या आसनांबरोबरच मयूरासन, गरुडासन, नौकासन, विपरीत करणी इत्यादी आसने उपयोगी पडतात.
1: मनाच्या शांततेसाठी ओंकार म्हणजे प्रणवसाधना, जप याचा, ध्यानाचा अभ्यास, शवासनातील योगनिद्रा, शिथिलीकरण या सर्व क्रिया केल्यास शरीरातील वात वृद्धी कमी होते, मन स्वास्थ्य सुधारते. परंतु ही सर्व आसने करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी साहित्याचा वापर, उदाहरणार्थ खुर्ची, लोड, पट्टे, दोऱ्या, रबरी विटा इत्यादी साहित्य जे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते वापरून योगाभ्यास करावा, म्हणजे तो सुलभतेने केला जाईल. अशा प्रकारे शरीराची गतिशीलता आणि संतुलन यांच्यासाठी योगाभ्यास उपयोगी पडतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.

21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत योग संजीवनी. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. श्रोते हो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:55 आपण पुन्हा ऐकू शकाल.

जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।

एक छानसा सुविचार खास आपल्यासाठी. साठवणं आणि जपणं यात खूप फरक आहे. साठवली जाते ती आहे संपत्ती आणि जपली जातात ती मन. संपत्ती येईल आणि जाईल, पण हृदयाने हृदय जपावं. कारण आजच्या काळामध्ये हृदयाशी हृदय जोडणारी खरी माणसं मिळणं खूपच दुर्मिळ झालेलं आहे, आणि ती मिळणं हीच खरी मनाची श्रीमंती आहे.

जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरातील काही ठळक कार्यक्रमांविषयी. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:20 एक गाणे ताजे तवाने. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:25. 7:40 जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग पाचवा. गाणी मनातली 7:45. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी लखलख चंदेरी. या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात 8:55. 9:10 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा कार्यक्रम सप्रेम नमस्कार. 9:30 छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा मराठी चित्रपट संगीत 10:00. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अलकादेव मारुलकर यांच्या शास्त्रीय गायनामध्ये राग सौराष्ट्र भैरव. सकाळी 11:00 भारताचे माननीय

पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, 1:05 गीत बहार. सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके 1:55, दुपारी 2 वाजता कृषी वार्ता. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:05 लोकसंगीतावर आधारित विशेष कार्यक्रम लोकधन या कार्यक्रम मालिकेचा भाग 56 सादर करते संजय पाटील. 6:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्याचं वर्णन खेळ संपेपर्यंत आपण ऐकणार आहात आमच्या 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती आणि 100.6 MHz या FM वाहिनीवरती. तर न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍपवरती कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे. यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात रूपरेषा. 6:35 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 6:55 योग संजीवनी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत यामध्ये आवडे हे रूप गोजीरे सगुण या अभंगावर आधारित वैभव महाराज पुजारी यांचं कीर्तन आपण ऐकू शकाल. रात्री 8 वाजता भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मन की बात मुंबई केंद्रावरून. रात्री 9:15 स्पॉटलाइट दिल्ली केंद्रावरून. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप मुंबई केंद्रावरून. रात्री 10 वाजता रविवासरीय संगीत सभा हा अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. याशिवाय नेहमीच्या वेळी बातम्या प्रसारित होतील. असे असतील आमचे आजचे दिवसभरातील काही ठळक कार्यक्रम.

आमच्या आज दिवसभरातील काही ठळक कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: मी आपण ऐकू शकाल आमच्या यानंतर यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात लगेच.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी. धन्यवाद दे.

0: पुढची पिढी.
1: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
2: मग
1: काय,
2: स्वतः पासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर. प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक. विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथं खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रति क्विंटल 3000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये

नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन

0: म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री शिक्षण संशोधन नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135 भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय प्रभावी संवाद मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉ कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला ही ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल, याच्याकरता जे भीती असते अप्रेन्शन असतं त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचं आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अग्रवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अग्रवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं.

0: लातूर घाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत. आस्वाद घेऊया एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचा.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरातील राम लक्ष्मण यांचा संगीत साज असलेली शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. चित्रपट होता आपली माणसं. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आतापर्यंत आपण विश्वकोशाचे संहिता खंड 1 ते 20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवादात डॉक्टर मिठाणी यांनी आपणाला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
1: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 एप्रिल 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे. साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे. विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि सूची अशा 4 प्रकरणांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. जगातील ज्ञानाचा मराठीतील अधिकृत दस्तऐवज कसा असेल याचं दर्शन घडवणारा हा परिचय ग्रंथ आहे. मातृभाषेतून पायाभूत ज्ञान मिळाल्यास इंग्रजी सारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची पात्रता सुशिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीतूनच उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशानं बाळगलेलं आहे. अशा या महाकाय ज्ञान यज्ञाची व्याप्ती, उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे.
0: सर, आपण आत्ताच म्हणालात की हा परिचय ग्रंथ

0: म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे. परंतु हा जो आराखडा ग्रंथरूपामध्ये जेव्हा प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
1: हा परिचय ग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वकोशातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
0: बरोबर.
1: त्यांच्या अभिप्रायावरून मुख्य विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्याची निश्चित दिशा मिळते. या कार्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, अगदी जपान, जर्मनी, डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड विषयाची नमुना नोंद जी आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. ज्या त्या प्रदेशातील तज्ञ जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते अधिक बिनचूक आणि मौलिक ठरतं.
0: सर, 1965 साली ह्या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानांचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
1: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आलेले होते किंवा काही विविध नियतकालिकांमधूनही या पद्धतीच्या टीका वगैरे आलेल्या होत्या. तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिटीका आलेल्या होत्या. त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तिका विश्वकोशात लेखन संपादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून मेंदळींची प्रतिक्रिया आली होती. परिचय ग्रंथात खरोष्ठी लिपीचा उल्लेख करताना खरोष्ठी असा केला गेला होता, म्हणजे परिचय ग्रंथामध्ये तसा छापला गेला होता. तर त्यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक नंतर दुरुस्त केली गेली. तसंच पुढे मेंदळींनी अजून एक प्रतिक्रिया दिली होती की अवेस्था भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक मंडळाने प्रत्यक्ष कोशामध्ये अवेस्था भाषेची नोंद पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपरीत स्वरूपाच्या टीकाही केल्या गेल्या होत्या. त्यांनाही त्या त्यावेळी संपादक मंडळाने योग्य ते उत्तरं दिलेली आहेत.
0: म्हणजे मराठीतल्या खरोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणताय तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये अनेक गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
1: पाश्चात्य देशांमध्ये ब्रिटानिका, अमेरिकाना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्यांची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झालेली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अद्याप मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. त्यामुळे आपली पहिली आणि मूलभूत गरज ही नवी परिभाषा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही नवी परिभाषा कदाचित थोडी बोजड वाटू शकते पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते. त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
0: सर, 2 एप्रिल 1965 ला हा परिचय ग्रंथ प्रकाशित झाला असा आपण उल्लेख केलेला आहे तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशापुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी राबवली असेल तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी काही तयार करण्यात आल्या होत्या का?
1: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदरच परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतलेला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक शब्द संग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसेच काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशांचं देखील सहाय्य घेतलेलं आहे. एकाच कोशाला सर्वस्वी मान्य न धरता गरजेनुसार शब्दांची निवड केलेली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचं स्वरूप, प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रकृतीशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठीत आधीपासूनच जे पारिभाषिक शब्द रूढ झालेले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी

0: अधिक स्पष्ट आणि रूढ असल्याने जसेच्या तसे ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नट बोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपताना भाषेचा जिवंतपणाही कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणंही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊ न देता भाषा सोपी करणं कठीण असतं आणि विश्वकोशाने मग हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हा,
0: काही क्लिष्ट, कठीण किंवा समजायला अवघड असले शब्द जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये. विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि थेट भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशात देण्यासाठी माहिती खूप असते पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते.
1: बरोबर.
0: पाला अनावश्यक विस्तार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अचूकपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत. त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशातील माहिती ही वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिसळता कामा नये. मराठी विश्वकोशाची भाषा ही तटस्थता पाळते. माहिती केवळ तथ्य म्हणून मांडते, त्यावर कोणतीही भाष्य करत नाही. त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा हे नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी एक घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा एक दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विषय संग्राहक किंवा आकार बिल्ले स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावर रचना का केली आहे किंवा नाही याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: परिचय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. निरनिराळी शास्त्रे आणि कला एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना करणं अशक्य होतं. म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेतूनच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. केवळ आपल्या विषयाचा कोश उघडून पाहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्व ज्ञान क्षेत्रात स्थिरता यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकारविल्ले अशा स्वरूपाची रचना निश्चित केली गेली होती.
1: हा, म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राहक असं त्यांनी स्वरूप ठेवण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला होता आणि तसाच आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जागा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं का याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं गणित मांडावं लागतं.
1: हा,
0: ते म्हणजे विषयवार पृष्ठसंख्या निश्चिती. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रुटक राहतील आणि कमी महत्वाच्या विषयांना अनावश्यक विस्तार होईल. कोशात प्रमाणबद्धता राखण्यासाठी ही विभागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्य अशी एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक, आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या आणि दोन, आपला जो लक्ष्य वाचक आहे तो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रामुख्याने मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यातही 100 पाने महाराष्ट्राच्या इतिहासाला देणे हा निर्णय मराठी वाचकांची गरज ओळखून घेतलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांच्या हिताचा असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.marathiviswakosh.org आणि www.viswakosh.marathi.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
1: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशाचा हा जो परिचय ग्रंथ तयार करण्यात आला

0: याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सागर शंकर सर, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपण आपली मत, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज झोन ए आय आर ऍप सहित 558 किलोहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून
1: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. जी एस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा याचा 5वा भाग आज आपण ऐकणार आहोत.
2: जी एस चहा प्रायोजित सार्थ अहिल्यागाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जी एस चहा.

0: ಪ್ರಸಿದ್ಧ ಅಸ್ಸಾಂ ಗೋಲ್ಡನ್ ಸಿಟಿಸಿ ಡಸ್ ಚಹಾ ಜಿಎಸ್ ಚಹಾ.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे.

भगवंताच्या आदेशशिवाय इथले एक पाणी हालू शकत नाही. त्या विधात्याने सांगितले लोकोपयोगी असा कारभार अहिल्यादेवींनी केला. त्यांचा राज्यकारभार म्हणजे सर्वांना मार्ग दाखवणारा आहे. समुद्रामध्ये जिथं खडक आहे तिथं एक दिवा लावून ठेवलेला असतो. हा दिवा म्हणजे याच्यावर येऊन जहाज आदळू नये, ते फुटू नये म्हणून दीपस्तंभ असतो. हे दीपस्तंभासारखे त्यांचे कार्य नेहमी मार्गदर्शन करणारे आहे, चुकणाऱ्या लोकांना मार्ग दाखविण्यासारखे आहे असे भगवंताच्या मनात आले. त्यांनी सांगितले व मी फक्त लिहून काढले, यात माझे काहीही कर्तृत्व नाही.

अहिल्या देवींच्या कार्याचा संपूर्ण आलेख तुमच्या पुढे मांडताना काही चूक झाली तर त्या चुकीकडे पाहून महत्वाचा विस्तार करणार आहे त्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होऊ देऊ नका। ज्या माणसांना फक्त दोषच दिसतात अशाने आपल्या नजरा थोड्या बदलाव्यात आणि सद्गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचं जगणं छान होईल। म्हणून संपूर्ण कथा ध्यानात ठेवा।

प्रथम आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करूनच सुरुवात करूया. प्रथम त्यांचे स्मरण करूया. त्यांच्या कार्याचे स्मरण केले तर ओघानेच पेशवे काळाचे स्मरण होईल. त्यांनी 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला, त्यामध्ये 4 पेशवे बदलले गेले, त्यांचीही आठवण होईल.

0: चक।
1: एका गरीब घरची मुलगी सुभेदारांची सून होते, यात नशिबाचा भाग काही असू शकेल, पण त्यांची परीक्षा झाली ती गुणानुसारच झाली। कुणाचं भाग्य केव्हा आणि कसं बदलेल सांगता येत नाही, त्या भगवंताने काही गोष्टी स्वतःकडे ठेवलेल्या आहेत, त्यातील एक म्हणजे प्रारब्ध। कुणाच्या प्रारब्धामध्ये काय आहे हे जर अगोदर कळले तर जीवनाची मजाच संपून जाईल। अचानक सुभेदारांची सून होण्याचं भाग्य अहिल्यादेवींना लाभलं ही गोष्टच नव्या इतिहासाची जननी व सुखाचा थंडावा देणारी आहे।

0: से
1: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात करमाळ्यापासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावर चौंडी नावाचे एक छोटस गाव आहे. त्या चौंडी गावचे माणकोजी शिंदे पाटील एक साधारण पण अतिशय उमदे सज्जन असे व्यक्तिमत्व होते. अशा सज्जन माणसाच्या पोटी अहिल्याने जन्म घेतला. अशा माणकोजी शिंदे पाटील यांनी अहिल्या देवींचे वडील बनून भारत देशासह संपूर्ण जगाला आदर्श कन्यारत्न बहाल केले.
2: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं.
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
4: जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा याचा 5वा भाग आत्ता आपण ऐकला. श्रोतहो आता मनमुराद आनंद घेऊया गाणी मनातली या कार्यक्रमाचा. सुरुवात करूया शांक नील यांचा संगीत साज असलेल्या मंगेश पाडगावकर यांच्या गीतरचनेने. स्वरसाज सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांचा.

श्रोतहो, आपली मराठी भाषा ही अतिशय श्रीमंत आहे, खूप विलक्षण आहे. बघा ना, साधे साधे आपण समानार्थी दोन शब्द जरी घेतले ना तरी त्याचा अर्थ बदलतो. हेच बघा, रस्ता आणि त्याला समानार्थी शब्द मार्ग. जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता, आणि जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग. आता दुसरा शब्द जर बघितला तर खरं आणि सत्य. बोलणं हे खरं असतं, सत्याला मात्र पुरावा सोबत जोडावा लागतो. किती गमतीशीर रत्न हे शब्द, ऐकूया असेच काही शब्द. तत्पूर्वी ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत साज शांक नील यांचा.

मन की बात। भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात आज सकाळी 11 वाजता। मन की बात या कार्यक्रमाचे

0: मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहात. जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील या गीतासोबतच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 8 वाजतायत. जगभरात काय काय घडलंय, काय काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकणार आहोत बातमीपत्र. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 8:30 दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 वर, किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथं होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 वर पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5

5 रिक्टर तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली एनसीआर, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती युएस सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जीएम मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी 1 गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एल मध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

0: पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 वर. किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: समझते खरा प्रमाण गोकुल दूध
1: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: आपलं जीवन सर्वांगानं सुखी समाधानी आणि शांतीचं करायचं असेल तर जीवनात परमार्थाचा उपयोग व्यवस्थित करता आला पाहिजे. परमार्थ हे एक शास्त्र आहे, विद्या आहे, कला आहे. परमार्थ विशिष्ट नियमांवर अधिष्ठित आहे म्हणून ते शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास केल्यावर तीच विद्या होते आणि जीवनात तिचा वापर केल्यावर ती कला होते. कला म्हणजे कौशल्य. जीवनविद्या सांगते की परमार्थाचा जीवनात कौशल्यानं वापर करून जीवन सुखी करता येतं. कला किंवा विद्या यांचा उपयोग जीवन सुखी करण्यासाठी, सुसह्य करण्यासाठी आहे. जसं संगीत या कलेचा योग्य वापर केला जातो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. संगीतामुळे एखाद्याला बरं वाटलं नाही तर एकतर तो दगड असेल किंवा पशु असेल. संगीत या कलेचा विद्या म्हणून अभ्यास करून ती सादर करू तेव्हा ते सुश्राव्य संगीत ठरेल. याउलट अभ्यास न करता संगीत वाजवल्यास ते बेसूर होऊन ऐकणाऱ्यांना शिक्षा ठरेल. हीच गोष्ट जीवनातील प्रत्येक बाबतीमध्ये म्हणता येईल. परमार्थ हे शास्त्र अभ्यासपूर्वक अवगत केलं तरच त्या कला म्हणून कौशल्यानं वापर करून आपला संसार सुखाचा करता येईल. लोकांचा समज असा आहे की संसार आणि परमार्थ यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, एकमेकांपासून भिन्न आहेत. परंतु खरं म्हणजे या कलेचा आविष्कार संसारात होईल तेव्हाच जीवन सुखानं परिपूर्ण पूर्ण होईल.

म्हणजेच परमार्थ सिद्ध होईल. कलेचा वापर नसेल तर जीवनात कलकल निर्माण होईल, तडफड निर्माण होईल. गीतेत असं म्हटलेलं आहे, योग कर्मसु कौशल्यम, किंवा हरिपाठात असं म्हटलेलं आहे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. कौशल्याला कुसरी शब्द वापरलेला आहे. जीवन जगत असताना माणूस विचार करत नाही, जीवन म्हणजे काय, जीवन जगायचं कसं. आपण मेंढरासारखं जगतो, पुढच्या मेंढरानं उडी टाकल्यावर मागची मेंढरं पाठोपाठ उडी टाकतात. पहिल्या मेंढराचं काय झालं याचा विचार ते करत नाहीत. पुढे खड्डा आहे की काय ते पाहत नाहीत. मेंदू वापरतच नाहीत. मेंदू वापरत नाहीत ते मेंढरू. जीवनविद्या सांगते की जो मेंदू वापरतो, जो विचार करतो, त्याला संसारात सुखच मिळेल, हे आपण लक्षात घ्यायला हवं. लोक संसारात जगताना विचारच करत नाहीत, तसं परमार्थातही विचार करत नाहीत. रामदास स्वामी म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. ज्ञानेश्वर माऊली तर विचारालाच विवेक असं म्हणतात. ते म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसार तरू, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. म्हणून विवेकाचा वापर केला नाही आणि संसारात दुःख आलं तर देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण माणूस काय करतो, संसारात चांगलं झालं तर ते कर्तृत्व आपल्याकडे घेतो आणि वाईट झालं तर मात्र तो देवाला किंवा दैवाला दोष देतो. आता जीवन सुखी करायचं म्हणजे काय करायचं, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. जीवन म्हणजे खेळ नाही, जुगार नाही की संगीत नाही. जीवन म्हणजे युद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. हे जे युद्ध आहे, हे युद्ध थोडा काळ चालणारं नाही तर सतत रात्रंदिवस चालणारं युद्ध आहे. लक्षात घ्या की कृष्णानं जी गीता सांगितली ती अर्जुनानं रणांगणावरून पळून न जाता युद्धाला सामोरं जाण्यासाठी सांगितली. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की तू जर युद्ध न करता पळून जाशील तर कौरव तुला मारतील. सांगायचा मुद्दा असा की पळून जाण्यानं प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिकच गुंतागुंतीचे होतात. वास्तविक जीवन हे युद्ध आहे. युद्धात जसं द्वंद्व असतं तसं आपल्या जीवनातही द्वंद्व आहे. जीवनात दोन भाग आहेत, एक म्हणजे मन, ते आहे 50%, आणि दुसरं जग, ते 50%. हे दोन्ही मिळून होतं ते जीवन. जीवनाचा 50% भाग म्हणजे मन हे आपलंच असल्यामुळं त्यावर ताबा मिळवणं हा परमार्थाचा पहिला भाग. या मनाची काळजी घेतली तर उरलेल्या 50% भागाची म्हणजे जगाची चिंता आपल्याला करायला नको. मन म्हणजे काय, तर विचारांची साखळी म्हणजे मन. हे कशा प्रकारे नांदतं, मनात कोणते विचार नांदतात, मनात चांगले वाईट, भले बुरे, विष अमृत अशी सर्व प्रकारची द्वंद्व नांदत असतात. जसं प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन असतं तसं सर्वांचं मिळून एक जीवन असतं आणि त्यालाच कॉस्मिक लाईफ किंवा समष्टीचं जीवन असं म्हणतात. व्यक्तिगत जीवनाचा संबंध समष्टीशी असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मन हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यात काय विचार येतात जातात ते आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. हे विचार ज्या प्रकारचे नांदतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. म्हणून आपल्या मनाला कशा प्रकारे आकार द्यायचा याचा विचार करणं म्हणजे परमार्थ आहे.

0: आणि तेव्हाच परमार्थाला खरी सुरुवात होते. म्हणून खरा परमार्थ मनाला आकार देण्यात आहे आणि मनाला आकार देण्याचं सामर्थ्य आपणात आहे, कारण मन हे आपलं आहे. तेव्हा आपल्या मुलांवर आपणच संस्कार करायला पाहिजेत, त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. मुलाला जेव्हा हे कळतं की त्यांच्यावर आपलं लक्ष आहे, तेव्हा ते बिघडत नाहीत. सर्व काही देव करतो हा जो समज आहे हा वास्तविक भ्रम आहे. तसंच सर्व ठिकाणी देव भरलेला आहे ही देखील चुकीची समजूत आहे. चार लोक भांडण करून एकमेकांची डोकी फोडतात तर त्यात काय देवाचा विलास आहे असं म्हणणार काय? बर, सर्व काही देव करतो म्हणालात तर या जगाचा उद्धार कोणी करायचा आणि तोही कशासाठी? जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती असं जे म्हटलेलं आहे ते कशासाठी? त्याचप्रमाणे मग चोरांना खुन्यांना शिक्षा तरी कशासाठी करायची? हे सर्व प्रश्न निर्माण होतात. म्हणून जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचा तुम्ही स्वीकार करा. जीवनविद्या सांगते की सर्वत्र देव भरलेला आहे हे खरं नसून वस्तुस्थिती अशी आहे की सर्वत्र भरलेलं आहे ते चैतन्य आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सर्वत्र भरलेलं आहे ते चैतन्य आहे आणि या चैतन्यातूनच देव उदयाला येतो. देव म्हणजे दिव्यत्व, देव म्हणजे चार हातांचा विष्णू, तीन तोंडांचा दत्त, गळ्यात सर्प असलेला शंकर हे डोळ्यासमोर आणू नका. त्यामुळेच निरनिराळे वाद झाले. रूप ही गोष्ट कल्पित आहे, आपल्या सोयीसाठी आपण देवाला रूप देतो. ज्या रूपाची भक्ती केली जाते तेच अंतर्मनात जातं आणि अंतर्मनच ते रूप घेऊन प्रकट होतं. अहो, एखाद्या ख्रिश्चन माणसाला कधी गणपतीचा साक्षात्कार झाला आहे असं होतं का? नाही ना. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की देवाची काल्पनिक रूपं ही खरं तर आपल्या सोयीसाठी आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चैतन्य देव नाही, त्या दिव्यत्व उदयाला येतं आणि त्या दिव्यत्वाची जेव्हा अनुभूती येते तेव्हा जो होतो तो साक्षात्कार. या चैतन्यात सर्व काही भरलेलं आहे, काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हे कस्टमर केअर कुठे?

0: हाँ मैडम
1: बोला
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं
0: पण हे होईल कसं
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या
0: अच्छा आणि जर कोणताही बदल असेल तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता
0: बस समजलं
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: सकाळचे 8:55 आणि 30 सेकंद झाली आहेत मनसोक्त आस्वाद घेणार आहोत लखलख चंदेरी या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आज ऐकूया हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आज भारतीय गायक गीतकार संगीतकार विशाल ददलानी यांचा वाढदिवस आहे तर ऐकूया काही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या तर काही गायलेल्या गीतांचा आस्वाद कार्यक्रमात सुरुवातीला विशाल शेखर यांचा संगीत साज असलेलं विशाल आणि इरशाद कामिल यांचं गीत करम या चित्रपटातील गीतासाठी स्वरसाज आलिशा चिनॉय यांचा

श्रोतहो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी म्हणजेच आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 2026 घेण्याचं प्रस्तावित होतं. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी या ठिकाणी काही इसमांजवळ या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचं समजल्यानं भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीनं पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचं आढळून आलं, त्यामुळे भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने आणि त्याबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं वाटत असल्यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. श्रोतहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर राम संपथ यांचा संगीत साज असलेली जावेद अख्तर यांची गीतरचना, विशाल ददलानी यांच्या स्वरातील हे गीत आहे तलाश या चित्रपटातील.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। श्रोते हो, आज म्हणजेच 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। तथापि शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत परीक्षेची दिनांक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेली नाही। तरी कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवरती विश्वास ठेवण्यात येऊ नये। सदर परीक्षा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर विशाल ददलानी यांचं गीत, चित्रपट ओम शांती ओम, स्वरसाज के के।

ओम शांती ओम या चित्रपटातील केके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. लखलख चंदेरी या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:10 झालेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम नमस्कार।
1: संदीप दादा,
0: धनश्रीताई,
1: आज आपण आपल्या सप्रेम नमस्कार या साप्ताहिक पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात उपस्थित आहोत।
0: बरोबर आहे, पण सुरुवातीला नेहमीप्रमाणे श्रोत्यांचं या कार्यक्रमात
1: स्वागत करूयात
0: आणि कार्यक्रमाला
1: सुरुवात करूयात। तर दादा, कार्यक्रमातलं पहिलं पत्र आपण घेणार आहोत। श्रोते नियमित श्रोते आहेत आणि आपल्याला खरंच म्हणजे मला तरी विशेष वाटतंय, कारण या श्रोत्यांचं एक नाही दोन नाही तीन पत्र आज आपल्या या कार्यक्रमात आलेली आहेत। आणि पहिलं पत्र मी घेते, हे श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे। यांच्यासोबत आणखीन श्रोते आहेत अनिता राहुल भांबिष्टे, मेघा सुभाष सातवेकर, अश्विनी विक्रम तानोडे, अलका दयानंद साळवी। तर या सर्व श्रोत्यांनी एकत्रित आपल्याला अभिप्राय कळवलेला आहे। पहिल्या पत्रात ते लिहितायत, रविवारी 14 जून रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार यामध्ये ताई आणि दादा यांनी जो संवाद साधला तो खूपच आवडला, पण खंत इतकीच की या कार्यक्रमात फक्त 3 पत्र होती। आम्ही श्रोते तर या कार्यक्रमाला भरपूर पत्र पाठवत असतो, पण ती आपल्यापर्यंत कशी पोहोचत नाहीत तरी याची आपण चौकशी करावी। पुढे लिहितायत, 15 जून 2026 रोजी रात्री 10 संदीप दादा यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला। 16 जून रोजी आवड बळीराजाची आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम अपर्णाताई यांनी सादर केले, ते देखील आम्हाला खूप आवडले। शेवटी इतकंच म्हणावं वाटतं, आम्हा श्रोत्यांच्या पत्रांसह गीतं लावण्याची यांनी केली कमाल आणि गाण्यांनी उडवून दिली धमाल।
0: अरे वा, धनश्रीताई, या श्रोत्यांचं दुसरं पत्र आहे। सांगली केंद्राधिकारी ताईदादा यांना आमचा नमस्कार। रविवारी 14 जून रोजी सकाळी 11 ऐश्वर्याताई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला, कारण या कार्यक्रमात 6 फोनचा समावेश करण्यात आलेला होता। यामध्ये माझ्याही फोनचा समावेश झालेला होता आणि एकापेक्षा एक अशी नंबर 1 गीतं, मन प्रसन्न करणारी गीतं या कार्यक्रमात ऐकायला मिळाली, याचा आम्हाला खूप आनंद झाला। तसंच आमची ऐश्वर्याताईंसाठी एक सूचना आहे, ती म्हणजे त्यांनी श्रोत्यांशी दिलखुलास संवाद साधावा, म्हणजे या कार्यक्रमाला आणखी रंग भरेल, तसंच श्रोत्यांनाही मनमोकळ्या गप्पा मारता येतील। तर आमची ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी।
1: दादा, कार्यक्रमातलं या श्रोत्यांचं तिसरं पत्र, यात ते लिहितायत, मंगळवार 23 जून रोजी संध्याकाळी 7:30 आवड बळीराजाची आणि रात्री 10 आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम धनश्रीताई यांच्या निवेदनातून प्रसारित झाले। हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडले, कारण या दोन्ही कार्यक्रमात किमान 5-5 गाणी लावून 40 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच दिली, त्यामुळे आम्ही सर्व श्रोते धनश्रीताई आणि सांगली आकाशवाणीवर खूपच खुश आहोत। तसंच आमची आपणास एक सूचना आहे, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात इतरही निवेदकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी द्यावी, असं या श्रोत्यांनी वेगवेगळे अभिप्राय कळवलेत आणि विनंतीही कळवलेली आहे। तर श्रोते हो, तुम्ही ज्या सूचना तुम्ही आम्हाला पत्राद्वारे कळवल्या या सर्व सूचनांचा विचार केला जाईल आणि तुमची तीनही पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू।
0: वळतोय पुढच्या पत्राकडे। हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत सेनापती कापसी इथून ऋषिकेश पौर्णिमा, तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि परिवार। ताई आणि दादा यांना सूर्यकांत चव्हाण यांचा नमस्कार।

0: मुगाचा पाऊस पडेल ही अपेक्षा ठेवून जनतेनं प्रार्थना केली होती. मुग नक्षत्र अखंड गेलं आणि देवानं हाक ऐकली, पाऊस सुरू झाला. 21 जूनच्या बालसभा या कार्यक्रमात बालमित्रांचं गाणं ऐकून म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का हे गाणं मेघराजानं ऐकलं आणि रविवारी 4 ते 5 असा 1 तासाचा पाऊस अगदी जोरदार पडला आणि बालसभा या कार्यक्रमामुळे हे समाधान मिळालं असं त्यांनी आपल्याला पत्र लिहून कळवलंय.
1: अतिशय गोड पत्र लिहिलेलं आहे या श्रोत्यांनी आणि खरंच सांग सांग भोलानाथ हे गाणं सुद्धा खूप सुंदर आहे कारण आपण अजूनही या गाण्याचा आस्वाद घेत आहोत
0: आणि ते गाणं आपल्याला नकळत बालपणाकडे घेऊन जातं.
1: हो, वळणार आहोत याच श्रोत्यांच्या दुसऱ्या पत्राकडे. या पत्रात ते लिहितात, बुधवारी सकाळी 10 वाजता गोपाळ गणेश आगरकर यांचे प्रासंगिक वैचारिक धार्मिक चिंतन, बालविवाह समस्या त्यासाठी त्यांचे विचार हे सर्व काही उपयुक्त असे वाटले. सर्व सुशिक्षित तरुणांनी अल्पवयात लग्न करू नये. आगरकर हे खूप शिक्षणाकडे लक्ष देत असत. शिक्षणाचा लाभ घेऊनच नंतर मुलींनी विवाहाचा विचार करावा. स्त्री पुरुष

0: 10 वाजता गोपाळ गणेश आगरकर यांचे प्रासंगिक वैचारिक धार्मिक चिंतन, बालविवाह समस्या त्यासाठी त्यांचे विचार, हे सर्व काही उपयुक्त असे वाटले. सर्व सुशिक्षित तरुणांनी अल्पवयात लग्न करू नये. आगरकर हे खूप शिक्षणाकडे लक्ष देत असत. शिक्षणाचा लाभ घेऊनच नंतर मुलींनी विवाहाचा विचार करावा. स्त्री पुरुषांच्या कामात भेदभाव करू नये. ही सर्व माहिती प्रासंगिक या सदरामधून आम्हाला मिळाली. खूप छान वाटली, यासाठी धन्यवाद. तसेच सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडतो. सप्रेम नमस्कार सादर करणारे ताई आणि दादा यांना मनापासून धन्यवाद, असा अभिप्राय श्रोत्यांनी आपल्याला कळवलेला आहे.
1: धनुषिते, कार्यक्रमात हे पुढचं पत्र आहे. पाठवणारे श्रोते आहेत प्रसेनजित धेंडे, मंगल धेंडे, श्रीधर धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोटे, रिद्धी, अमृता कांबळे, रितिजा, आशिष धेंडे, अतुल धेंडे, अभिदीप धेंडे, स्वराज धेंडे, अथर्व धेंडे, पल्लवी धेंडे, अभियंता श्रद्धा कांबळे, सुनंदा कांबळे, अजित धेंडे. हे सर्व श्रोते आहेत मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगलीचे. तर या श्रोत्यांनी असं कळवलंय, आम्ही आकाशवाणी सांगलीचे सर्वच कार्यक्रम नियमित ऐकत असतो. हे कार्यक्रम आम्हाला फार फार आवडतात. आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये निवेदिका आदिती जोशी यांनी आमच्या पत्राचा समावेश केला, त्याबद्दल आदिती ताईंचे आणि आकाशवाणी सांगलीचे मनपूर्वक धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला पत्र लिहून कळवलेलं आहे.
0: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार बस्तवाडहून श्री वीरभद्र जंगम मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे. हे लिहित आहेत, मंगळवारी आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम म्हणजेच अमृत कलश हा आम्हाला खूप आवडला. यामध्ये ज्येष्ठांच्या समस्येवरील अंकली इथल्या सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी विजयकुमार पाटील यांची जी मुलाखत घेण्यात आली ती आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना खूप आवडली. सध्या ज्येष्ठांच्या असणाऱ्या समस्या आणि त्यावर काढण्यात येणारा तोडगा आणि यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याविषयी बरीच माहिती मिळाली. तर अमृत कलश या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: धनुषिते, आपल्या हातातली पत्र
0: संपलेली आहेत,
1: तर आता मेलकडे वळूया. आणि पहिला मेल मी वाचतोय. मेल पाठवणारे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भंभिष्ठे, अनिता भंभिष्ठे आणि राहुल भंभिष्ठे, तसंच मुक्काम पोस्ट येळगुड इथून अतुल, गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. नमस्कार. गेली 2 आठवडे कामात व्यस्त असल्यामुळे सांगली आकाशवाणीस कार्यक्रमाविषयी अभिप्राय कळवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण आपले कार्यक्रम नित्यनियमाने मी दररोज ऐकतच होतो. असो, आकाशवाणीवरून दर रविवारी सकाळी प्रसारित होणारा हॅलो आपकी पसंद हा हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम आम्हाला फारच आवडतो आणि तो नेहमीच आम्ही ऐकत असतो. तर हॅलो आपली आवड हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लवकर सुरू करावा अशी माझ्यासह अनेक श्रोत्यांची मागणी आहे. आणि तसं वरचेवर आकाशवाणी सांगली केंद्रास पत्र लिहून बऱ्याच श्रोत्यांनी सुद्धा कळवलेलं आहे. तेव्हा हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम लवकर सुरू करावा ही नम्र विनंती. त्याचबरोबर आणखी एक सूचना त्यांनी आपल्याला केली आहे, ती म्हणजे सध्या हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम 40 मिनिटांचा आहे, तो पूर्ण 1 तासाचा कार्यक्रम करावा. कारण इतर आकाशवाणी केंद्रावर सुद्धा हे दोन्ही कार्यक्रम पूर्ण 1 तासाचे आहेत, त्यामुळे या ईमेलचा विचार केला जावा. तर श्रोते हो, तुमचा हा ईमेल आणि तुम्ही केलेली सूचना आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवत आहोत.
0: दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिर्टे, तालुका वाळवा इथून. ते लिहितात, बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला क्रीडांगण हा कार्यक्रम मनापासून आवडला. मल्लखांब खेळाडू प्रशिक्षक मधुरा लिमे यांनी मल्लखांब या खेळाविषयी दिलेली माहिती उपयुक्त वाटली. हा खेळ कसा खेळला जातो, या खेळाचे प्रकार आणि या खेळाचा इतिहास याची लिमे यांनी छान माहिती दिली. दीपा तेलंग यांनी छान संवाद साधला, प्रसारणाबद्दल धन्यवाद.
1: धनुषिते, या श्रोत्यांचा आपल्याकडे दुसरा ईमेल आहे. श्रोते असं लिहितायत, शुक्रवारी 26 जून 2026 रोजी रात्री प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये जागतिक अमली पदार्थ वापर विरोधी दिनानिमित्त डॉक्टर शीतल शिंदे यांनी दिलेली माहिती समयोचित आणि उपयुक्त अशी वाटली. आजच्या काळात अनेक जण विविध प्रकारच्या व्यसनात गुरफटलेले पाहायला मिळतात. व्यसनाधीन होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ताणतणाव, संगत आदी कारणं अनेक आहेत. व्यसन कोणतंही असो ते वाईटच. व्यसनामुळे शारीरिक हानी होते, मानसिक स्थिती

0: बिघडते, त्याचबरोबर कौटुंबिक स्वास्थ्यही हरवतं. डॉक्टर शीतल शिंदे यांनी शारीरिक मानसिक स्थिती आणि व्यसनाधीन व्यक्तीचं वर्तन तसंच शारीरिक हानी कशी होते याविषयी उपयुक्त माहिती दिली, त्यामुळं प्रासंगिक या कार्यक्रमाबद्दल आणि याच्या प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतरचा हा ईमेल आहे, पाठवणारे आपले श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. तर त्यांनी आपल्याला दोन तब्बल मेल पाठवलेत, यातला पहिला मेल मी घेते. यात ते लिहितात, आपल्या भारतभूमीला विविध खेळ क्रीडा प्रकारांची उल्लेखनीय गौरवणीय अशी ऐतिहासिक पौराणिक परंपरा लाभलीय. सदृढ बलशाली शरीराच्या तंदुरुस्ती बरोबरच मन ही तितकच बलशाली असायला हवं हेच ओळखून आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक खेळ प्रकार क्रीडा प्रकार अस्तित्वात आणल्याचे दिसून येते. त्यांची दूरदृष्टी खरोखरच कौतुकास्पद आहे. भारतीय खेळांमधून शारीरिक व्यायाम तर होतोच, पण त्याचबरोबर मानसिक बलही वाढतं. अशाच क्रीडा प्रकारातील कुस्तीला पूरक असलेला खेळ प्रकार म्हणजे मल्लखांब. अगदी थोडक्या जागेत थोडक्या साहित्याच्या सहाय्यानं तंदुरुस्त करणारा उत्कृष्ट कौशल्यपूर्ण खेळ प्रकार म्हणजे मल्लखांब. याच मल्लखांबाबद्दलची ऐतिहासिक परिपूर्ण ज्ञानवर्धक माहिती क्रीडांगण या कार्यक्रमातून जाणायला मिळाली. मी लहानपणी मल्लखांब खेळायचो आणि हा खेळ मला फार आवडायचा. सोबत कुस्तीचे काही डाव कुस्ती आखाड्यात मित्रांच्या सोबत खेळले आहेत, त्यामुळं सदरच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, सुखद मनाला प्रसन्न करून गेल्या. लहानपणी मला सर्व प्रकारचे खेळ खेळायला मिळाले, यात क्रिकेट, खो खो, कबड्डी, आट्यापाट्या, सूरपारंब्या, विटीदांडू, लंगडी, गोट्या, खनखन मात्री, एक एक पान, तळ्यात मळ्यात, आंधळी कोशिंबीर, बटणांचा खेळ, विटीदांडू, लपंडाव, चिंचोक्याचा खेळ, आईचं पत्र हरवलं, धक्का वंटी, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, नया व्यापार, स्लो सायकल, पोहणं, असे कितीतरी खेळ प्रकार मी खेळलोय. याबद्दल मला खूप मोठं मनस्वी समाधान वाटतंय. खरोखरच तो सुवर्णमयी काळ चिरंतन स्मरणात आहे. त्या सुवर्णमयी खेळाच्या आठवणी जागृत करून दिल्याबद्दल सांगली आकाशवाणी परिवाराचे मनपूर्वक आभार. दादा, हा मेल मी वाचला, पण यातले जे काही खेळ आहेत ना, यातले बऱ्यापैकी आपण खेळलेत, पण काही खेळ असे आहेत की त्यांची नावं देखील आपल्याला माहीत नव्हती. पण ते खेळ या श्रोत्यांच्या माध्यमातून जाणायला मिळालं या खेळांची नावं, आणि खरंच मी थोडी भावुक झाले बरं का खेळांची नावं पाहून.
0: सुधीर श्रीकांत शिरोळकर यांनी आपल्याला नकळत या मेलच्या माध्यमातून आपलं बालपण दाखवलंय. अर्थात आत्ताच्या पिढीला हे खेळ माहीत असणं शक्यच नाही आणि हे खेळ खेळायला मिळतील याची शाश्वती नाही.
1: हो,
0: तर यांचाच दुसरा मेल आहे. साहित्य सौरभ या कार्यक्रमातील पुष्पा प्रभुदेसाई यांचा ललितबंध घर असावे घरासारखे एकत्रीय कुटुंबाचं विलोहनीय दर्शन करून देणारा ठरला. भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जर कोठे जोपासला जातो असं प्रामुख्यानं म्हटलं तर एकत्र कुटुंब पद्धतीमधूनच, कारण भारतीय एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्येच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सामंजस्य, एकोपा, भावनिक, मानसिक, आर्थिक, नैतिक आणि मौलिक विचारांचा आधार एकत्र कुटुंबातील सदस्यांमध्ये दिसून येतो. पण सध्याच्या आधुनिक परदेशी संस्कृतीच्या संस्कारातून विभक्त कुटुंब पद्धती फोफावत आहे. परकीय संस्कृतीचा वाईट परिणाम भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीवर पडताना दिसून येतोय. त्याचा दूरगामी परिणाम भारतीय मनावर होत आहे. अशा वेळी साहित्य सौरभमध्ये घर असावे घरासारखे हा ललितबंध एकत्र कुटुंबाचे फायदे, आवश्यकता आणि महत्ता असे एकूणच वैभव स्पष्ट करणारा ठरला. खरोखरच अशा उत्तमोत्तम वैचारिक, ज्ञानमयी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. मधुरा पुजारी यांचं सूत्रसंचालन आणि तेजा दुर्वे यांचं सादरीकरण याचं विशेष कौतुक. तसंच भारतीय समाज मनाची वैचारिक नितांत आवश्यकता जाणण्याच्या सांगली आकाशवाणीच्या कार्यप्रणालीला सविनय सप्रेम नमस्कार. आणि मेलच्या शेवटी छानशी त्यांनी कविता सादर केली. रांगोळीने या म्हटले, रांगोळीने या म्हटले, दारी तोरणे स्वागत केले. घरासारखे घर मला दिसले, घरासारखे घर मला दिसले, पवित्र वास्तूमधूनच प्रवेश केले. आनंदाने हास्य उमलले, पाहता माझे मनही रमले. संस्काराचे कुटुंब मी पाहिले, सारे सारे मदतीला आले. वर्तन त्यांचे आदरणीय

0: वाटले. आदर्श घर मी असे पाहिले, आदर्श घर असे मी पाहिले, अशा भारतीय परिवाराला विनयतेने सप्रेम नमस्कार रसिकतेने केले.
1: खूपच छान त्यांनी आपल्याला ईमेल पाठवलाय आणि आज मला खूप छान वाटतंय आपल्या कार्यक्रमाचा शेवट इतका गोड होत आहे.
0: खरंच आहे, हा ललितबंध सुंदर होता. आपण ह्या कार्यक्रम ऐकलेला धनश्रीताई.
1: हो दादा, पत्र आपल्याकडे जितकी प्राप्त होती या पत्रांचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश केलेला आहे, ईमेल जितके प्राप्त होते त्यांचाही समावेश केलेला आहे आणि आता वेळ झालीय कार्यक्रमात निरोप घेण्याची.
0: समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
1: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल, सूचना, अभिप्राय आम्हाला कळवायचे असतील तर यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. तर श्रोते हो, हा जो पत्ता आहे या पत्त्यावर पत्र लिहून आम्हाला तुम्ही तुमचे अभिप्राय कळवायचे आहेत.
0: त्याचबरोबर ईमेल करण्यासाठी आमचा ईमेल आयडी सांगली आकाशवाणी @gmail.com. सांगली आकाशवाणी आता फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे.
1: तर श्रोते हो, आजचा सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. साप्ताहिक सर्वच कार्यक्रम कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात.
0: अर्थात यासाठी आठवडाभर नियमित आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐकत रहा.
1: बरायत श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला,
0: मला संदीप दादाला,
1: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
0: सप्रेम.

श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 6:35 आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवरती आणि 1291 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती तसंच 100.6 MHz या FM वाहिनीवरती आपण ऐकणार आहात महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्याचं वर्णन खेळ संपेपर्यंत. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम.

मन की बात। भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात आज सकाळी 11 वाजता। मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच। मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहात। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोतेहो, सकाळचे 9:30 झाली आहेत। बालचमूंचा लाडका कार्यक्रमात ऐकणार आहोत बालसभा या जाहिरात प्रसारणानंतर।
2: हे कस्टमर केअर कुठे आहे?

0: मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार. बालमित्रांनो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हे पावसाचं गाणं.

0: बालमित्रांनो, जागतिक खलाशी दिन आपण नुकताच साजरा केला, त्याबद्दल जीजा आपल्याला माहिती सांगणार आहे. चला तर मग ऐकूया जीजा आपल्याला खलाशी दिनाबद्दल काय माहिती सांगते ते.
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव जीजा अमर शिंदे. मी पुरोहित कन्या प्रशाला सांगली या शाळेमध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला जागतिक खलाशी दिवसाबद्दल माहिती सांगणार आहे. वर आकाश आणि खाली पाणी अशा प्रकारच्या प्रवासाची कल्पना केली की नजरेसमोर येतात ते अनेक प्रसिद्ध दर्यावर्दी. प्राचीन काळातील अरेबियन नाइट्समुळे सर्वांच्या घराघरात पोहोचलेला बगदादचा सुप्रसिद्ध खलाशी सिंदबाद, दर्यावर्दी कोलंबस, मुलांच्या आवडत्या कार्टून मालिकेतील पोपाई द सेलरमॅन अगदी हटकून आठवतातच. अशा खलाशांमुळेच तर पृथ्वीवरील अनेक प्रदेशांचा शोध लागला, तसेच सागरी मार्गाने व्यापार उदीम याला चालना मिळाली. खलाशांचा दिवस हा दरवर्षी 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेद्वारे 2010 या दिवसाची सुरुवात झाली. जागतिक व्यापारातील खलाशांचे योगदान अधोरेखित करणे व त्यांना सन्मानित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. खलाशांचा दिवस हा अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. महासागरातून तसेच छोट्या समुद्रमार्गे होणारी मालवाहतूक म्हणजे वैश्विक व्यापारांचा कण आहे. जगातील एकूण व्यापारापैकी तब्बल 80% जास्त व्यापार समुद्री मार्गाने होतो. खलाशी लोक तेल, जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि औषधे एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतात. डोक्यावर निळेशार आकाश आणि खाली सागराचे निळेशार पाणी अशा नयनरम्य स्थितीत खलाशी प्रवास करतात. असे जरी असले तरी त्यांचे जीवन त्याग आणि जोखीम यांनी परिपूर्ण आहे. सर्व खलाशांना कित्येक महिने आपल्या कुटुंबापासून दूर समुद्रात राहावे लागते. खराब हवामान, समुद्री चाचेगिरी आणि युद्धजन्य परिस्थिती यासारख्या अनेक धोक्यांचा सामना वेळोवेळी करावा लागतो. खलाशांच्या 25 जून 2026 रोजी साजऱ्या झालेल्या दिवसाची मुख्य संकल्पना जागतिक व्यापार सुरू ठेवताना धोके पत्करणे अशी होती. याद्वारे खलाशांनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दिलेल्या योगदानाची आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांची जाणीव जागतिक पातळीवर करून दिली जाते. मित्रांनो, वादळात जहाजाचे सुकाणू सोडून द्यायचे नसतात तर वादळाशी दोन हात करायचे असतात. आणि या वाक्याची तंतोतंत अंमलबजावणी करणारा माणूस म्हणजेच खलाशी. खलाशी हा शब्द मूळ अरबी भाषेतील खलास या शब्दापासून आला आहे. खलाशी जहाजावर काम करणारी व्यक्ती. खलाशी होण्यासाठी नौकानयनाचे ज्ञान आणि समज हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो सामान्यतः समुद्रात सुरक्षितता आणि कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आवश्यक मानला जातो. जहाजाचा प्रकार आणि खलाशी यानुसार ज्ञानाची पातळी वेगवेगळी असली तरी ज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये नेव्हिगेशन म्हणजे नौकानयनशास्त्र, जहाजाचा नांगर नेमका कोठे टाकायचा याचे ज्ञान आणि इतर सागरी कार्यांसारख्या कार्यप्रणालींचा समावेश होतो. खलाशांना सामान्यतः मूलभूत हवामानशास्त्राची जाणीव असते, ज्यामध्ये समुद्रातील हवामानावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता समाविष्ट असते. जहाजाच्या प्रकारानुसार प्रवासाचे नियोजन, यंत्रसामुग्री तसेच शिडाचे गलबत असल्यास शिडांची देखभाल करता येणं आवश्यक आहे. समुद्रावर सुरक्षितपणे काम

0: करण्यासाठी कामानुसार योग्य कपडे या गोष्टी आवश्यक असतात. बोटीवर इतरांसोबत काम करताना खलाशी म्हणून एक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे प्रभावी संवाद. खलाशी होणं सोपं काम नाही, त्यासाठी प्रचंड मानसिक व शारीरिक बल असावे लागते. संकटाला तोंड देण्यासाठी सदैव तयारी व प्रसंगावधान या गोष्टी असाव्या लागतात. या साऱ्या खलाशांना जागतिक खलाशी दिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा.
1: जीजा अमर शिंदे हिनं आपल्याला जागतिक खलाशी दिनाबद्दलची माहिती सांगितली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गाणं.

बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत अवकाशातील प्रवास आणि विविध मोहिमांच्याबद्दल. मागील भागात आपण न्यू होरायझन्स तसंच होरायझन मोहिमेबद्दल ऐकलं. आज आपण या आणि अशा इतर मोहिमांची माहिती घेणार आहोत. मानव गुहेत राहत असल्यापासून अवकाश आणि त्यातील घटकांचं निरीक्षण करत आला आहे. या निरीक्षणातूनच त्याला चंद्र सूर्याची रोजची गती, ग्रहांची माहिती, ऋतूबद्दल आणि त्यानुसार मानवाच्या दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम याबद्दल माहिती मिळत गेली. या निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करत त्यानं गणितीय सूत्र बनवली. गणितीय सूत्रांचं उत्तम उदाहरण म्हणजे केपलरचे गतीचे नियम. त्यानंतर न्यूटनने गणिती सिद्धांतात त्याच नियमांची भर घातली. बालमित्रांनो, गॅलिलिओ आणि नंतर न्यूटन यांनी दुर्बीण अवकाशाकडे रोखली, त्यामध्ये खूप सुधारणा केल्या. या सर्वांच्या मधून आपली विश्वाबद्दलच्या माहितीत खूप भर पडली.

तिला पृथ्वी केंद्रित असणारं हे आपलं छोटंसं विश्व 20व्या शतकात एडविन हबल यांच्या संशोधनानं प्रचंड मोठं झालं. यामध्ये लाखो प्रकाश वर्ष अंतरातील दीर्घिका गॅलेक्सीज यांचा समावेश झाला. त्याच दरम्यान विमान आणि रॉकेट्स यांनी मानवी प्रवासात उत्क्रांती घडवली. मग मानवाला वेध लागले ते अवकाश प्रवासाचे. आज चंद्रावर जाऊन मानवाला तब्बल 57 वर्ष होत आहेत. अपोलो 11 या मोहिमेद्वारे 20 जुलै 1969 या दिवशी चंद्रावर मानवानं पहिलं पाऊल ठेवलं. यासोबतच बुध शुक्र मंगळ या ग्रहांच्या साठी विविध अवकाश मोहिमा पार पडल्या. बालमित्रांनो, 1970 दरम्यान नासाचे वैज्ञानिक गॅरी फ्लॅड्रो यांनी बाह्य ग्रहांच्या बद्दल एक वेगळी माहिती शोधली. हे सर्व बाह्य ग्रह एका रेषेत येणार होते. त्या विशिष्ट स्थितीत या चारही ग्रहांचा अभ्यास व्हॉयेंजर 1 आणि 2 या मोहिमेद्वारे शक्य होणार होता. त्यातूनच व्हॉयेंजर मिशन याचा जन्म झाला. व्हॉयेंजर अवकाश यानावर कार्ल सेगन यांच्या संकल्पनेतील गोल्डन रेकॉर्ड्स आहेत. म्हणजे सूर्यमालेतील प्रवास संपून ही दोन्ही यानं आपल्या आकाशगंगेतील प्रवासाला निघाली होती. गोल्डन रेकॉर्ड्सच्या माध्यमातून सेगन यांनी एक वैज्ञानिक मोहिमेचं कलात्मक आणि सांस्कृतिक मोहिमेमध्ये रूपांतर केलं. बालमित्रांनो, व्हॉयेंजर अवकाश यानानं आपल्या पृथ्वीचं एक छायाचित्र घेतलं आहे, जे आज पेल ब्ल्यू डॉट म्हणजे फिक्कट निळा ठिपका म्हणून प्रसिद्ध आहे. ही संकल्पना कार्ल सेगन यांनी मांडली. 14 फेब्रुवारी 1990 रोजी व्हॉयेंजर 1 या अवकाशयानानं 6 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून या सौर कुटुंबाचे एक फॅमिली छायाचित्र घेतलं. या छायाचित्रात आपली पृथ्वी अवकाशयानाच्या पार्श्वभूमीवर एक फिक्कट निळा ठिपका दिसतं. बालमित्रांनो, पृथ्वीवरील जीवसृष्टीचे दूत असलेलं हे व्हॉयेंजर अवकाशयान आजच्या घडीला प्रचंड वेगानं आकाशगंगेतील प्रवासाला निघालेलं आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉयेंजर पृथ्वीपासून 1 प्रकाश दिवस या अंतरावर असेल, म्हणजे जवळपास 26 अब्ज किलोमीटर लांब. याचा अर्थ व्हॉयेंजरकडून निघालेला संदेश प्रकाशाच्या वेगानं आपल्याकडे यायला तब्बल 24 तास लागतील. बालमित्रांनो, व्हॉयेंजरशिवाय अजून खूप अवकाशयानं विविध ग्रहांच्या अभ्यासासाठी पाठवली आहेत. शनी या ग्रहाकडे कॅसिनी ह्युजेन्स, गुरु या ग्रहाकडे जुनो, तर प्लूटो आणि इतर बटुग्रहांच्याकडे न्यू होरायझन्स या मोहिमा पाठवण्यात आल्या आहेत. अंतरग्रहातील मंगळांच्यासाठी अनेक मोहिमा झाल्या. यामध्ये भारताचे मंगळयान उल्लेखनीय आहे. आपल्या सगळ्यात जवळचा शेजारी म्हणजे चंद्र याच्या अभ्यासासाठी तर अगणित मोहिमा झाल्या. नजीकच्या काळात परत एकदा मानवी मोहीम पाठवण्याचं नियोजन चालू आहे. आपला जीवनदाता सूर्य याला कसं विसरून चालेल? भारतानं आदित्ययान सूर्याचा अभ्यास करत आहे. नासाचे पार्कर सोलर प्रोब यानं तर कमालच केली आहे. त्यानं चक्क सूर्याच्या वातावरणात जाऊन त्याची माहिती घेतली आहे. मुलांना आहे ना माणसाच्या बुद्धीची कमाल. बालमित्रांनो, याच्याही पुढे शास्त्रज्ञ अवकाशात वसाहत करण्याचे म्हणजे राहण्याचे आणि अगदी जवळचा तारा मित्र तारा व्हॉयेंजर 1 आणि 2 त्याचा प्रकाश आपल्याकडे पोचायला 4 प्रकाश वर्ष लाग त्याच्याकडेही अवकाशयान पाठवण्याचे प्रयत्न करत आहेत. बालमित्रांनो, या अथांग विश्वाचा अभ्यास मानव करत आहे. अवकाशातील अब्जावधी तारकात फक्त सूर्यमालेत आपल्या या छोट्या ग्रहावर फक्त जीवन आहे आणि या जीवसृष्टीमध्ये मानव हा एक छोटा घटक आहे. त्यामुळं आपल्या सोबत सर्व जीवसृष्टीचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्न उत्तरांकडे. 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला माहिती शोधायची आहे या लघुग्रह दिवसाबद्दल. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला याच्याबद्दल माहिती शोधायची आहे. बालमित्रांनो, याचं उत्तर आपण पुढील

भागात पाहणार आहोत. गुपित अवकाशाची या कार्यक्रम मालिकेमध्ये आता इतकंच. तोपर्यंत तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: बालसभा बालचंदनचा हा लाडका कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकला.
1: मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात आज सकाळी 11 वाजता. मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहात. जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81 मीटर
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
2: FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही

तर लक्ष्मीकांत बेर्डे. या दोघांचे संबंध इतके सुंदर होते ना की बघतच बसावं. या दोघांनीही जे काही चित्रपट साकारले त्यातील भूमिका अतिशय गाजल्या. अशाच काही गाजलेल्या मराठी चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रवीण दमणे यांच्या गीतरचनेने. सुदेश, विनय, ज्योत्स्ना आणि अनुपमा यांच्या सर्वांच्या स्वरातील हे गीत आहे फेका फेकी या चित्रपटातील, आणि या गीताला संगीतसाज अनिल मोहिले यांचा.

रसिक श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. छान छान मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामधून. श्रोते हो, आज आपण चित्रपट कलाकार अशोक सराफ, ज्यांना आपण अशोक मामा म्हणून ओळखतो, आणि त्याचबरोबर

0: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या
0: सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यातही.
2: रसिक हो, अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनीही असंख्य चित्रपट केले. या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी फक्त मनोरंजनच केलं नाही तर काही संदेशही समाजाला देऊ केले. अगदी हसत खेळत या संदेशांचं आपण स्वागतही केलं. त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची लकेर, सुखाची सुखद भावना, हसणं रडणं सगळ्याच भावना आपल्या काळजापर्यंत जाऊन भिडतात. जिवंत वाटाव्या अशा त्यांच्या भूमिका खऱ्या आयुष्यात घडतात की काय असंही एक क्षणभर वाटून जातं. असो, कार्यक्रमात ऐकणार आहोत अनिल अरुण यांचा संगीत साज असलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. शब्बीर कुमार आणि उत्तरा केळकर यांच्या योगलस्वरातील हे गीत आहे धूमधडाका या चित्रपटातील.

0: हिरोइन आणि तू सत्याना
1: रूप तुला नसताना एक्टिंग बॉम्ब असताना रूप तुला नसताना एक्टिंग बॉम्ब असताना कोण हिरोइन तुझला कर लगा अक्का
2: अब असं काय करता अजून एक चांस द्या ना

0: चल चल घरात पडू नको.
1: माझ्या अंगणात माझ्या अंगणात पुरी तुझं काय काम ग मी तर नाम बाला हो मी तर नाम बाला बदनाम व्हायचं नाही.

श्रोतहो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आलेलं एक निवेदन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1028 केंद्रांवरती शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 2026 घेण्याचं प्रस्तावित होतं. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी या ठिकाणी काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचं समजल्यानं भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचं आढळून आल्यानं भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 म्हणजे आजच्याच दिवशी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्यानं याबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं वाटत असल्यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर श्रोतेहो आपणाला कळवण्यात येईल. तथापि शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत परीक्षेची दिनांक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेली नाही तरी कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवरती विश्वास ठेवण्यात येऊ नये. सदर परीक्षा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकतोय अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काही गाजवलेल्या भूमिका असलेले चित्रपट आणि त्या चित्रपटातील गाणी ऐकूया. अरुण पौडवाल यांचा संगीत साज असलेली शांताराम नांदगावकर यांची आणखी एक रचना. सुरेश वाडकर, अमित कुमार, शैलेंद्र आणि सचिन यांच्या स्वरातील हे गीत आहे. अर्थातच तुम्ही चित्रपट ओळखलेला असेल अशी ही बनवा बनवी.

0: नवरी कशिगा जबरी राजी खुशी न गोल्डी न माझ सर मान मान
1: मी नवरा दिसतो बवरा तुझ्या कुंक वाच ठेव बाई थोड तरी भान भान
0: तू नवरी कशिगा जबरी राजी खुशी न

0: रसिक श्रोते हो, हिरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राचा कार्यक्रम आजचे पाहुणे जरूर ऐका। आता दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे हिरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्र मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।
1: श्रोते हो, अशोक सराफ ज्यांना आपण अशोक मामा म्हणून ओळखतो, असे हे अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनीही आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये उत्कृष्ट अभिनयानं आणि विनोदी शैलीनं शेकडो मराठी चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या। असाच एका चित्रपटातील गाणं आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये आणि चित्रपट आहे भूताचा भाऊ।

0: आज सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहात। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: रसिक हो, लोकप्रिय अभिनेत्यांपैकी लक्ष्मीकांत बेर्डे तर आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही आपल्याला तितक्याच भावतात। मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी 1969 मधील जानकी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। श्रोतेहो, लोकप्रिय चित्रपटांच्या यादीमध्ये अशी ही बनवा बनवी, धूमधडाका, आयत्या घरात घरोबा, पांडू हवालदार, गंमत जम्मत, भूताचा भाऊ, बाळाचे बाप ब्रह्मचारी, फेकाफेकी, नवरा माझा नवसाचा, वेड, पुन्हा एकदा, साडे माडे तीन, तुमचं आमचं जमलं, चिमणराव गुंड्या भाऊ, हळदी कुंकू यासारख्या असंख्य चित्रपटांची नावं आपल्याला घेता येतील। उत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी म्हणून आपण या दोन कलाकारांकडे आवर्जून पाहतो। ऐकावं ते नवलच या चित्रपटातील त्यांची जबरदस्त कॉमेडी पाहण्यासारखी आहे। श्रोते हो, बोलावं तितकं थोडंच आहे। आता कार्यक्रमामध्ये शेवटी आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातील लाम लक्ष्मण यांचा संगीत साज असलेली अनंत जाधव यांची गीतरचना। चित्रपट आहे दीडशहाणे। श्रोते हो, या चित्रपटातील गीतासोबतच आपण अशोक सराफ यांना भरपूर उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करूया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावपूर्ण आदरांजली सुद्धा वाहूया।

जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातील दीडशहाणे या चित्रपटातील गीतासोबतच छान छान मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतोय. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

0: प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे। 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे। अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे। C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे। भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत। यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे। रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे। या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे। हे क्षेपणास्त्र DRDO च्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे। म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे। मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस। यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली। यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला। मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत। मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती। मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं। मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं। मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं। मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला

पाठिंबाच दिला नाही तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंग बद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेने प्रवास करायचे त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक

मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे.

त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होत आहे. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल. तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ

काना या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्क मध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशा वेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, या वर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर

सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजू

0: ला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हो जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, याच संवादाचं मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण केलं जाईल आज रात्री ठीक 8 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. माध्यमीचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत. मैत्रिणीनो, आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित हवं. काळाप्रमाणे पुढेही जायचंय आणि स्वतःला फिटही ठेवायचंय. खरं तर तारेवरची कसरत असते ही, पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ जर आपण काढला तर हे काही अशक्य नाहीये, हो ना मैत्रिणीनो? व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र थोडस दुर्लक्ष करतो, हो ना? पूर्वीपासूनच योगाभ्यास आपण करत आलोय, बघत आलोय, त्याचं महत्व आपल्याला माहितही आहे, पण तरीही त्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करतोच. तर आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि महिलांचं आरोग्य, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आताच मी असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक शारीरिक फिट राहणं हे खूप गरजेचं आहे आणि योगाभ्यास आपल्याला नेमकं हेच सगळं शिकवत असतो. मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय?
1: योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.

0: आहे.
1: मला असं वाटतं की आपण जसा श्वास घेतो त्याच पद्धतीने योगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तरच आपण फिट राहणं जे मगाशी मी म्हटलं ते होऊ शकतं, नाही का?
0: बरोबर आहे.
1: आजचा आपला विषय असा आहे की महिलांचं आरोग्य आणि योगाभ्यास. तर सुरुवातच लहानपणापासून होते आपल्या महिलांच्या आयुष्यातले जे विविध टप्पे आहेत बालपणापासून सगळं सुरू होतं, तर या सगळ्या टप्प्यांमध्ये योगाभ्यास काय मदत करतो? बालपणापासून सुरुवात करूया.
0: बालपणामध्ये आता जी जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, की मुलांचा जो आहार आहे तो कळत न कळत अतिशय म्हणजे फास्ट फूड जंक फूड कडे अगदी मुलं स्वतःहून बाहेरून खातात आणि काही पालकही स्वतःहून प्रमोट करतायत देत आहेत आणि दुसरा कुठलाही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांकडून. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील कोणी असेल, तर विशेष करून मुलींचा विषय असल्यामुळे अगदी लहानपणापासून आजकाल जर शाळेत जरी बघितले, इवन नर्सरी सारख्या ठिकाणी एलकेजी युकेजी सारख्या ठिकाणी बघितले तरी मुलांची वजन वाढलेली आहेत, मुलांना लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत, तर हा सगळा जर प्रकार कमी करायचा असेल तर योगाकडे वळणं हे पर्याय नाही, योगाकडे वळलंच पाहिजे.
1: आपण महिलांबद्दल बोलतोय त्यामुळे आपण मुलींबद्दल बोलूया. आता लहान वयात योगा, मूल लहान असतं त्याला कशी गोडी लावायची या योगाची?
0: हा, तर आजकाल अगदी लहान मुलांना आपले पालक जे विशेष करून ज्या माता भगिनी असतात ते आपल्या मुलांना इतर वेगवेगळे प्रकारचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ तबला वाजवणे, पेटी वाजवणे, संगीत, नृत्य असे नाना प्रकारचे क्लासेस हे अगदीच लहान मुलांना लावतात. मग याच्यातला एकही पालक असा सापडत नाही की जो लहान मुलांना योगाच्या क्लासेसला लावेल.
1: बरोबर.
0: तर इथे कुठेतरी पालकच जबाबदार आहेत, मुलांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं. आणि जसे इतर क्लासेस लावतात ते वाईट नाहीये, ते अवश्य लावा, पण त्याच्यासोबत जर तुम्ही योगाची जोड दिली मुलांना तर मुलांना काय खावं, काय करावं, काय न करावं हे आपोआप समजायला लागेल.
1: आणि मला असं वाटतं मुलंही अनुकरण प्रिय असतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे जर तुम्ही तरच ती करणार आहे.
0: बरोबर आहे.
1: मग लहान मुलींसाठी काय आसनं तुम्ही सांगाल की काय केली?
0: लहान मुलींसाठी विशेष करून वृक्षासन, ताडासन, त्याचबरोबर काही त्रिकोणासन, भुजंगासन, सेतुबंधासन, वज्रासन असे काही स्ट्रेचिंगची आसने असतात आणि त्याच्यासोबत जोडीला प्राणायाम असतात, जेणेकरून मुलींचे सर्वांगीण विकास शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक असे सगळ्या स्तरावरती त्यांचा विकास व्हायला मदत
1: होते. आणि मला असं वाटतं की हे जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर जास्त चांगलं.
0: तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली योग करायला हवा.
1: बरोबर आहे.
0: कुठलंही क्षेत्र असू दे तिथे गुरु हा हवा.
1: तुम्ही सर आता सांगताय ते अगदी चांगली गोष्ट आहे की लहान वयातच या सगळ्याची गोडी लागली तर मला वाटतं नंतर जाऊन त्याच्यासाठी की हा विषय काय महत्वाचा आहे, कशासाठी हे केलं पाहिजे ह्याची वेळ येणार नाही.
0: बरोबर आहे.
1: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं, त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत, मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं, त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही?
0: हे सगळं सुरक्षित होण्यासाठी पूर्वी जे 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर ज्या मुलींच्या मासिक पाळी सुरू व्हायच्या ते आता अगदी 7-8 वर्षाच्या मुलींना ते चक्र सुरू झालेलं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मागाशी सांगितलं तेच पुन्हा की अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी फूड आणि लेस प्रॅक्टिस ऑफ फिजिकल प्रॅक्टिस आणि योगा प्रॅक्टिस. ही मुलं कुठलेही आजकाल शाळेमध्ये सुद्धा पीटीचे वर्ग होत नाहीत, सगळा जो काही खेळ आहे तो मोबाईलचा खेळ खेळत आहेत बोलत, म्हणजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते खेळतच नाही,
1: शारीरिक दमणूक
0: होतच नाहीये. आणि त्याच्यामुळे ही लवकर मासिक पाळी सुरू होणे, ज्या वयामध्ये ज्यांच्या हातात खेळणं पकडायला हवं त्यावेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन पकडावं लागतं, तर हे सगळं जर चित्र बदलायला हवं असेल तर योगाकडे मुलांनी वळायला हवं आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी.
1: नक्कीच. या वयातल्या मुलींना काय सांगाल तुम्ही की ही आसनं त्यांनी केलीच पाहिजेत?
0: तर ह्या वयामधल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे मेन आजार जे आहेत त्याच्यामध्ये पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड सारख्या समस्या आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं, प्रचंड वजन वाढणे, त्यांचे हेअर फॉल, चिडचिड होणे ह्या सगळ्या समस्या होतात आणि मग नंतर कुठेतरी लग्नामध्ये त्यांच्या विवाहाच्या मध्ये त्याची बाधा येते लग्न जुळण्यामध्ये आणि लग्न जुळल्यावरती नंतर पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या समस्या वाढत जातात. तर हे जर नको असेल तर नियमित योग साधना करणे, त्याच्यामध्ये काही आसने मकरासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, सेतुबंधासन सारखी अनेक अशी आसने, शेकडोनी हजारोनी आसने आहेत, तर त्यातली काही अति महत्वाची जी आसने ती दैनंदिन जीवनामध्ये करायला हवीत आणि त्याच्यासोबत प्राणायाम हे गरजेचं आहे.
1: गरजेचं आहे. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की व्यस्त शेड्यूल आहे आपलं, पुढेही जायचंच आहे काळाबरोबर, तर ते सगळं करताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे.

0: बरोबर आहे
1: सर. आता तुम्ही म्हणालातच की हे सगळं केल्यानंतर जसं मुली मोठ्या होत आहेत तर त्या पण तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहिजेत. त्यांना सगळ्या बाबतीत तुम्ही म्हणालात असं की काही लॉस न होता त्यांचं मोठेपण त्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर बालपणही चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं पाहिजे. खूप लहान वयात या गोष्टींची जबाबदारी आली की मग आणखी मनावर पण वेगळे परिणाम होत असतात. सर यानंतरचा पुन्हा महत्वाचा टप्पा येतो की मुली करिअरच्या मागे लागतात. करिअर होणं खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल तर नसतंच, वेळेचं बंधन कुठलंच नसतं त्यांना. आणि मग त्यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे वैवाहिक जीवन. मग तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात त्यांना, तर काय नेमकं सांगाल ह्या वयातल्या मुलींना?
0: वैवाहिक जीवनामध्ये ते सांगितलं मगाशी की पीसीओडी, पीसीओएस आणि थायरॉइड ह्या महत्वाचे असे जे आजार आहेत, हे 99% मुलींना हा आजार होतो. त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात आणि वजन वाढल्यामुळे त्यांचं जे पुढे गर्भधारणा जी प्रसूतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बाधा. आणि आज जर बघितले तर बाहेर ह्याच्यासाठी इन्फर्टिलिटीची मोठी समस्या आहे. तर ह्या समस्येवरती जर मात करायची असेल मग लोक उगाच जसं आठ मार्गाने जातात, मग त्यांना कुठे योगा करायचा नसतो, त्यासाठी वेळ द्यायचा नसतो. ऍक्च्युअल वेळ नाही, बिझी शेड्यूल, काहीतरी करिअर अचीव्ह करायचं. ते अचीव्ह करून जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य सांभाळून हे सगळं करणं फार गरजेचं आहे. खरं तर महिलांना आरोग्यासाठी वेळ देणे हे फार कठीण बाब आहे. कशी तर महिलांना चूल मूल हे सगळं सांभाळून, आणि काही महिला तर नोकरी पण करत असतात, नोकरी व्यवसाय, चूल मूल नोकरी सांभाळून मग त्यांना त्यांचं आरोग्य सांभाळायचं आहे. तर काही महिला ज्यांना खरोखर इच्छा असते ना करायची तर त्यांना मार्ग सापडतो, ज्यांना इच्छा नसते त्यांना कारणे सापडतात.
1: बरोबर, इच्छा तिथे मार्ग ही म्हण इथे अगदी लागू पडते. तुम्ही आता म्हणालात तसं ही खरंच गोष्ट आहे की आजकाल 90% जास्तच म्हणेनी की बायका वर्किंग वुमन आहेत. आणि मग ह्या सगळ्याचं एक वेगळं प्रेशर येतं की घर, सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, ऑफिसमधलं प्रेशर असतं. आणि मग या सगळ्यामध्ये ती बाई इतकी थकून जाते की असं वाटतं की बास आता मला नाही काही करायचंय. तर मला असं सांगा की ह्या अशा आपल्या मैत्रिणींनी नेमकी कशी मॅनेजमेंट करावी वेळासाठी?
0: हा, तेच सांगितलं की वेळ नाही सांगणारी लोक जी आहेत ना, तर त्यांची इच्छा असेल तर आता आपण आपले रत्नागिरीमध्ये जे योगाचे क्लासेस चालतात अगदी अशाच लोकांसाठी जे वर्किंग वुमन आहेत की ज्यांना सकाळी लवकर गडबड करून सगळं आवरून त्यांना कामधंदा नोकरीवरती जायचंय, तर अशा लोकांसाठी अर्ली मॉर्निंगची वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस, शाळा, कॉलेज, ऑफिस सुटल्यानंतरची वेळ अशी त्या महिलांसाठी मुलींसाठीच आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही असे वेगळे दोन बॅचेस सुद्धा केलेले आहेत, अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 6:15 नंतर. तर असे कुठलाही टायमिंग ऍडजस्ट करून कमीत कमी वेळ, कमीत कमी वेळ 2 तास देता येत नाहीये, 1.5 तास, 1 तास, अगदी 1/2 तास तरी वेळ देणे हे गरजेचं आहे.
1: सर थोडस या टप्प्यावर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते असं की तुम्ही मगाचपासून असं म्हणालात की योगाभ्यास तर करायलाच पाहिजे पण या सगळ्याचा अजून एक बेस येतो तो म्हणजे आहार. तर वय कोणतंही असू दे आजकाल आहार हा विषय खूप मॅटर करतो की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथेच अडकतात की तुम्ही काय खाता आणि कोणत्या वेळी खाता, तर त्याविषयी काय सांगा?
0: अगदी बरोबर, केवळ योग करून भागत नाही, योग आणि त्याच्यासोबत जर तुम्ही आहार, तर आहार कसा असायला हवा तर आहार हा संतुलित आणि सात्विक असायला हवा. जसं आपण एखाद्या देवाला जे नैवेद्य दाखवतो, जे नैवेद्य आपण देवाला दाखवतो तेच नैवेद्य आपल्यासाठी असायला हवं. बस सिंपल सोपं आहे. जे आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही ते खाऊ नका.
1: क्या बात है,
0: थोडक्यात.
1: मला वाटतं बरंच या तुमच्या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आज खूप गोष्टी आपल्याला समोर दिसत असतात, काय म्हणताय, प्रलोभन आहेत ती खाण्याची सुद्धा.
0: बरोबर आहे,
1: तर ती कंट्रोल करता यायला हवी आपल्याला. काय सांगाल परत
0: त्यासाठी? जर ही जी मुली जेव्हा योगाभ्यास सुरू करतात त्यावेळेला आपोआपच त्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचंय हे त्यांना समजायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ह्या मुली योगा न करणाऱ्या मुली ज्या वेळेला मार्केटमधून जात असतात तेव्हा त्यांना ते समोसे, वडे, मिसळ, भजी यांचं आकर्षण वाटतं, पण ह्याच मुली ज्या वेळेला योगाभ्यास सुरू करतील त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागेल.
1: काही उदाहरण सांगू शकाल तुम्ही की काय खावं आणि काय खाऊ नये?
0: काय खावं यामध्ये आपल्या माता भगिनींचा विषय चालू आहे मुलींचा. तर पूर्वीच्या आपल्या आया आज्या या 100-100 वर्ष जगत होत्या. तर काय रहस्य आहे त्यांच्या जगण्याचं? तर एक तर आहार. त्यावेळी पूर्वी कोणत्याही प्रकारचा हा फास्ट फूड, जंक फूड हा प्रकारच नव्हता. 50-70-80 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी तर ते चुलीवरची भाकरी, भाजी, पोळी, भात हाच आहार

0: फळ भाज्या यांचा आहार समावेश असायला हवा.
1: खरंय, म्हणजे सीझनल जे काही आपल्या इथे मिळतं ते, दुसरं म्हणजे आपल्या इथे जे पिकतं तुमच्या कुठल्याही ज्या भागात तुम्ही राहता तिथे जे पिकतं ते खायचं.
0: बरोबर आहे.
1: आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला वाटतं घरात बनवलेलं.
0: अगदी बरोबर आहे. जर याच्यावरती सांगायचं झालं तर अन्नाचा पदार्थ एकच घ्या. समजा एखादी खिचडी हॉटेलमधली खाऊन बघा, घरात आईने ताईने माईने जे बनवले त्यांच्या हातची खाऊन बघा, आणि एखाद्या मंदिरातली खिचडी खाऊन बघा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खिचडी कुठली लागते? मंदिरातली.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपल्या घरातली लागते, आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये पायरीवर असते ती बाहेरची. तर काय आहे पदार्थ? तर तेच आहेत. उलट आणखीन हॉटेलमध्ये आणखीन बरंच काय काय त्याच्यामध्ये टाकतात, तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते, जो पदार्थ बनवते, त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात. एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमर साठी बनवतोय, आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल फाईव्ह स्टार असलं तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही, तर बाहेरचं

0: त्याच्यामध्ये टाकतात तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते जो पदार्थ बनवतोय त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात. एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमर साठी बनवतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल फाईव्ह स्टार असलं तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही. तर बाहेरचं खाणं टाळावं, कमी करावं आणि हळूहळू टाळावं
1: आणि प्रसादासारखं जेवण घ्यावं. सर, मगाशी आपण बोलत होतो की इन्फर्टिलिटी ही एक खूप मोठी समस्या आजकाल जाणवते, त्याला कारण अनेक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की करिअरच्या मागे मुली लागतात, योगाभ्यास करणं हा बेसच नसतो, लग्न उशिरा होतात, अनेक कारण आहेत त्यासाठी. पण समस्या एवढीच आहे की इन्फर्टिलिटी ही जाणवते आणि मग खूप उपाय करूनही काही होत नाही, तर योगाभ्यास यासाठी कशी मदत करते?
0: तर इन्फर्टिलिटीसाठी योगाभ्यास खूप मोलाचं योगदान आहे. जसे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे निरामय योगा क्लासेस चालतात, गेले 12 वर्षापासून क्लासेस आहेत चालू, तर असे अनेक केसेस आपल्याकडे आलेले आहेत आतापर्यंत की लग्न झालेलं आहे आणि 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी मुलं झालेली नव्हती आणि त्यांनी कुठून तरी असं माहिती की योगा केल्याने ह्या समस्या सुटतात हे ऐकून त्यांनी योगा जॉईन केला आणि अगदीच 5-6 महिन्यामध्ये रेग्युलर योगा अभ्यास, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, मुद्रा, अॅक्युप्रेशर, तर जेणेकरून ह्या इन्फर्टिलिटीची मेन जी कारण आहेत ना ती आहेत थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस आणि याच्यामुळेच वजन वाढतं मुलींचं आणि वजन वाढल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि योगाभ्यास सुरू केल्याने ही जी मेन कारण आहेत हे आजार रिव्हर्स होतात काही महिन्यामध्ये आणि त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट, पीसीओडीचे रिपोर्ट हे नॉर्मल येतात आणि त्यांना गर्भधारणा करण्यास मार्ग मोकळा होतो. आणि आतापर्यंत असे अनेक केसेस आहेत की ज्यांना गर्भधारणा झाली.
1: सर, बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये काहीच करू नये, स्वतःचा जीव सांभाळावा आणि त्या बाळाचा जीवही जपावा, तर मला सांगा की या दिवसांमध्ये या महिन्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने योगा केला पाहिजे?
0: गर्भधारणा राहण्यासाठी योगा करावा, त्यानंतर 99% हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, 1% केसेसमध्ये होऊ शकत नाही, काही अनेक कारणे असतात, पण 99% हा खूप मोठा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की 99% ह्या समस्या दूर झालेल्या आहेत, दूर होतात योगाने. तर योगाभ्यास सुरू केल्यावरती रेग्युलर योगासने, प्राणायाम केल्यावर तुमचे हे आजार रिव्हर्स होतात आणि मग तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. आणि गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्यांनी योगा करायचा असतो. मग त्याच्यामध्ये काही प्राणायाम जसे कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात, जे पोटाशी निगडीत आहे, पोटाशी निगडीत जे पोटावरती प्रेशर देणारी आसने असतात ती कोणतीही करायची नसतात, कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात. मग कोणते प्राणायाम? तर भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत यासारखे ते प्राणायाम करू शकतात आणि ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.
1: अच्छा, आणि आसनांच्या बाबतीत काय सांगा?
0: हा, आसनामध्ये जे स्ट्रेचिंगची आसने आहेत जसे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, वीरभद्रासन आहे, मर्कटासन आहे, तर अशी सोपी सोपी आणि चांगली मणक्यासाठी आरोग्य देणारी अशी आसने ते करू शकतात.
1: हो, अच्छा, म्हणजे थोडक्यात मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्याही वयात असा, कोणत्याही अवस्थेत असा, योगाला पर्याय नाहीये, नाही का? सर, यानंतर साधारणपणे आपल्या महिलांसाठीचा जो टप्पा येतो वयाचा टप्पा, तो म्हणजे 40, जिथे खरं तर आपला देह खरोखरच बोलायला लागतो की काहीतरी दुखतंय, काहीतरी होत आहे, अशा वेळी योगा काय मदत करते?
0: त्याला इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे, तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये बदलत असतात. तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे, अनिद्रा, झोप न लागणे, तर अशा अनेक समस्यांमध्ये योगाभ्यास करत असतील तर ह्या समस्या होत नाहीत. हो,
1: अच्छा, म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही,
0: पहिले इस्तेमाल करो विश्वास करो.
1: सर, जसं मेनोपॉज येतो तो एक पिरियड तुम्ही आता म्हणालात तसं की हार्मोन्स बदल हाच महत्वाचा विषय, तसंच पूर्ण मेनोपॉज आणि आफ्टर मेनोपॉज हे पण असेच पिरियड्स आहेत, पण मग ह्यासाठी कोणती वेगळी आसनं आहेत की त्यासाठी याला उपयोग होतो आणि सगळं बॅलन्स राहतो घरातला?
0: जेवढे योनी, 84 लाख योनी आहेत ना, तर तेवढी आसने आहेत.
1: हो,
0: मग त्याच्यातले काही निवडक आसरे हे जे आसने आहेत ना, हे प्रत्येक पशु पक्षी झाड माड डोंगर, जसं आपण पर्वतासन, पर्वतासन हे पर्वतावरून घेतलेलं आहे, वृक्षासन हे वृक्षावरून घेतलेलं आहे, मंडुकासन हे बेडकावरून घेतलेलं आहे, शशंकासन हे शशकाचं, अधोमुख श्वानासन हे कुत्र्यापासून घेतलेलं आहे. तर

0: पशु पक्षी प्राणी तेवढी असणे आहेत, तर हे एवढं सगळं करणं काय शक्य होत नाही. तर त्याच्यामध्ये काही जे निवडक जे आसने आहेत
1: आणि मेनोपॉझ मध्ये मला त्याचा अप्लाय करायचे, तर तुमचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं का? प्रॅक्टिस नाही ते होतं.
0: 99% केसेस मध्ये हे आजार कोणता तरी गंभीर आजार झाल्यावर योगाच्या दिशेने लोक वळतात. तरीही तुम्ही तुमचे आजार हे रिव्हर्स करू शकता.
1: बर,
0: कोणत्याही स्टेज मध्ये आजपर्यंत हे असं छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतो, कारण आजपर्यंत हजारो केसेस आम्ही हे सॉल्व्ह केलेले आहेत. इवन 40, 50, 60, 70 मध्ये सुद्धा आम्ही मणक्याचे आजार, ढोपऱ्याचे आजार हे टाळलेले आहेत. त्याचबरोबर बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनीचे आजार बरे केलेले आहेत योगाच्या माध्यमातून. कोणत्याही वयोगटामध्ये जर तुम्ही लहानपणापासून करत असाल तर ते 10-20 वागा तर होत नाही तसं. किमान आजार होण्यापूर्वी तरी जॉईन करा किंवा आजार झाल्यावर तरी जॉईन करा योगा. तुमच्या जवळपास कुठेही, पुन्हा एकदा ते सांगेन, तज्ज्ञ योग शिक्षक. जर आपण मार्केटमध्ये एखादं फळ घेताना सुद्धा तो आपण एक एक पीस त्याच्यातला उचलून काय करतो, बारकाईने बघतो, तर योग शिक्षक निवडताना सुद्धा तज्ज्ञ मार्गदर्शन आहे का हे निवडून तुम्ही योगा करणे गरजेचं आहे.
1: आणि आता आपण जसं बोलतोय की मेनोपॉझ हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आसनं केली पाहिजेत?
0: आसने तीच सांगितली तुम्हाला मगाशी की जी पोटावरची पाठीवरची योगिक जॉगिंगचे प्रकार असतात, ताडासन, तिर्यक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, जेणेकरून शरीर आणि मन याला बॅलन्स करण्यासाठी. भुजंगासनचे प्रकार आहेत, मर्कटासनचे प्रकार आहेत, चलवासनचे प्रकार आहेत, अनेक आसने आहेत. त्याच्यातली सोपी सोपी आसने, थोडेसे 40 वर्षापर्यंत कोणताही योगा केलेला नाही त्यामुळे स्टिफनेस असतो, तर तो 100% लहान मुलांसारखा तर होणार नाही, पण सुधारणा नक्की होते, सुधारणा नक्की होते आणि तुम्हाला सुसह्य आयुष्य जगता येतं.
1: सर, मेनोपॉझ नंतरचा सुद्धा जो आपला पिरियड असतो की आफ्टर मेनोपॉझ आणि निवृत्तीचा काळ 60 पर्यंतचा तो येतो, आणि मग तुम्ही म्हणाला तसं की मग आणखीनच प्रश्न येतात की ढोपरं बोलायला लागतात, पाठ बोलायला लागते, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्या हालचाली मंदावतात, अशा वेळेला आसनं कुठली केली पाहिजे?
0: तर थोडस उतरत्या वयामध्ये खांदे दुखी, जे आपण आजकाल त्याला प्रोझन शोल्डर आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम, मानेचे, मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे, लोअर बॅकचे, सायटिकाचे प्रॉब्लेम, ढोपऱ्याचे प्रॉब्लेम, हे तर आज तर उतरत्या वयात नाही तर हे तरुणपणामध्ये सुद्धा कॉमन झालेले आहेत आजार. तर हे आजार टाळण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, ज्यामध्ये हाताचे, मानेचे, पायाचे हे सूक्ष्म व्यायाम असतात योगिक अभ्यासामध्ये, तर ते सूक्ष्म व्यायामाने सुद्धा हे तुम्ही सगळ्या प्रकारचे सांध्याचे आजार पूर्ण बरे करू शकता.
1: बर, म्हणजे पुन्हा इथे तज्ञ मार्गदर्शक आले त्याशिवाय काही हे पुढे जाऊ शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: मगाशी आता मी असंच म्हटलं की उतार वयात आल्यानंतर विशेषतः तुम्ही बोलतो आपण की ढोपरं इतकी बोलतात की आजकाल मूलभूत गरजांमध्ये ह्या गोष्टी आल्यात की खाली बसता येत नाही किंवा झोपण्यासाठी पण बेडच लागतो. म्हणजे फक्त पायांसाठीच विचारते मी, ढोपऱ्यांसाठी काय आसनं आहे?
0: ढोपऱ्यासाठी सांगितलं स्ट्रेचिंग इथे फार मोलाचं योगदान आहे. स्ट्रेचिंगचं, ढोपऱ्याचं स्ट्रेचिंग करणे, बसून पाय पुढे पसरवून पंजे मागे पुढे करणे, बोटांची हालचाल करणे, पंजे दोन्ही पायचे म्हणजे गोल फिरवणे, ढोपरा असे आकुंचन प्रसारण करणे, ढोपऱ्यातून गोल फिरवणे, असे अनेक सूक्ष्म व्यायामाचे प्रकार असतात.
1: सेटिंग साधारण किती करावं, एक समजा 60 वय असेल
0: तर? हे याला काही मर्यादा नाही आहे. 10-10 सेट, 2 सेट, 3 सेट, झेपतील तेवढे तुम्ही सुरुवात आधी सुरुवात करून हळूहळू वाढवायला हवं. काय म्हणतात, लोक जोश मी आकर होश हो देते, एखाद्या दिवस कुठेतरी येऊन जॉईन करतात आणि त्या दिवशी सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते संपूर्ण जे दुखते त्याच्यापेक्षा आणखीन सगळं दुखायला लागतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून योगा बंद होतो.
1: बरोबर.
0: तसं न करता सुरुवात अगदी स्टेप बाय स्टेप ने करायला हवं, कमी आसने करून, रेपिटेशन कमी करून, मग हळूहळू ती वाढवायला हवी.
1: बरोबर आहे. जसं आता आपण म्हटलं की निवृत्तीचं वय आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर एक ठराविक वेळ या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाला तसं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा.
0: बरोबर आहे.
1: नाही का सर, आपण योगासनांबद्दलच बोलतो आहोत, आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत. योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
0: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्षे रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्षे रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितलात तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं, फक्त सातत्य पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे.
1: आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात

0: स्ट्रेंथ तुमची वाढायला मदत होते.
1: स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, आजार सगळे बरे होतात. आपल्या देशामध्ये आजार बरे होतात हे सांगणं गुन्हा आहे आणि हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करत राहतोय. कारण ते आजार बरे होतात, योगाने बरे होतात.
0: बरोबर आहे. थोडक्यात आपण म्हणतो तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: अगदी बरोबर.
0: योगासनं हेच काम करतात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एकंदरच योगाचं महत्व सगळ्यांनाच आहे त्याविषयी सांगा.
1: आज जर बदलतं लाईफस्टाईल जीवनशैली आणि आहार बघितला तर अगेपूर्वी 50-60 नंतर होणारे जे आजार आहेत जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बीपी, शुगर, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक किंवा कॅन्सर हे पूर्वी 55-60 नंतर व्हायचे आजार, ते आजकाल बघितले तर अगदीच यंग एज मध्ये म्हणजे 20-25-30-35 कोणालाही होते. आजकाल महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी होतं, ते आता वाढलेलं आहे. पॅरलायसिसचं प्रमाण, लकवा ज्याला म्हणतो आपण, त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारण अनेक आहेत. तरुण लोकांना पॅरलायसिसचा झटका येतोय, तरुण लोकांना किडनी फेल होत आहेत, लिव्हर फेल, आणि शुगरची समस्या तर 250-300 खाली शुगर येतच नाही लोकांची. पूर्वी 120-130-140 ला डॉक्टर म्हणायचे की प्री डायबेटिक आहे. आज तर 300-400-500 कुठल्याही रेंजला शुगर होते. तर हे जर टाळायचं असेल आणि हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर सर्वांनी नियमित योग साधना करणे गरजेचं आहे. इथे योगला मर्यादा नाही, अमर्यादित फायदे आहेत.
0: मला सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियमित योगा करताना काय आसनं केली पाहिजेत?
1: नियमित आसने करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग आपला ढोपर चांगले असेल तर तुम्ही मुव्हमेंट करू शकता. पाठीचा कणा चांगला असेल तर तुम्ही उभे राहू शकता. तर सगळ्यात महत्वाचे ढोपऱ्याचे व्यायाम. पाठीच्या मणक्यांसाठी असे सांगितले मकरासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मर्कटासन. त्याच्या परत शलभासनचे 4 प्रकार आहेत, मर्कटासनचे 4 प्रकार आहेत, भुजंगासनचे 4 प्रकार आहेत आणि सोपे सोपे प्रकार आहेत, कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत योग कोणी करावा, ज्याचा श्वास चालू आहे त्यांनी करावा. असे आम्हाला प्रत्येक वेळी असे काही लोक शंका विचारत असतात की मला अमुक आजार आहे, अमुक आजार आहे, माझा अमुक वय इतकं आहे, मला असा त्रास होतोय. तुला त्रास होतोय म्हणूनच तू योग कर. लोकांची अशी समस्या असते नाही, मला जरा बरं वाटलं ना
0: की मी
1: योगाला येते. ते उलट सांगतात. आम्ही सर्व सांगतो तुम्ही योगा सुरू करा
0: म्हणजे आजार तुमच्या जवळ,
1: म्हणजे तुम्ही बरे व्हाल.
0: खरंय, खरंय, अगदीच खरं आहे. आता आपण बोलतोच आहोत की योगामुळे काय होतं आणि योगा न केल्यामुळे काय होतं. योगाचे फायदे सांगा.
1: योगाचे फायदे एका वाक्यात जर सांगायचं झालं ना तर असा कोणताही आजार नाही की जो योगने नियंत्रणात येत नाही. इथे जर आकडेवारी टक्केवारी सांगितली तर 100% नियंत्रणात येतात आणि 99% बरे होतात. आजाराचं नाव घ्यायची गरज नाही. कोणताही आजार घ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनी, पॅरलिसिस, पार्किन्सन, हार्ट अटॅक, लिव्हर फेल, किडनी फेल, स्किन डिझीज, डोळ्यांच्या समस्या, केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, कुठल्याही समस्या घ्या तर 100% हे नियंत्रणात येतात आणि बरे होतात. इथे आम्ही 1% कमी सांगतो, 100% सांगितलं तर अतिशयोक्ती होईल.
0: बरोबर.
1: म्हणून ते आणि हे आम्ही पुन्हा एकदा हे हजारो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत. आज हजारो लाखो करोडो पेशंट बरे होत आहेत योग साधना करून. तर त्याच्या जोरावरतीच आम्ही सांगतो की बरे होतात.
0: मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन आपल्याला कोणी काही वेगळं सांगायची गरज नाहीये की योगाचे काय फायदे आहेत ते. सर, योगाची 8 अंग आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याविषयी सांगा.
1: 8 अंग ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामध्ये पुन्हा हे झाले 8 अंग. जसं मनुष्याचा जर एखादा अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अधू. तसं जर हे 8 अंग जर फॉलो नाही केले एका साधकाने आणि केवळ तो आसन करतोय, केवळ प्राणायाम करतोय, तरी तो अधू झाला, तो पूर्ण योग होत नाही. तर या 8 स्टेप मध्ये पहिल्या स्टेप मध्ये जो यम आहे त्याच्यामध्ये पुन्हा 5 पायऱ्या आहेत. पहिल्या स्टेपला मध्ये 5 पायऱ्या आहेत. हा, ज्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. ह्या 5 पायऱ्या ओलांडून नियमामध्ये गेला की तिथे परत 5 स्टेप आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान. मग त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी.
0: आता आसनांविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळी आसन आहेत. आसनांच्या नंतर येतो प्राणायाम, त्याविषयी काय सांगाल?
1: प्राणायाम याच्यामध्ये त्या नावातच सगळं काही, प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम. आणि ते श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, श्वसनाचे योग म्हणजे काय, श्वास कसा घ्यावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीत करणे म्हणजेच योग आहे. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम.
0: सर, प्राणायामाविषयी तुम्ही आता सांगितलंतच की प्राणायाम म्हणजे कसा घ्यावा, आपला श्वास कसा घ्यावा याविषयी, त्याचेही काही प्रकार आहेत त्याबद्दल सांगा.
1: प्राणायामचे मुख्य 8 प्रकार आहेत आणि 7 रोगानुसार प्राणायाम आहेत. तर रोगानुसार प्राणायाम म्हणजे असे काही आजार जे गंभीर आजार असतात की जे केवळ ह्या 8

0: प्राणायामनी कंट्रोल होत नाही. जसं एखादा तज्ञ डॉक्टर रोगानुसार औषधं देत असतो आणि त्या औषधाचा पण तो कॉम्बिनेशन बनवतो, तर तसाच एक तज्ञ योग शिक्षक हा प्राणायामचा आणि आसनांचा कॉम्बिनेशन बनवून जर रोगीला दिला तर तो रोग बरा होतो. जसे 8 मुख्य प्राणायाम मध्ये भस्त्रिका, याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्सनी टप्प्याटप्प्यानेच करायला हवा. उलट सुलट केला तर नुकसान होईल का? तर नाही. नुकसान होणार नाही, पण जो अपेक्षित लाभ आहे
1: फायदा होणार,
0: तो अपेक्षित फायदा 100% फायदा होणार नाही. त्यासाठी ते सिक्वेन्सनी घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रकार असतो भस्त्रिका, ज्यामध्ये डीप ब्रीदिंग दीर्घ श्वसन करणे, सहज आपल्या सिद्धासन सुखासन पद्मासन मध्ये वज्रासन, ज्यांना ज्या आसनामध्ये शक्य असेल त्या आसनामध्ये बसायचंय. अगदीच खाली बसणं शक्य नसेल, खुर्शीत बसा, बेडवर बसा, पाय पसरून बसा, कसेही बसा. अगदी बसता येत नाही तर बेडवर झोपून प्राणायाम करता येतात. फक्त करायची इच्छा पाहिजे. खुर्चीत बसून बेडवर झोपून सुद्धा आजार बरे केलेले केसेस आहेत, पूर्ण बरे. करायची इच्छा पाहिजे, इच्छा तिथे मार्ग. तर त्याच्यामध्ये पहिला भस्त्रिका, डीप ब्रीदिंग श्वास तर तुम्ही बसून खुर्चीत पण घेऊ शकता, झोपून पण घेऊ शकता भस्त्रिका. त्याचा जसा औषधाचा एक झाला ड्रग्स, डॉक्टरांनी ठरवला कोणता ड्रग्स द्यायचा त्याची मात्रा, तसंच हा प्राणायाम कोणते प्राणायाम घ्यायचे आजारानुसार आणि त्याची मात्रा म्हणजे टायमिंग.
1: बरोबर,
0: इथे टायमिंग म्हणजे मात्रा. मग प्राणायाम हा किती वेळ करायचा आहे? भस्त्रिका डीप ब्रीदिंग तर किमान 5 मिनिटं.
1: ओके,
0: 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावरून तुम्ही किमान 5 ते 10-15 मिनिटं करू शकता भस्त्रिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो कपालभाती. ज्या कपालभातीमध्ये श्वास झटकून बाहेर टाकायचा असतो, श्वास बाहेर टाकताना पोट आत जातं आपोआप. तर हे केवळ असं सांगून कळणार नाहीये, तर ते
1: बघितले
0: पाहिजे, शिकली पाहिजे, किंवा तुम्ही रेग्युलर तज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आपण नमूद करतो. का सांगतो? कारण तुम्ही योगा केलात नाही तर फायदा होणार नाही, पण चुकीचा गेलात तर
1: नुकसान
0: होऊ शकतं. नाही होत झालेलं आहे. हाय ब्लड प्रेशर आहे, बीपी, शुगर आहे, हायपर ऍसिडिटी आहे, आणि त्यांनी जर कपालभाती कुठेतरी ऐकलं, कुठेतरी बघितलं आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने थोडस फास्ट केला, तर हे आजार वाढून प्रेशर वाढू शकतं, हार्टबीट्स वाढतात आणि ब्रेन हॅमरेज होणे आणि हार्ट अटॅक येण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर पुन्हा पुन्हा तज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करा. कपालभाती, त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम जो कंठाला घर्षून श्वास घ्यायचा असतो, विशेष करून थायरॉइडसाठी लाभकारक आहे. पाचव्या क्रमांकाला अनुलोम विलोम. हे 5 क्रियात्मक प्राणायाम आहेत आणि त्यानंतर 3 शेवटचे ध्यानात्मक प्राणायाम, ज्यामध्ये भ्रामरी, उद्गीत आणि प्रणवध्यान. उद्गीत म्हणजे ओंकार, भ्रामरी म्हणजे डोळे बंद करून कान बंद करून आपण उच्चारण करतो भ्रामरी, आणि प्रणवध्यान म्हणजे मेडिटेशन. हे झाले 8 मुख्य प्राणायाम. आता याच्यामध्ये कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा काही हायपर ऍसिडिटी आहे किंवा ऋतुमानानुसार काही प्राणायाम चेंज किंवा वेगळे घ्यायचे असतात. जसे पावसातून थंडीतून वेगळे प्राणायाम, गर्मी, आता पावसाळा सुरू झालाय तरी अजून गर्मी प्रचंड आहे, तर ह्या गर्मीमध्ये प्राणायाम बदलतात. जर इथे कपालभाती थोडासा कमी, त्याचा वेळ डोस कमी करून इथे चंद्रभेदी, आता मी रोगानुसार प्राणायामची नावं सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, शीतली, शीतकारी आणि कर्णरोगांतक. हे 7 रोगानुसार प्राणायाम आहेत, ज्यामध्ये शीतली, शीतकारी आणि चंद्रवेदी हे गर्मीचे आजार कमी करण्यासाठी गर्मीमध्ये करायचे असतात, आणि ह्याचं उलट सूर्यवेदी प्राणायाम हे थंडीमध्ये करायचे असतात. तर
1: हे लक्षात आलं पाहिजे.
0: हा, त्यासाठीच तो तज्ञ डॉक्टर पाहिजे, तज्ञ शिक्षक पाहिजे.
1: सर, तुम्ही प्राणायामाचे आता प्रकार सांगितलेत, रोगानुसार ते कसे करावेत हेही सांगितलं. परत अजून एक प्रश्न मला असा पडलाय की जे सुरुवातीला तुम्ही अष्टांग सांगितली त्यातली यम आणि नियम ही 2 मुख्य अंग सांगितली, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा.
0: यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, ह्या 5 स्टेप आहेत. ज्यामध्ये अहिंसा पहिलाच, अहिंसा म्हणजे हिंसा न करणे.
1: बरोबर.
0: मग एक तर प्रत्यक्ष हिंसा म्हणजे जे प्राणी मात्रेला वगैरे मारून वगैरे खातात वगैरे तो प्रकार, ती झाली हिंसा. किंवा आजकाल जे खून खराबे होतात ती झाली हिंसा. हा एक हिंसेचा प्रकार. आणखीन दुसरा हिंसेचा प्रकार असतो मानसिक हिंसा. शारीरिक हिंसा ही झाली शारीरिक, एक तर जीवे मारणे ती हिंसा झालीच, त्यानंतर एखाद्याच्या कानाखाली लगावणे मारणे ती हिंसाच आहे, एखाद्याला शिवी देणे, मोठ्या आवाजात बोलणे, अगदी आपल्या घरातल्या मुलांना जरी तुम्ही मोठमोठ्याने ओरडत असाल, त्यांना रागवत असाल, तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा. आता सत्य, सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलायला हवं,
1: खरं बोला.
0: त्यानंतर अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणे कोणत्याही प्रकारची. चोरी प्रत्यक्ष करतात, अगदी डाके घालतात, घर लुटतात, बँक लुटतात, ही तर चोरी झालीच, पण अजून काय त्या प्रकारची चोरी होऊ शकते? तर एखाद्याच्या आयडिया चोर,

0: कशाही प्रकारची चोरी नको.
1: एखाद्याची कॉपी पेस्टचा प्रकार चालू आहे आता, कॉपी करणे आणि पेस्ट करणे, तेही एक प्रकारची चोरी आहे. तर चोरी करू नये. ब्रह्मचर्य इथे जास्त कांगेची गरज नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ नुसतं तुम्ही लग्न करू नये आणि साधू व्हावं असं नाहीये. ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुमची पत्नी सोडून इतर कोणत्याही महिलेकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन हा ती आपली माता आहे, भगिनी आहे, आई असा असायला हवा. याला म्हणतात ब्रह्मचर्य. ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त साठा करणे, मग कोणत्याही प्रकारची असू शकते. म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात. जसं काही एखाद्या सीझनमध्ये एखादा समजा उदाहरण घेऊ, कांद्याचा साठा करतात काही व्यापारी आणि कांद्याचा तुटवडा निर्माण करतात आणि त्याचा भाव वाढवतात. तर असं कोणत्याही प्रकारे वस्तू असेल, पैसा असेल, सोनं नाणी जे काही असेल, तर तो अतिरिक्त साठा करू नये हे यम मध्ये सांगितलेलं आहे. आता नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं शौच म्हणजे स्वच्छता. बाहेरून माणूस तर प्रत्येक माणूस एकदा तर अंघोळ नक्कीच करतोय. आतल्या शरीराचं काय? आतलं शरीर स्वच्छ होणं गरजेचं आहे. आणि ते कशाने स्वच्छ होईल? तर योगाभ्यास आणि प्राणायामने. हे अष्टांग योगने शुद्ध होईल. आतून शरीर शुद्ध हे योगाने प्राणायामने होईल. तर बाहेरून तर स्वच्छ सगळेच करतात, तर शरीर आतून स्वच्छ कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संतोष. संतोष म्हणजे समाधान. कितीही मिळालं तरी माणसाची अशी प्रवृत्ती आहे की तो समाधानीच होत नाही. मग तुम्ही कितीही योगा केला तरी त्याचा फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीचं पालन करत नाही. मग समाधान असायला हवं. एखाद्याकडे सायकल आहे, तो दुसऱ्याची मोटरसायकल बघतो आणि तो असंतोष होतो. एखाद्याकडे मोटरसायकल आहे, दुसऱ्याकडे तो फोर व्हीलर बघतो, असंतोष होतो. एखाद्याकडे फोर व्हीलर आहे, दुसऱ्याकडे तो मोठी गाडी बघतो त्याच्यापेक्षा, तो असंतोष होतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, दुसऱ्याकडे जेट विमान बघतो आणि तो असंतोष होतो. याला कुठेही मर्यादा नाही. तर त्यांनी संतोष आता इथे असं सांगत नाही की जे तुम्ही जिथे आहात ना त्याच्यातच संतोष माना, पण जे आहे, जे मिळालेलं आहे आपल्याला, जे मिळालंय ना ते इतर 90% लोकांकडे त्या वस्तू नाहीये. हे थोडं आपल्या पुढच्या लोकांकडे बघितलात तर दुःखी व्हाल, जरा मागच्या लोकांकडे बघितलात तर संतोष व्हाल. तर संतोष राहणं गरजेचं आहे. तप म्हणजे इथे पुन्हा योग हा एक तप आहे. त्या योगच्या तपाग्नीमध्ये जर तपलात तर तुमचे सगळे आजार जळून भस्म होतात. स्वाध्याय. स्व अध्याय. स्वतः शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान. ईश्वराच्या प्रती नतमस्तक होणे गरजेचं आहे.
0: खरंच मला असं वाटतं की या यम आणि नियम मध्ये
1: सगळं काही
0: भरपूर सार सामावलेलं आहे.
1: एवढं जरी पहिले दोन स्टेप यम नियम पालन केलं आणि नंतर आसन प्राणायाम केलं, ह्या चार स्टेप केलं तरी तुम्ही हळूहळू आपोआप समाधीकडे पोहोचाल.
0: मला असं वाटतं की या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. फक्त महिलांनीच असं नाही, सगळ्यांनीच आपलं आयुष्य निरामय जावं यासाठी हे करायला हवं.
1: बरोबर
0: नाही का सर? खूप छान माहिती तुम्ही देत आहात योगाबद्दल. आणि मला असं वाटतंय की हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छाही होईलच की आपण काहीतरी सुरू करूया. जसं तुम्ही म्हणालात तसं, तर महिलांनी ही एवढी आसनं रोज केलीच पाहिजे. काय सांग?
1: किमान अगदीच खरोखरच ज्यांना वेळ नाही ना त्यांनी किमान अर्धा तास तरी वेळ काढावा. पण काही 90% लोक हे वेळ नाही सांगतात, हे साफ खोटं सांगतात. थोडासा अभ्यास करावा की आपला वेळ जातोय कुठे. तर एक तास तरी किमान आपल्यासाठी काढायला हवा, ज्यामध्ये डोपऱ्यासाठी, मणक्यासाठी सांगितली ती आसने करायला हवीत. आणि विशेष प्राणायाम, ज्यामध्ये मागाशी 8 मुख्य प्राणायाम सांगितले, रोगानुसार प्राणायाम सांगितले, त्यांनी ते करायलाच हवीत.
0: नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हे सगळ्याच वयातल्या महिलांनी, आपल्या मैत्रिणींनी, आपल्या छोट्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून पुढे ज्या समस्या आपल्याला येतात त्या येऊच नाहीयेत. नाही का सर? सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक अशी करून दिली आहे. तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहातच. एकंदरच योग क्षेत्रामध्ये तुम्ही काय नेमकं काम करताय त्याबद्दल मला सांगा.
1: हो नक्की. गेले जवळपास 12 वर्षाचा एक काळ एक तप होऊन गेलेला आहे या क्षेत्रामध्ये मला. तर सर्वांसाठी योग, आणि त्याच्यामध्ये मेन असं रोगानुसार योग असं आमचं हेडिंग असतं. निरामय योगा क्लासेस नावाने आपले क्लासेस, ज्यामध्ये टायमिंग जे आहे ते माझ्या वेळेनुसार, त्याच्यातलं एकही टायमिंग नाही आहे. हे प्रत्येक, जसं मागे सांगितलं, जे धंदा नोकरी व्यापार व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ती वेळ सुटेबल असेल त्या वेळेनुसार बॅच असते. त्याच्यानंतर थोडीशी उशिरा उठणाऱ्या लोकांसाठी, जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे ते लवकर उठू शकत नाही अशांसाठी आहे. संध्याकाळी महिलांसाठी, महिलांना सकाळी वेळ नसतो, मग त्यांच्यासाठी गृहिणी, विशेष करून गृहिणींसाठी सुद्धा एक संध्याकाळची वेळ आहे दिलेली. आणि त्याच्यानंतर नोकरदार वर्ग, असं सगळ्यांची सोय करून आपण आपले योगाचे क्लासेस चालतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. आज शेकडो लोक कनेक्टेड आहेत. आणि मागाशी सांगितलं तसं की एवढे हे सगळे आजार, बीपी, शुगर, थायरॉइड, आजकाल जे एव्हीएन सारखा आजार, एव्हीएन जे ही

0: जॉईंट लॉक होतात आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं. प्रोचिंग शोल्डर म्हणा, मणक्याचे आजार. माझ्याकडे येणारे पेशंट हे लास्ट स्टेजचे पेशंट येतात की ज्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय, ढोपऱ्याचं ऑपरेशन सांगितलंय, हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, किडनीचं क्रिएटिनाइन 7-7, 8-8 पर्यंत वाढलेलं आहे, लिव्हर सिरोसिस फॅटी लिव्हर Grade 2-3 पर्यंत पोहोचलेलं आहे, असे केसेस येतात. आणि हे असे केसेस नियमित योग साधनेने, आपली योग साधनं ही 365 दिवसाची असते, रोज असते आणि सगळ्यांना जमेल या पद्धतीत जातीनिशी स्वयं मी स्वतः तिथे असून मी स्वतः करतो, मी सगळ्यांकडे लक्ष देऊन करून घेऊन हे सगळे आजार बरे झालेले आहेत.
1: मला वाटतं सगळ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे. सर अजून एक प्रश्न मला असा पडतोय की आता तुम्ही म्हणालात तसं योग केलाच पाहिजे, एक सर्वसाधारण आपली जीवनशैली काय असावी त्याबद्दल जरा सांगा.
0: जीवनशैली ही सगळ्यात पहिलं म्हणजे आधी शक्य तितकं लवकर जेवणे किंवा शक्य असल्यास रात्री न जेवणे. तर आहार कसा असावा, एक बार खाएगा वो योगी, दो बार खाएगा वो भोगी, तीन बार खाएगा वो रोगी और जो बार बार खाएगा वो महारोगी. म्हणजे खाण्याचा अर्थ तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही किती वेळा खाता आणि ते कधी खाता. महिलांमध्ये समस्या काय होते की महिला ही सगळ्यांचं खाऊन झालं जेवून झालं की सगळ्यात शेवटी उशिराने आणि ते सगळं राहिलेलं हे फुकट जाईल म्हणून ती पोटात टाकते. आपलं शरीर म्हणजे काय डस्टबिन नाहीये की ज्याच्यामध्ये सगळंच टाकलं आणि डस्टबिनने जेवढं टाकाल तेवढे तिची दुर्गंधी पसरणार आणि आजार पसरणार आहे. ते वेस्ट जाणार नाही तसंच बनवा आणि वेस्ट गेलं तरी चालेल पण पोटात नका टाकू. उशिरा जेवू नका, रात्री उशिरा जेवून मग उशिरा झोपणे, तर तसं न करता लवकर शक्य तितकं 10 झोपायचंय. हा ठीक आहे, जे लोक शिफ्ट वाईज काम करतायत त्याला पर्यायच नाहीये, त्यांना लवकर जेवणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. पहाटे लवकर केवळ उठल्याने तुमचे निम्मे आजार बरे होतात.
1: मला असं वाटतं जसं तुम्ही मगाशी यम आणि नियम सांगितलेत तसं जीवनशैलीमध्ये सकाळपासून सुरुवात न करता रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि लवकर उठणं, ह्या तीन गोष्टी आपली जीवनशैली बदलू शकतात आणि आपण होणाऱ्या रोगांपासून लांब जाऊ शकतो. सर जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना?
0: मैत्रिणींना हेच सांगेन की मैत्रीण ही तारेवरची कसरत करत असते, तर ती कसरत करता करता तिने आपलं स्वतःच आरोग्य जपायला हवं. खूप महिला जपत पण आहेत. एक गृहिणी हा संपूर्ण घराचा कणा असते आणि गृहिणी जर कोलमडली तर कणा कोलमडल्याने संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. तिने जर आरोग्य सांभाळलं तर ती सगळं काही करू शकते.
1: मला असं वाटतं की सर खूप छान बोलले पण तरी सुद्धा मैत्रिणीनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि योगाभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य निरामय जाऊ दे, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. सर तुम्ही इथे आलात आणि आपला योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. संवाद साधला होता पल्लवी गोडसे यांनी. बरं तर मैत्रिणीनो आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत.

माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नितीन आखवे आणि संगीत दिलं होतं मिलिंद करमरकर यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुंदर माझं घर या चित्रपटासाठी कल्याणी साळुंखे आणि मनीषा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुराणी गोखले यांनी. श्रद्धेहो गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या युगुल स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर आणि चित्रपट आहे मंगलाष्टक वन्स मोर.

अजिंठा या चित्रपटासाठी हंसिका अय्यर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. शतहो गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे यशोदा या चित्रपटातलं. चंद्रकांत खोत यांच्या गीताला संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी आणि स्वर आहे वाणी जयराम आणि सहकाऱ्यांचा.

मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सरकार नामा चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक।

0: श्रोते हो या गीता बरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135 भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले. याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2,500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी

0: झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पौर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.
1: प्लास्टर ऑफ पॅरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदें साथियों. मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं. इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है.
0: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली, त्यामुळे भारतानं हवाई दलाची दोन विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली, तसंच बचाव

हत्येला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरण नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात जनगणने अंतर्गत घरसूची आणि घरगणना 100% पूर्ण, विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशील कदम विजयी आणि जागतिक योगासन स्पर्धेत सांगलीच्या शैलेश कदमला सुवर्ण पदक, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आगामी जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरसूची आणि घरगणनेचं काम सांगली जिल्ह्यात यशस्वीरित्या 100% पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी आणि प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी ही कामगिरी यशस्वी केली. हे काम 4472 प्रगणक आणि 806 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक नुकतीच पार पडली. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस विभागानं संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी, स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावं, महसूल ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागानं सजग राहून कारवाई करावी अशा सूचना घोष यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यासह समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहेत. विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी काढून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. काही शाळांच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगलीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांनी कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलं. जिल्हाधिकारी मैना घोष आणि महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश दिला. कृष्णा नदीचं पावित्र्य राखणं आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करणं हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता. महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी

कृष्णा नदी पात्रात उतरून श्रमदान केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी याबाबतची घोषणा केली. धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली तर अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली. एकंदर 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं. यापैकी 885 मतं वैध ठरली तर 9 मतं अवैध ठरली. विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 90 दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी ही कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 10 गावांमध्ये 13 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सांगलीच्या शैलेश कदम यानं सुवर्ण पदक पटकावलं. या यशानंतर मिरज इथल्या विश्वयोग दर्शन केंद्राच्या अध्यक्ष जयश्री पाटील आणि योग गुरु डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी तसंच इतर योग संस्था आणि मान्यवरांनी शैलेश कदमचा सत्कार केला. यावेळी शैलेश यांनी कुटुंबियांचे, गुरुजनांचे आणि मित्र परिवाराचे आभार मानले. या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच नवीन प्रेरणा मिळाली, अधिक चांगलं काम करण्याची ताकद मिळाली अशा भावना शैलेश कदम यांनी व्यक्त केल्या. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण आत्ताच ऐकली. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हे वार्तापत्र प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलं.

श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया आरती गोखले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची रचना, आपण ऐकलीत संगीतकार कानू घोष या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रद्धेहो दुपारचे 1:55 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतहो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तक कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: पंकज भोसले हे नाव गेल्या काही वर्षात खूपच ठळकपणे समोर आलेलं आहे. त्याच्या लोकसत्तात येणाऱ्या साहित्यविषयक लेखांमधून हे होत आहे, तसंच त्याच्या स्वतंत्र साहित्यातून देखील. त्याचं पहिलं पुस्तक विश्वामित्र सिंड्रोम हे ठाण्यातल्या एका वस्तीची आणि तिथल्या अनेक चित्रविचित्र पात्रांची गोष्ट सांगणारं होतं. पण यातल्या व्यक्तिरेखांच्या सुट्या कथा मांडताना लेखकाने उभी केलेली पार्श्वभूमी फार महत्वाची होती. एक विशिष्ट जागा, एक विशिष्ट काळ आणि त्या काळात समाजातल्या स्तरांमध्ये होत गेलेलं परिवर्तन, ग्लोबलायझेशनच्या सावलीत घडत गेलेले अनेक भले बुरे बदल, यामधून त्याने शहरी समाजातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचं चरित्र बारकाव्यांनीशी मांडलं. ही गोष्ट महत्वाची अशासाठी होती की या कथांमधून आपल्याला पंकजची शैली घडत गेलेली दिसली. त्याच्या पुढल्या संग्रहात हिट्स ऑफ 92 मध्येही या शैलीचा सफाईदार वापर आहे. ठाणे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग, अतिशय जिवंतपणे रंगवलेली पात्र, 80-90 दशकाचा काळ इथल्या चार कथांमधून उभा राहतो. पण त्याचबरोबर पंकजची पत्रकार म्हणून असलेली दृष्टीही त्याच्यातल्या लेखकाच्या बरोबरीने या कथांना आकार देते. हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी हा तर आपल्या सर्वांचाच आवडता विषय आहे. या कथा या काळातल्या लोकप्रिय सिनेमाचा आणि त्यातल्या संगीताचा आपल्या समाजावर कसा परिणाम झाला याचा आढावा घेतात. डिजिटल मीडिया येण्याआधीचा हा काळ आहे, जेव्हा हिंदी गाणी आणि ऑडिओ कॅसेट्स हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा सांस्कृतिक भाग होता. इतर प्रांतीय सिनेमा, जागतिक सिनेमा आणि माध्यमांचं आक्रमण तोवर किंचित अंतरावर होतं. लव 86, हिट्स ऑफ 92, पल्प ऑफ 94 आणि 1999 ए लव स्टोरी अशा या चार काहीशा दीर्घ कथा आहेत, प्रथम पुरुषी निवेदनातून मांडलेल्या. त्या लेखकाच्या अनुभव विश्वाशी संबंधित आहेत हे आपल्या लक्षात तर येतच, पण ही निव्वळ आलेल्या अनुभवाची मांडणी नाही तर त्या काळातलं लेखकाचं जग.

0: हा या कथांचा टेक ऑफ पॉइंट मानता येईल. हिट्स ऑफ 92 हे शीर्षक या कथासंग्रहासाठी योग्य आहे, कारण ते फार माहिती न देताही त्याचा विषय काय हे थोडक्यात सुचवतं. या सगळ्याच कथा या संगीताशी जोडलेल्या आहेत. संगीताशी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आस्वादकांशी असं म्हणायला हवं. ही सर्वसाधारण वस्तीत राहणारी माणसं आहेत आणि सिनेसंगीत आणि चित्रपट हा त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. विशिष्ट गाणी, त्यांचं सिनेमातलं चित्रीकरण, त्यावर बसवलेली नृत्य, विशिष्ट गाण्यांना लाभलेला चाहता गट, संगीत आपल्यापर्यंत पोहोचण्याची साधनं आणि संगीताची उपलब्धता ही सगळीच इथल्या पात्रांसाठी महत्वाची आहेत. आणि यातले अनेक घटक हे कथांमधल्या संभाषणांचा, पात्रांच्या अस्तित्वाचा भाग बनतात. पात्रांनी बनवलेल्या मिक्स टेप्स, त्यामागची कारणं, त्यावर असलेली गाणी, त्यांचे विशिष्ट कारणांनी असलेले विशिष्ट क्रम, हे सगळं आपल्यातल्या अनेकांनीही अनुभवलं असेल. नॉस्टॅल्जिया हा कथांमधला महत्वाचा घटक असू शकतो, पण लेखक तो कसा वापरतो यालाही महत्व आहे. हे निव्वळ स्मरणरंजन नाही किंवा भाबडं स्वांत सुखाय चिंतनही नाही. या कथा जरी एका काळाची आठवण असल्या तरी ती त्यांच्या कथापणाची मर्यादा नाही तर सुरुवात आहे. या लेखनात 90 दशकात वयात आलेल्या पिढीसाठी एक मोठं आयडेंटिफिकेशन आहे, पण केवळ त्यांच्यासाठी आहे असंही मी म्हणणार नाही. कारण चांगली कथा ही तपशील रंगवत असली तरी त्या तपशिला पलीकडे जाऊन प्रत्येक वाचकाला भिडेल असं काही मांडत असते. त्या कसोटीवर या कथा नक्कीच खऱ्या उतरतात.
1: हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी यांचा लेख आताच आपण ऐकला. आणि आजबरोबर ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आपण ऐकूया सुपारीची लागवड याविषयीची माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुपारी पिकासाठी समुद्र काठच्या वाळूच्या गाळाच्या पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला 20-35 अंश सेल्सिअस तापमान मानवतं. कोकणामध्ये सुपारीला पोफळ असंही म्हणतात. श्रीवर्धन भागातील स्थानिक जातीमध्ये निवड पद्धतीनं श्रीवर्धनी ही जात विद्यापीठानं विकसित केली असून या जातीची सुपारी मोठ्या आकाराची आहे. तिच्यामध्ये पांढऱ्या गराचं प्रमाण अधिक असून ती मऊ आहे. सुपारीचा आकार आकर्षक असल्यामुळे अधिक दर मिळतो. लागवडीच्या पूर्वी झाडझुडपं तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरू किंवा निलगिरीची लागवड बागेभोवती करावी. लागवडीसाठी 60x60x60 cm आकाराचे खड्डे 2.7x2.7 मीटर अंतरावर खणावेत. खड्ड्यामध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कार्बोरिल भुकटी आणि चांगली माती टाकावी. सुपारीची लागवड रोपांपासून करतात. लागवडीसाठी जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पानं असलेली जोमदार 12-18 महिने वयाची निरोगी रोपं निवडावीत. रोपांना कमीत कमी 4-5 पानं असावीत आणि बुंधा जाड आणि आखूळ असावा. दाट सावलीमध्ये तयार केलेली उंच आणि लांब पानाची रोपं लागवडीसाठी वापरू नयेत. निवडलेल्या रोपांची शक्यतो जून महिन्यात लागवड करावी. पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. लागवड केल्यानंतर रोपांची चांगली वाढ होईपर्यंत कुंपण, पाणी आणि दक्षिणेकडील तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण या बाबींकडे लक्ष द्यावं. सुपारीस खताचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि दुसरा हप्ता डिसेंबर जानेवारी महिन्यात द्यावा. पहिला हप्ता 1 गमेल शेणखत किंवा कंपोस्ट अधिक 12 किलो हिरवळीचं खत अधिक 160 ग्रॅम युरिया अधिक 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, तर दुसरा हप्ता 160 ग्रॅम युरिया अधिक 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा द्यावा. 1 वर्षाच्या झाडाला आता सांगितल्याप्रमाणे खतांची 1/3, 2 वर्षाच्या झाडाला 2/3, तर 3 वर्षाच्या पुढे प्रति झाडाला आता सांगितल्याप्रमाणे खताची पूर्ण मात्रा द्यावी. खत झाडाच्या मुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15-20 सेंटीमीटर खोल आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या सरामध्ये बांगडी पद्धतीने द्यावेत. जमीन आणि

0: हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्या. उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं, पावसाळ्यात 10 ते 15 दिवसाचा मोठा खंड पडून पाण्याचा ताण पडतो आणि नंतर झालेल्या पावसात फळं फुटून मोठ्या प्रमाणात गळतात. म्हणून अशा वेळेस बागेस पाणी द्यावं, म्हणजे बागेमध्ये ओलावा राहील आणि पाण्याचं ताण पडून फळं फुटणार नाहीत. सुपारीवर देवी किंवा खवले कीड या किडीचा प्रादुर्भाव क्वचित प्रसंगी मोठ्या प्रमाणात आढळतो. ही कीड सुपारीच्या फळाच्या सालीमधून रस शोषून घेते, यामुळे फळाचा आकार लहान राहून ती सुरकुततात आणि प्रादुर्भाव तीव्र असेल तर गळून पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार उपाययोजना करावी. कोळे रोग हा बुरशीजन्य रोग आहे. बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देठांवर होत असल्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या झावळ्या शिंपुट काढून टाकून पानाच्या बेचक्यात 1% बोरडो मिश्रणाची फवारणी करावी. त्यानंतर 25 ते 40 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 फवारण्या कराव्यात. बोरडो मिश्रण पावसामध्ये पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून सँडोविट हा चिकटणारा पदार्थ मिश्रणामध्ये मिसळून फवारणी करावी.
1: सुपारीची लागवड याविषयीची माहिती आताच आपण ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर देखील ऐकत आहात.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुटिका अवस्था असते. ह्या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भाबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातू क्षय होतो, रक्त क्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे. म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. वात सरण्यासाठी यामध्ये

0: खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखं वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं. यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंकाळे पण सुरू करावे. बाळंकाळा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानेच या गोष्टी करायच्यात. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: सोलापूर केंद्राची निर्मिती असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याची पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्या पुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत. त्यात कमी जास्तपणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळी उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत या हवामानात. एक म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश बदल, आणि या तापमान हा फार महत्वाचा घटक आहे. यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण त्याला स्टॅबिलाइज म्हणतो, स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळात होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवले तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जे जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात तिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे, तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे गंधाड जंगल होत. किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क, आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होतं असं एक त्याच्यात अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला, तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाया हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागेल, ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत. पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता. त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाली, आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी, कोळशाच्या खाणीची, ते जमिनीच्या गर्भातलं आहे, म्हणजे जमिनीच्या वरची झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही, त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो हे तो लवकर झालं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे, तोफा न्यायच्या, तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीतून ओढवताना किती दिवस जातील पोहोच.

0: तिकडं, त्यामुळे त्यांना रेल्वे ठाण्याची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं. ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 15-20 स्लीपर भार पडलेलं एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली. आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरला असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी युरोप पाठवायचा, त्याला केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार, त्याच्यासाठी खांब पाहिजेत. एक झाड जाई खांब करायचे उभं लाकूड. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोहोचले. आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होत, तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये, भारतात झाला तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो आता ऐकूया दोपहर समाचार. हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 2:15 वाजता.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अनुराधा आर श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणा वादन ऐकलं. राग भैरवी आणि मंदारी त्यांना मृदंगम साथ केली होती ए एल नाथ यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नवनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तुम्हाला शोधतो हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. शोधो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य

0: शोधते हो अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022.
1: प्रसार भारतीच्या वेव ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन। देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन

0: ब्लू होरायझन सन्मान प्रदान. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्ण पदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे.
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅश द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून

0: प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे, त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरार जवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ऍडव्होकेट प्रणोती निंबरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 18 सेकंद झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू असतील. नमस्कार.

एक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजलेत. आमच्या आजच्या सायंकालीन प्रसारण सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या सायंकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

डबल सीट या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं स्पृहा जोशी यांनी. गायक होते जसराज जोशी आणि आनंदी जोशी.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं कुणाल गांजावाला यांनी. संगीतकार होते अजय अतुल आणि शब्द होते दासू वैद्य यांचे.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
1: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
2: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
2: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा. बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
2: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना,
2: सतर्क रहा.

जत्रा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांनी. संगीतकार होते अजय अतुल. गीत लिहिलेलं होतं जितेंद्र जोशी यांनी.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळच्या या सभेत आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. यानंतर ऐकूयात दुनियादारी या चित्रपटातील हे गीत.

0: स्त्री ते म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.
1: सॉरी सॉरी म्हणत म्हणत

वर मी पहिली सिगरेट पेट दिव्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिघ्याचं पहिलं फ्रेंड शायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

0: टाउन गेलो हो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया नाही.
1: फॅशन रिक्षा साथ निभाता चला गया.

0: 2013 साली प्रदर्शित झालेला हा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट दुनियादारी या चित्रपटातील या गीतासाठी गायन केलं होतं सचिन पिळगावकर, सुमित राघवन, प्रसाद ओक यांनी. शब्द होते सचिन पाठक यांचं आणि गीत होतं दुनियादारी या चित्रपटातील.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सैराट या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, सैराट या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 5:30 ऐकूयात युवक मित्रांसाठी विशेष कार्यक्रम युवावाणी. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रक्षेपित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर ठीक 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार अमेय दादा, तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी संपूर्ण आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं खूप खूप अभिनंदन करते, कारण अलीकडेच तुला मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे युवा नाट्य पुरस्काराने तुला पुरस्कारित करण्यात आलं आहे.
1: खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. हे अतिशय उत्तम काम जे तुम्ही करताय आणि माझ्यासारख्या एका रंगकर्मीला आपण इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद.
0: दादा, अलीकडेच तू हौशी राज्य नाट्य संगीत स्पर्धेमध्ये तू संगीत संहिता ही नाट्यकृती तू लिहिलीस आणि ती रंगभूमीवर सादरही करण्यात आली आणि त्याला पारितोषिकही मिळाली. तर मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला सुरुवातीला.
1: नक्कीच नक्कीच. हे एक वेगळ्या प्रकारचं संगीत नाटक होतं. वेगळ्या प्रकारे अशा अर्थी की आपण नाटकांमध्ये दोन प्रकार आपण मानतो, एक सुखांतिका आणि दुसरी शोकांतिका. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली भारतीय नाट्य परंपरा जी आहे ती सगळी सुखांतिका असतात. जास्त करून आपल्याला एक पॉझिटिव्ह असा एक अप्रोच देऊन नाटक संपत असतं किंवा एक चांगला आशावाद देऊन नाटक संपत असतं. फक्त आपण जर संगीत नाटकांच्या बाबतीत जर बोललो तर एकच पहिला सारखं आपलं नाटक सांगता येतं, कदाचित सिंधू जाते, सुधाकर जातो आणि नाटक शोकांतिका म्हणून संपतं. तसंच संहिता हे नाटक एक प्रकारची शोकांतिका आहे. आपण ऐतिहासिक संगीत नाटक अशी ह्या नाटकाचं वर्णन करू शकतो, कारण मराठी लोकांचा जसा पराक्रम आहे तसाच पराक्रम राजस्थानी लोकांचा आहे, राजपूत लोकांचा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की महाराणी पद्मिनीची जी गोष्ट होती त्याचा एक प्रकारे शोकाने त्याचा अंत झाला होता. तर हे नाटक जे आहे ते महाराणी पद्मिनीची गोष्ट सांगतच, त्या जोहराची गोष्ट सांगतच, पण त्याच्याबरोबर चालू असलेलं एक त्याचं उपकथानक होतं की कुठून हा प्रवास सुरू झाला, हे युद्ध कसं उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये राजपूत लोक नुसते हरले का, तर नाही, तर त्यांनी एक अतुल्य पराक्रम त्या तिथं उभा केला.
0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युवाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपल्या बरोबर आहेत अमेय धुपटकर. अमेय दादाला अलीकडेच मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं काही लोकांना अनेक पुरस्कार मिळतात पण काही लोकांचं कार्य त्याहूनही मोठं असतं आणि त्यातलंच आज आपल्या बरोबर आहे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की जो एक स्वतः लेखक, दिग्दर्शक, लाईटमन, त्याबरोबर म्युझिशियन, त्याबरोबर रायटर अशी अनेक गोष्टी तो करत असतो आणि त्याची फक्त तोंड ओळख नाहीये त्याला, तर त्याच्यामधला गाढा असा अभ्यास आहे. तर मला असं वाटतं म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात डायरेक्ट आम्ही गप्पांनीच सुरू केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल. दादा, तुझा हा प्रवास म्हणजे एकांकिका असतील, नाटक, मते गद्य पद्य दोन्ही किंवा दीर्घांक, या सगळ्या स्ट्रीम्स मध्ये तुझा प्रवेश कधी झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच सांगायला आवडेल मला. मी शाळेत होतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेपर्यंत आपण आज जर येऊन पोहोचलो तिथपासून जर उलटा प्रवास पाहायचा झाला तर माझी शाळा होती बहिराम परकर विद्यालय मालगुण.
0: बर,
1: म्हणजे मी 10वीपर्यंत त्या तिथे शिकलोय आणि तिथे आपल्याला माहिती मालगुण हे कवी केशवसुतांचं गाव आहे, त्यामुळे तिथून कवितांची आणि साहित्याची एक एक प्रकारची ओढ लागली असं म्हणू शकतो आपण. कारण मी ज्या वेळेला शाळेत होतो त्याच काळामध्ये कवी केशवसुतांचं स्मारक बनत होतं आणि त्या निमित्ताने वेगवेगळे मराठीतले जे जे नामवंत असं म्हणून ज्यांच्या साहित्यिकांची नावं आपण घेतो आजच्या घडीला असे सगळे साहित्यिक त्या गावाला भेट देत असत आणि पर्यायाने त्यांच्या समोरचे श्रोते कोण होते असतील तर
0: त्यांनी. बरोबर.
1: आणि त्यामुळे साहित्यामधला माणूस, कवितेतला माणूस हा मोठ्यात मोठा किती होऊ शकेल, तर त्याचा सह्याद्री आम्ही त्यावेळेला पाहिला आणि त्यामुळे ती एक ओढ निर्माण झाली की इतकं मोठ्या माणसाला होता येतं. आणि मग तिकडून ओढ निर्माण झाली, मग आम्ही काही कविता केल्या, मग छोट्याशा एकांकिका नाटुकल्या अशा शाळेमधून सुरू केल्या होत्या. आणि मग 11वी 12वी आपल्या गोगटे जोगेकरच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्या तिथे एक शामराव करंडक नावाची एक एकांकिका स्पर्धा असते, आजही करते ती. तर त्या शामराव करंडकच्या निमित्ताने मी 11वी 12वीला 2 वर्ष एकांकिका केल्या. फार मोठं काही यश त्यावेळेला मिळालं असेल असं माहिती नाही, पण तिथून एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. आपण तो एकांकिकेचा प्रवास पुढे 37 वेगवेगळ्या एकांकिका मी केल्या आणि मग तो त्यातून अल्फा करंडक मिळवण्यापर्यंत प्रवास पोहोचला. त्याच्यानंतरही तो चालू राहिला. मग मी होतो आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये.

0: त्या विद्यापीठातील चार वर्षांमध्ये वेगवेगळे असे मी युथ फेस्टिवल अटेंड केले. त्या तिथे दोन प्रकारचे युथ फेस्टिवल होतात, एक स्टेट लेवलचे, म्हणजे आता आपला जसा इंद्रधनु होतो, इंद्रधनुचं नाव त्यावेळेला आमच्या हातून पडलं गेलं, पण त्यामुळे तो युथ फेस्टिवल. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल फेस्टिवल म्हणजे अखंड भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत सगळ्या म्हणून त्यावेळेला त्या 21-22 होत्या, आता तो आकडा 34-35 पर्यंत गेला. तर अशा ज्या सगळ्या नॅशनल लेवलच्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि सगळ्या युनिव्हर्सिटी यांचा होणारा एक युथ फेस्टिवल असतो, तर त्या युथ फेस्टिवलचा भाग होता आला. असं मी टोटल 6 युथ फेस्टिवल मध्ये सहभागी झालो. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जसे आपल्या युथ फेस्टिवलला 30-40 वेगवेगळे इव्हेंट असतात, तसे त्या सगळे इव्हेंट त्याच्यामध्ये असतात. मग त्यामध्ये 5-6 याच्यामध्ये मी भाग घेत असे, म्हणजे याच्यामध्ये एकांकिका होती, स्किट होतं, माईम होतं, वन एक्टिव्ह होतं, मोनो ऍक्टिव्ह, अशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाग घेत असे. मग तिकडून मग मेडल्स मिळत गेली, त्याचा एक प्रकारचं पडलं, प्रोत्साहन मिळत गेलं. आणखी मग सातत्याने युथ फेस्टिवल केले आणि नंतर मग एकांकिका स्पर्धा तर चालू होत्या, ज्या बाहेर खुल्या एकांकिका स्पर्धा होत्या त्या चालू होत्या. महाराष्ट्रभरात होणार म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच सगळ्या मोठ्या स्पर्धा, आपली पुरुषोत्तम असेल किंवा उत्तरामध्ये एक पूर्वी चांगली एकांकिका स्पर्धा होती ती असेल, सांगलीमधल्या काही एकांकिका स्पर्धा, सिंधुदुर्गातल्या तर बहुसंख्य एकांकिका स्पर्धा, अशा सगळ्या एकांकिका स्पर्धा करून झालेत. सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या नाही म्हटलं तरी 12-13 स्पर्धा होत असत, आता त्यांची संख्या थोडीशी कमी झाली, तर पण त्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत गेलो. मग एकांकिकेची सवय पडली आणि नंतर मग मी कामानिमित्त म्हणून गोव्याला गेलो. गोव्यामध्ये मी 9 वर्ष राहिलो आणि गोव्यामध्ये राहत असताना कला अकादमीचा जो प्रवास होता तो त्यावेळेला अतिशय जोरात चालू होता. NSD च्याच धर्तीवरती गोव्याच्या कला अकादमीमध्ये एक थिएटरचा कोर्स चालत असे, तर त्यांना काही कॅज्युअल आर्टिस्ट त्यामध्ये काम करत असत, आम्ही त्यांच्या सोबत काम करत असतो, म्हणजे वेगवेगळं काम. जसं तू म्हणालस की आता मला प्रकाश योजना येते, संगीत संयोजन सेट नैपत्याचा काही भाग येतो, तर हा हे सगळं शिकण्याचं काम हे त्या तिथं झालं की त्यांचा शास्त्रशुद्ध जेव्हा ते शिकत असत तर त्यावेळेला त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या नोट्स कशा काढायच्या, हे तिथून शिकायला मिळाले, तिथं शिकता आलं. आणि मग तिथून गद्य नाटक थोडीशी आवड निर्माण झाली, 2 अंकी गद्य नाटक मी तिथून घेऊन आलो. मग वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर त्या तिथे केलं जायचं, म्हणजे एक आपल्या सगळ्या हिंदू लोकांचे जे लोक होते तर ते कोकणी नाटक करत असत, मराठीचीच वेगळी भाषा, मराठी आणि मिक्सर असलेली भाषा त्यांची कोकणी, तर ते कोकणी नाटक करत असत, तर ते कोकणी नाटक करण्याचा त्या तिथे चान्स मिळाला. तिथले जे कॅथलिक लोक आहेत, तिथले जे ख्रिश्चन लोक आहेत, ते तियात्र नावाचं नाटक करतात. म्हणजे आपल्याकडे जसं संगीत नाटक असतं तसंच त्यांच्या नाटकामध्ये पण गाणे येतं, गाणी इंग्लिश असतात, त्यासाठी फुल मोठाच्या मोठा बँड असतो, फक्त आपलं संगीत नाटक मूळ कथानकाला पुढे नेतं, त्याचा त्या कथानकाचा आणि गाण्याचा काही
1: संबंध
0: नाही. म्हणजे कथानक जर एखादा सामाजिक विषय मांडत असेल तर ते मध्ये येऊन काहीतरी प्रबोधन करून जातं गाणं, म्हणजे कचरा टाकू नका, प्लास्टिक वेगळं करा, अशा प्रकारचं गाणं त्यामध्ये येऊ शकतं, पण अतिशय आनंद देणारं असं वातावरण असतं त्याचं. तर तशा प्रकारचं नाटक बघता आलं. त्या तिथे एक वेस्टर्न थिएटर करणारा म्हणजे कला अकादमीचे लोक जे शास्त्र शुद्ध शिकत असत हे लोक वेस्टर्न थिएटर मधली नाटकं करत असत, काही रूपांतरित असत, काही अनुवादित असत, अशा प्रकारची नाटकं ते लोक करत असत. कानडी भाषेतून कोकणीमध्ये केलेली, कानडीतून मराठीत केलेली अशी नाटकं त्यावेळेला करण्याचा चान्स मिळाला. त्याच्यानंतर जी हिंदी पण ज्याला क्लासिक ऑफ इंडियन थिएटर्स असं ज्याला म्हटलं जातं की जी नाटकं माणसांनी एकदा तरी आयुष्यात करावीत, एकदा तरी पाहावी, एकदा तरी त्या नाटकांचा भाग व्हावा, अशी उत्तम उत्तम नाटकं त्यावेळेला ती मंडळी करत असत आणि त्यामुळे त्यांचा भाग होता आला, त्यातून गोष्टी शिकता आल्या. आणि हे सगळं करून करून नंतर ज्या वेळेला मी पुन्हा महाराष्ट्रात आलो तर गोव्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गोव्याला एक संगीत परंपरा आहे मोठी आणि त्या तिथून संगीत नाटकाचं एक म्हणतो आपण बीज डोक्यात घेऊन आलो. आणि मग इथे आल्याच्यानंतर मग संगीत नाटकाचा प्रवास चालू आहे, आजही चालू आहे. आणि तसं आजही गद्य नाटकही करतो, आणखीन एकांकिका, आणखीन दीर्घांकाचं सुद्धा काम चालू आहे.
1: नक्कीच, तुझ्या नाटकांमध्ये अनेक नवीन नवीन युवा कलाकारांना तू संधी देतोस. आणि बघायला गेलं तर गद्य पद्य ह्या मध्ये तू गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकांकडे तुझा कल जरा ओढा जरा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये तुझे युवा कलाकार खूप असतात, गाणारेही लागतात. आणि तू जसं म्हणालास की तुझं काम मूळ रत्नागिरी शहरात नाही तर थोडं गावामध्ये खूप आहे, मग तिथे युवा कलाकार किंवा रत्नागिरीतलेही किंवा इन जनरल, तर मग त्यांचा नाटकाप्रतीचा कल कसा आहे असं तुला वाटतं?
0: सर्वप्रथम मी आधी सगळ्यांची माफी मागतो, मी कोणाला संधी वगैरे देत नाही, मी त्या सगळ्यांसोबत काम करतो. मला आवडतं सगळ्या नवीन लोकांबरोबर काम करायला, हे एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे

0: जे लोक थोडेसे प्रतीत यश असतात किंवा ज्यांना थोडस यश मिळालेलं असतं स्पर्धांच्या माध्यमातून, तर ती जी मंडळी आहेत तर ती तशी आपल्या हातास लागत नाहीत खरं सांगायचं तर, कारण त्या लोकांकडे त्यांचे त्यांचे संस्था असतात, त्यांचे एका ठराविक संस्थांमधून काम करत असतात. बरं, ते लोक ज्या संस्थांच्या दिग्दर्शकांसोबत काम करतात, कधी कधी ते दिग्दर्शकही असे सांगू शकतात की या लोकांबरोबर नको काम करू, हे लोक नवीन लोकांना घेऊन काम करतात, म्हणजे असं असण्याचा चान्स असू शकतो. पण त्यावेळेला आम्ही ते थोडंसं टाळतो. आपल्या रत्नागिरीमध्ये तसा प्रकार फार कमी आहे की असं कुणी कोणाच्या नाटकात करू नका असं सांगत नाही. पण तरी सुद्धा आम्ही एक नव्याने एक असा प्रघात पडलाय की ज्या वेळेला समजा 10 पात्रांचं नाटक असेल, नवीन नाटक बसवायचं घेतलं, नवीन सविता लिहून झाली, वाचन झाली 2-3 वेळा, की ज्या वेळेला 10 पात्रांचं नाटक असेल तर 8 असांनी त्यातली 6 पत्र आम्ही नवीनच नेमतो. हे त्याचं कारण असं, नवीन नेमण्यामागे असं कारण असतं की आपण म्हणतो ना की ओल्या मातीचा जो गोळा असतो त्याला आकार देणं सोपं असतं, मग त्याला आपल्याकडे असलेला जो रोल आहे तसा त्याला एक प्रकारचं त्याला त्या साच्यामध्ये त्याला घालता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी चांगली होते, हा त्यांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो तितका परिपक्व नसतो, कदाचित ते टायमिंग मध्ये तालमींना येत नाहीत किंवा काही कारण सांगून दांड्या मारतात, हे सगळे सहन करायला लागतात. पण मग त्याच्यासाठी आम्ही असं केलं की नाटकाची प्रोसेस सगळ्यांना एन्जॉय करता यायला पाहिजे. नाटकाची आवड माणसामध्ये निर्माण कधी होईल तर नाटकाचा प्रयोग फक्त 3 तास होणार आहे का 3.5 तास होणार आहे, जास्तीत जास्त 4 तास होणार आहे. पण ते नाटक बसवण्यामागची जी प्रोसेस आहे ती महिनाभर चालणार आहे, 3 महिना चालणार आहे, 2 महिना चालणार आहे. मग आम्ही ती जी प्रोसेस आहे ती 3 महिन्याची केली. आम्ही 2.5 ते 3 महिने नाटक बसवतो शांत, सगळ्यांना वेळ घेत, त्याच्या गळी ती भाषा उतरवायची त्या पात्राच्या, त्याच्या गळी त्याचा त्या पात्राचं जे काही चाललेलं जे त्याचं त्या नाटकामधलं संभाषण आहे ते का चाललंय, त्याच्या मागचा त्याचा इतिहास काय असला तर तो, किंवा ते पात्र आधी कुठून आलंय आणि मग त्या सीन मध्ये उभं राहिलंय, हा सगळं त्याच्या गळी हळूहळू उतरवायचं. आणि मग त्याला जेव्हा असं वाटतं का हा आता हे पात्र मी करू शकतो तर त्यावेळी त्याचा प्रयोग करायचा. अशा प्रकारचा आम्ही ती प्रोसेस मोठी करून घेतली. आणि यामध्ये आमचे दिग्दर्शक जे आहेत नितीन जोशी जे माझ्यासोबत कायम असतात तर त्यांचा फार मोठा वाटा आहे, कारण आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे एकदा तू ओरडायचं एकदा मी ओरडायचं, म्हणजे एकाच वेळी दोन्ही जणांनी ओरडले तर दुसऱ्या दिवशी ते पात्र येणार नाही. मग आम्ही असं ठरवून घेतलंय आज तू ओरडलं तर मी ओरडलं नाही, मग मी त्याला जरा बरोबर
1: अंदर की बात आम्हाला आता कळलेली
0: आहे की त्यांच्याकडून करून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे आजही आम्ही नवीन नाटक करत असताना त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्ती पात्र ही काय आम्ही नवीन नेमतो. आता तुम्ही म्हणाल की संगीत नाटक असतं तर त्यावेळेला गाणारे लोक असतात, बहुतांश संस्था ह्या आपल्या जे गाणारी पात्र असतात ती त्यांची ठरलेली असतात की तीच लोक, आता समजा शारदा करायची असेल तर शारदा अमुक हे करणार आहे, वल्लरी अमुक माणूस करणार आहे, शारदाचे वडील अमुक करणार, शारदाची आई अमुक, इंदिराबाईचं पात्र अमुक करणार, हे त्यांच्या त्यांच्या ठरलेलं असतं, त्यांचं कास्टिंग पूर्वी झालं असतं, मग ते नाटक निवडतात. आम्ही तसं करत आम्ही नाटक निवडतो आणि मग पात्र शोध की मग आम्हाला असं होतं की विशारद झालेला गायक कलाकार असायला हवा, अलंकारच्या आधी प्राथमिक परीक्षा देणारा असायला हवा, असं बघून जे घेतात आम्ही असं बघत नाही. आमच्या नाटकामध्ये 3 परीक्षा गायनाच्या दिल्या अशाही मुलींनी काम केलं. आम्ही एक नाटक केलंय तू मग अशी नाव घेतलंस मल्लिकाचं, त्या मल्लिका नाटकामधली जी एक पात्र ज्या मुलीने केलं होतं ती फक्त 6 वर्षाची होती, तर त्या मुलीला अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं. म्हणजे असं आम्ही शोधत नाही की बाबा अमुकच पाहिजे म्हणून, की आम्ही काय करतो ते पात्र शोधत असताना ते पात्र म्हणून त्या नाटकात मधली जी भूमिका आहे तिला ते समोरसून छान दिसतंय का याचा आम्ही जास्ती करून विचार करतो. आणि मग जे गाणं असेल तर त्या आमच्या, जसं मी नितीन जोशींचं नाव घेतलं तितक्याच ताकदीने मला नाव घ्यायला पाहिजे विजय रानडे सरांचं, त्यांचं म्युझिक दिग्दर्शक. मी गाणं लिहिलेलं असतं पण त्याच्यावरती स्वरांचा साथ चढवून त्या पात्राच्या तोंडून त्याच्या आवाजाला साजेशी होईल अशी चाल ते बांधतात आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून ती गाऊन घेतली आणि ते प्रत्यक्ष रंगमंचावरती सादर केली जाते. तर हे त्यांचं श्रेय आहे की ते तशी बसवून घेतात. पण मग आम्ही ही जेव्हा अशी ही करतो की नवीन पात्रांना पण घेतो तर त्यावेळेला त्यांच्यावर पण, हा नवीन पात्र पण त्यांना अट सगळ्यांना एकच आहे, त्यांनी त्यांच्या कामाचं जे काम आहे दाखवायला आम्ही तयार आहोत पण त्यांचं काम त्यांनी द्यायचे 100%. आणि हा टच ज्या वेळेला आम्ही ठेवतो की त्यांनी 100% द्यायचे त्यावेळेला तो 60-65% पर्यंत पत्र काम करत असतो. आणि मग ते 65% जर 10-10 पात्रांनी 65% काम केलं तर मग ते नाटक ऑटोमॅटिक 60-70% असतच. आणि अशामुळे नाटकाचा प्रयोग बक्षीस हा स्पर्धेमधला जरी अविभाज्य भाग असला तरी आमच्या दृष्टीने बक्षिसांपेक्षाही त्या नाटकाच्या प्रोसेसशी, त्या नाटकाच्या सादरीकरणाचं आणि त्या नाटकानं केल्यामुळे त्या पात्रावरती म्हणजे त्या व्यक्तीवरती झालेलं नाट्य

0: परिणामाचा आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे की त्याचा आनंद त्याला किती मिळाला अशा प्रकारे आम्ही ते काम.
1: नक्कीच दादा, खरंच म्हणजे एक नवीन कलाकार घेताना तू खूप छान असं हे वापरलंस की मातीचा गोळा, खरंच किती छान संकल्पना आहे, म्हणजे बघण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून जातो. तर असंच तुझ्या प्रत्येक संहितेत तुझा दृष्टिकोन आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये, मग ते सुरुवातीला संगीत कुरुमणी असेल, संगीत लावण्य सखी, संगीत मल्लिका, आत्ता अलीकडेच लिहिलेला संगीत संविधा, किंवा अलीकडे तू पद्य नाटक लिहिलंस तू पालहारी. तर मग ही सगळी नाटकं लिहिताना त्याचा तुझा खूप नीट असा अभ्यास असतो. आपल्याला दिसताना ती संहिता दिसते पण त्या मागचा जो ह्युमनज असतो तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो अभ्यास, ती प्रोसेस.
0: कसं आहे की नाटकाची संहिता आपण लिहित असतो 3 तासांना पुरेल इतकी, परंतु त्याच्या मागे जे संवाद लिहिलेले असतात तर ते संवाद साधारण एक संगीत नाटक म्हणजे 50-55 पानाचं आता नाटक असतं. म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये एकच पेलाची संपूर्ण स्क्रिप्ट वाचलेली आहे जी 158 पानाची. आज तितकं नाटक करणंही शक्य नाही आणि बसवणंही शक्य नाही, तितकं पाहणारही लोकांना समोर 5 अंकांची संहिता असत. आज तसं नाटक होत नाही, आता आपण 3 अंकाचं नाटक करतो, 2 अंकाचं नाटक करतो. हल्ली आम्ही आता 2 अंकाचं नाटक करतो पण तोडून परत त्याचे 3 अंक करतो, कारण 2 ब्रेक मधले मिळावेत कलाकारांना थोडस रिलॅक्स करता यावं मधल्या 10-15 मिनिट. पण ह्या सगळ्या मागे एक अभ्यास हा करावाच लागतो, त्याला कुठच्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. कुरुमणी ही संहिता जी मी ज्या वेळेला लिहिली होती, तर ते आपल्या सगळ्यांमध्ये कुरुमणी हे भीष्मांच्या आयुष्यावरती लिहिलेलं नाटक आहे आणि भीष्मराजांचं आयुष्य 250 वर्षाचं आहे. जर आकडात डोबळ काढला तर 250 वर्ष भीष्मराज जगले सगळं सापडतं. पण ते सगळं करण्यासाठी मला महाभारताचे 11:11 खंड आणि 18:18 अध्याय वाचून काढावे लागले होते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे व्यासांनी लिहिलेल्या संहितांपेक्षा, व्यासांनी लिहिलेल्या श्लोकांपेक्षाही त्याच्यावरती भासांनी केलेलं भाष्य आहे किंवा नंतर वैशंपायन ऋषींनी केलेलं जे भाष्य आहे, अशा सगळ्याचा अभ्यास करून ज्या वेळेला माहिती घेतली त्याची, जवळजवळ त्यामध्ये त्या सगळ्या संपूर्ण प्रोसेसला 1.5 वर्ष लागलं होतं
1: मला.
0: कारण एक एक खंड त्याचा आपण जर अभ्यासायला गेलो तर तो 800-900 पानांचा असा जाडजाड मोठासा ग्रंथ होता. मग तो सगळा अभ्यासावा लागला आणि मग त्याच्यामध्ये द्रौपदी भीष्मराजांना भेटल्यावर कसा वाद संवाद असेल, किंवा भीष्मराजांना अर्जुन भेटायला येईल त्यावेळेस संवाद कसा असेल, भीष्मराजांना कृष्ण भेटायला येईल त्यावेळेला कसा संवाद असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत ती संहिता होती. पण त्या संहिता म्हणून ती तशी माझ्या अभ्यासाप्रमाणे आजच्या घडीला वीक होती, म्हणजे त्याच्यामधला इतिहास परफेक्ट होता, त्याच्यामधलं नाट्य परफेक्ट होतं, त्याच्यामधलं आपण काय म्हणू शकतो त्यातला विचार होता तोही अगदी परफेक्ट होता. परंतु सादरीकरणासाठी म्हणून जितकी सुलभ संहिता पाहिजे ती तितकी संहिता सुलभ नव्हती. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकेशन्स वरती नाट्य घडतं. भीष्मराज कारण 250 वर्ष जगलेत, त्यांचा जीवनकाल जीवनपट त्या 3.5 तासात भरणं ही थोडक्यात एक प्रकारची कोंबाकोंब झाली असं आता वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर इतक्या संहिता झाल्यानंतर मग असं मला वाटतं की ती थोडीशी रॉ होती, अजून त्याचे 2-3 ड्राफ्ट झाले असते ते अजून फाईन करता आले असते
1: आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तेवढं
0: नेपथ्य त्याचा तो अतिशय म्हणजे तारेवरची उडी होती, तर कसरतच होती नैपथ्य, म्हणजे मोठं नैपथ्य लावावं लागलं होतं त्यावेळेला त्रास झाला थोडा, पण तरी सुद्धा आम्ही ते सादर केलं होतं चांगल्या अर्थाने सादर झालं. त्याच्यानंतरची संहिता ती लावण्य सखी, एक नवीन कथानक, म्हणजे काल्पनिक नाही पण एक नवीन कथानक स्वातंत्र्योत्तर काळातलं, का ज्याच्यामध्ये जे जमीनदार वगैरे लोक होते तर त्यांच्याकडे कशी परिस्थिती होती, त्यांच्याकडे येणारे गाणे वाजवणारे लोक कसे होते, त्या कथानकाला घेऊन असं नवीन कथानक घेऊन लिहिलेली संहिता होती. त्याच्यासाठी लेखनाचं बक्षीस त्या वेळेला मिळालं, त्या नाटकालाही बक्षीस मिळालं. त्याचा त्याच्या संगीताविषयी मुद्दाम सांगावं असं वाटतं, कुरुमणीचं संगीत आनंद प्रभुदेसाई सरांनी केलं होतं आणि लावण्य सखीचं संगीत पहिली 4 गाणी आनंद प्रभुदेसाईंनी केली, नंतर प्रभुदेसाई सर गेले आणि त्याच्यानंतर उर्वरित गाणी प्रतीक जोशी सरांनी केली. तर त्यामुळे ती एक संहिता कायम लक्षात राहते, अतिशय उत्तम अशा लावण्यांच्या चाली होत्या. आजही त्याची आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत कर्मधर्म संयोगाने, पण अतिशय सुंदर असं नाटक झालं होतं ते. आणि कदाचित आता ते पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला
1: मिळेल,
0: संस्था ते नाटक बसवते. तर संहिता होती. नंतर आपण पाहिलं मल्लिका. मल्लिका हे का पतित यशा गायिकेच्या आयुष्यावरचं नाटक होतं की ती गायिका छोटी असल्यापासून मोठी मोठी मोठी मोठी मोठी होत जाते. त्या 6 मुली आपल्याला त्या प्रवासात दिसतात मोठ्या मोठ्या होत
1: जातात.
0: एकाच रोलसाठी एकच रोल 6 जणी वेगवेगळ्या करत होत्या. त्या वयोमानाने जशा जशा मोठ्या होत गेला तसा त्यांचा रोल पुढे पुढे येत गेला. सुंदर अशी वेगळ्या प्रकारची गाणी. त्या नाटकाचं खासियत अशी होती की ते ठुबरी टप्पा त्या प्रकारची गाणी होती आणि त्याचं संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. विजय रानडे सरांनी

0: त्यामुळे तो त्याच्यामध्ये रोल केला होता. कारण तिचे आता इतक्या मोठ्या प्रवासामध्ये त्या गायिकेच्या जे दोन तीन चार गुरु झाले त्यातला एक जे गुरु होते गुरुजी बाबा पुनावाले म्हणून, तर तो रोल विजय रंगे सरांनी केला होता. अतिशय सुरेख रोल केला आणि त्याहूनही सुंदरशी सुमधुर गाणी त्यांनी त्यामध्ये पाडली. म्हणजे भजनही होतं त्यामध्ये, त्यामध्ये सुंदरशी गंगेचं स्तोत्र होतं, गंगेच्या स्तवन होतं एक प्रकारचं. आणि मग इतर टुबरी टप्पा अशा प्रकारची गाणी होती, गझल होत्या दोन अशा प्रकारचं. म्हणजे उत्तर भारतातलं संगीत त्या नाटकामध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचं समीध आपण ज्याचं नाव घेतलं ते पुन्हा एकदा वीररसाचं गाणं, ज्याच्यामध्ये वीररसाची गाणी होती. काही शोक होत असताना पण थोडीशी म्हणजे अगदी थोडी दुःखद करणारी पण तरी तितकीच भारदस्त गाणी या नाटकामध्ये होती. त्याचंही संगीत विजय रंगे सरांनी केलं होतं. म्हणून जसं तू म्हटलंस की गद्य नाटक, तर गद्य नाटक तू पालनहारी हा एक वेगळा विचार होता. आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत त्या समीर इंदुलकर सरांना नाटक करायचं होतं आणि त्यांनी मला एक कथानक सांगितलं की आम्ही अशी ना एक पूर्वी एकांकिका करायचो, तशा संदर्भात जर तुला नाटक काय करता आलं नंतर लिही, दोन पात्रांनाच आम्हाला करायचंय. आमच्याकडे दोनच पात्र आहेत, मी ते दोनच पात्र आहेत असं म्हणून ती नवीन सविता लिहिली होती. त्या एकांकिकेचा त्याचा तसा संबंध काही नसला तरी मूळ कथानक पण म्हणू शकत नाही, आपल्या कथाबीज कदाचित ते असेल. कारण मी कधी संविधा वाचली नाही, समीर काकांनी मला गोष्ट सांगितली होती की अशा अशा प्रकारची मला पाहिजे. तर त्याच्यानंतर मी ते दोन अंकाचं नवीन नाटक लिहिलं. त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत पण ती दोन पात्र 16 वेगवेगळ्या भूमिका करतात. आणि म्हणजे एक साधस सूत्र घेऊन चाललोय, माणूस छोटा असू देत मोठा असू देत तो कधी ना कधी तरी भिकारी असतो, कोणाजवळ काही ना काहीतरी मागत असतो. एकदम श्रीमंत असेल तो परमेश्वराशी मागेल, त्याच्यापेक्षा तो थोडा कमी श्रीमंत असेल तो त्या श्रीमंत माणसाकडे मागेल, त्याच्यापेक्षा खालचा असेल तो भाईकडे मागेल, भाईच्या डॉनकडे मागेल. असं प्रत्येकाची जी एक श्रृंखला आहे की कोणी ना कोण करण्याचं मागत असतो, तो मागत असतो. तर मग कोण कोणाचा तरी पालनहारी झाला म्हणून त्या संहितेचं नाव होतं तू पालनहारी, अशी एक संहिता होती.
1: खरंच मस्त. युवा फ्रेंड्स, तुम्ही ऐकताय युववाणीचा कार्यक्रम आणि आज आपल्या सोबत आहेत मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त झालेले असे अष्टपैलू युवा कलाकार अमेय धपटकर. त्यांच्या बरोबरच्या गप्पा आपण अजून मारणार आहोत, तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी. दादा, खूप अशा छान छान गप्पा आपल्या चालू आहेत आणि त्यात अजून आम्हाला बरंच काही काही जाणून घ्यायचंच आहे, पण एक पटकन असा रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. आवडतं नाटक गद्य,
0: पुरुष गद्य नाटक.
1: ओके. आणि
0: संगीत नाटक कट्यार सौभद्र उमर आणि एकच प्याला.
1: ओके. आवडती संहिता,
0: सगळ्यात सुंदर संहिता म्हणून जर आवडती संहिता विचाराल तर ती आहे जिसने लाहोर नाही देखा वो जन्मायच नाही, शफाअत खानांचं नाटक आहे. फार सुंदर आणि अतिशय सुंदर नाटक आहे.
1: आवडते लेखक
0: अर्थात पुढं दैवत.
1: आवडते दिग्दर्शक,
0: सर्वात सुंदर आवडते दिग्दर्शक एक अनिरुद्ध खुटवण नावाचे सर आहेत जे पुण्याला असतात, त्यांच्यासोबत मी काम केले आणि सुंदर अभिनेता बसवण्याची त्यांची जी प्रोसेस आहे स्पेशली मला आवडते. अनिरुद्ध खुटवण सर, त्यांच्या अशोक समय सर हे उत्तम दिग्दर्शन करतात, आपण सगळ्यांनी त्यांची नाटकं पाहिलीत. ह्या दोन मंडळींची नाव आवर्जून घ्यायची वाटते.
1: आवडतं गाणं,
0: खूप गाणी मला आवडतात, खास करून ठुमऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्यातली हमरी अटोरी आपली सगळ्यात आवडते.
1: आवडतं नाट्यपद
0: नभमेघांनी आक्रमी.
1: आणि तू इतका फिरलायस तरी पण आवडतं ठिकाण, त्यातलं
0: सगळ्यात आवडतं ठिकाण असं जर सांगायचं झालं तर कला अकादमी गोवा आजही आवडते, तिथे जाऊन बसायला आवडत. आणि अजून एक नाट्यगृह आहे गोव्यामध्येच येतं ते, त्याचं गाव आहे साखळी, रवींद्र नाट्यभवन म्हणून नवीन नाट्यगृह आहे, खूप मोठं इंग्लिश नाटक कधी लिहिलं या करता येईल अशा प्रकारचं मोठं नाट्यगृह, नवं नाट्यगृह आहे. त्या दोन जागा मला खास करून आवडतात. आणि नाट्यगृह कुठलं आवडतं असेल तर शिवाजी मंदिर जात.
1: आणि आवडता खाद्यपदार्थ, थँक्यू सो मच. दादा, गप्पा थांबली नाही, खरंच असं वाटतं तू आतापर्यंत जी संगीत नाटकं लिहिलीस, गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकं जी लिहिलीस त्याचे जॉनर खरंच खूप वेगवेगळे होते आणि तू स्वतःचाच बार हाय हाय हाय असं करत गेला आहेस, तर अजून वेगळ्या जॉनर मधलं आम्हाला नक्कीच

0: कुठेतरी संहिता बघायला आम्हाला नक्की आवडेल. त्याचबरोबर तू पालनहारी हा सुद्धा तू नाटक जे लिहिलंस यावर्षी तेही रंगभूमीवरती त्याने रंग चढवला होता आणि अशीच नाट्यकृती तुझ्याकडनं घडत राहो आणि एका वेगळ्या भूमिकेमध्ये सुद्धा तू आम्हाला बघायला मिळो ह्याच इच्छा मी आज इथे करेन. आणि त्याचबरोबर एक जाता जाता मला प्रश्न तुला नक्की विचारावा असा वाटेल की तुझ्या रत्नागिरी किंवा कोकणवासियांकडनं जे कलाकार आहेत म्हणा प्रेक्षक आहेत म्हणा त्यांच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत आता नाटक या अँगलने?
1: अपेक्षा वगैरे असं नाही पण मला अजून एक वेगळ्या प्रकारचं नाटक करायचंय इथं की आपल्याकडे होणारं जे नाटक आहे हे एक प्रकारचं पारंपरिक नाटक आहे असं अजूनही मला वाटतं. आपण वेगवेगळे प्रयोग आपण त्यामध्ये करतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपण त्यामध्ये आणतो आहोत, पण नाटक म्हटलं की ह्या सगळ्या जरी गोष्टी त्याच्या लागणारी तंत्र त्याच्यासाठी लागणाऱ्या सुविधा ह्या सगळ्या जरी आपण जमा करत असतो तरी एक गोष्ट मला कायम आवर्जून त्यामध्ये ऍड करावीशी वाटते की नाटकासाठीचे वेगवेगळे जे बाज आपण वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे जसे जॉनर्स तू म्हटलेस ते जेव्हा आपण वापरतो तर यामध्ये कुठेतरी अजून वेस्टर्न नाटक हे रत्नागिरीतल्या नाटकामध्ये किंवा कोकणातल्या नाटकामध्ये आजही कमी दिसतं. तर त्या वेस्टर्न नाटकांचं रूपांतर म्हणा किंवा वेस्टर्न नाटकांचं एक काही अंश घेऊन आपल्या कथानकाला बसवलेला प्रकार म्हणा हा प्रकारचं जे नाटक करणारे लोक आहेत हे अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढे. तर तशा प्रकारचं नाटक जर आपण इथं वाढवू शकलो तर आपलं असलेलं नाटक आणि प्लस ते नव्याने ऍड केलेलं नाटक ह्याच्यामधून काहीतरी अजून चांगलं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि येत्या एक दोन वर्षामध्ये मला तशा प्रकारचं नाटक ह्या इथल्याच कलाकारांना घेऊन पण एक म्हणतो ना आपण की एक प्रकारचा नवा प्रघात पाळायचा त्या निमित्ताने अशा प्रकारचं नाटक मला करायचं.
0: नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. याच सदिच्छांसोबत आजच्या या यू मनीषा कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि दादा तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि खूप छान मनमुराद अशा गप्पा मारलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुला जो युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करते.
1: खूप खूप धन्यवाद मीरा तुझेही आणि आकाशवाणी रत्नागिरीचेही की मला तुम्ही या इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे आभार धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. चला तर फ्रेंड्स परत भेटूच युवा वाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तुम्हा शोधतो हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि जलवायु कार्रवाई उचित, उत्तरदायित्वपूर्ण और समान होनी चाहिए. सेशंस की राष्ट्रीय असेंबली को संबोधित करते हुए

राम राम मंडळी. मंडळी, भेदिक लावण्यांमध्ये ज्या पद्धतीचे झगडे किंवा सवाल जवाब असतात त्याची परंपरा खूप जुनी असल्याचं दिसतं. संतांच्या कूटरचनेवरही या लावण्यांचा प्रभाव पडलेला दिसतो. सगुण निर्गुण दोन्ही एकच मानणाऱ्या भागवत संप्रदायामध्ये हा वादच निकालात काढलेला असल्यामुळं त्यांनी अशा प्रकारच्या वादाला आपल्या अभंगातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. काही भागवत सांप्रदायिक संतांमध्ये अशा वादाविषयी काहीशी नाराजी सुद्धा दिसते बरं का मंडळी. शेख महम्मदानं दांडाईत डफ गाण्याची एकची मती दाटोनी खवळोनी कळी करीती परिते नेणती ब्रह्मस्थिती स्वये अनुभवे अशी कानपिळखी दिली आहे. समर्थ रामदास या शाहिरानाच उपदेश करताना रामदासाच्या विनोदे सोडा अहंतेची बिरुदे तेणे स्वरूपी स्वानंदे सुखी रहा असं म्हटलंय. तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगात अशा प्रकारच्या एका सवालाला उत्तरच दिलंय. लंके माझी घरे किती ती ऐका सांगत असे संख्या जैसी तैसी पाच लक्ष घरे पाषाणांची जेथे सात लक्ष तेथे विटेबंदी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनांची सहा कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी नेली नाही. लंकेत घरं किती या प्रश्नापेक्षा बरोबर जाताना कुणी कवडीही बरोबर घेऊन जात नाही असं तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी यात सांगितलंय आणि उपदेशच केलाय. अर्थात यातून मंडळी असे सवाल जवाब फार पूर्वीपासूनच सुरू होते असं ठामपणे सांगता येतं. मानवाला नेहमीच अज्ञात गोष्टीचं आकर्षण वाटत आलंय. निसर्ग चक्राविषयी कुतूहल वाटत आलंय. सृष्टीच्या अस्तित्वाविषयी त्याला नेहमीच प्रश्न पडत आले. या प्रश्नांचा शोध घेण्याचा आपल्या कुवतीनुसार बुद्धीनुसार तो प्रयत्न करतोच आहे. या गूढ अनाकलनीय रहस्यांचा भेद करण्याचा त्याचा प्रयत्न या भेदिक शाहिरीचं तेच एक मूळ आहे. मंडळी, या लावण्यातून अनेक विषय हाताळले गेलेत. अनेक पौराणिक विषयांसंबंधीचे सवाल त्यांच्या रचनांमधून ऐकायला मिळतात. म्हणजे बघा, श्रीकृष्णाची मुरली पूर्वजन्मी कोण होती किंवा पार्वतीचे सहा भ्रतार कोण अशा पद्धतीचे प्रश्न येतात. तर संख्येवर आधारित सवालामध्ये मी एक सुंदरी पाहिलेली आहे. आकाशाबरोबर तिने लग्न केलं, तिनं तीन मुलांना जन्म दिला, त्या मुलांचं लग्न होईना म्हणून तीच त्यांची बैल झाली. तर ती कोण असे प्रश्न उपस्थित करून प्रतिपक्षाला कोड्यात टाकलं जातं. आपल्या पंथाचं तत्वज्ञान सांगण्यासाठी मोठ्या खुबीनं या शाहिरांनी आपल्या शाहिरीचा उपयोग केलेला आहे. त्या मंडळी, आता मारुती मर्दाने आणि सहकारी यांच्या आवाजातलं एक भेदिक आपण ऐकूया, देह वृंदावन.

न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या या सभेतल्या उर्वरित कार्यक्रमांची तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच सप्रेम नमस्कार या पत्रोत्तरांच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. संध्याकाळी 6:55 योग संजीवनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष मालिका

सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता साप्ताहिक विधिमंडळ हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आणि माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आवडे हे रूप गोजिरे सगुण या अभंगावर आधारित वैभव महाराज पुजारी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकू शकाल. आज रात्री 8 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून जनतेशी हिंदीतून साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. रात्री सभेच्या शेवटी 11 वाजता हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर हे आहेत आमचे आज या सभेत प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

उद्या हे सोमवार दिनांक 29 जून 2026 आमचे उद्याचे कार्यक्रम असे. आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:50 आणि 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आपण ऐकाल. 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवार्ता या कार्यक्रमात कीटकनाशकं खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी संकलित माहिती आपण ऐकाल, वाचक स्वर महेश इनामदार यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. सकाळी 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 आज दिनांक याअंतर्गत सुविचार आणि काही निवेदनं आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25. उद्या सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:40 चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, तर उद्या सकाळी 8:55 कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, उद्या सकाळी 9:10 कार्यक्रम आपण ऐकणार आहात साहित्य सौरभ. यामध्ये कवयित्री डॉ वैशाली शेंडगे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग 3 आम्ही प्रसारित करू. सादरकर्त्या तेजा दुर्वे. हाच कार्यक्रम सायंकाळी 6:35 पुनःप्रसारित केला जाईल. उद्या सकाळी 9:30 सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि श्री गणपती पंचायतन संस्थान यांच्यातर्फे दिनांक 6 जून रोजी एकात्मता भवन इथं आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात माननीय आयुक्त संजिता मोहापात्रा यांनी केलेला मार्गदर्शनाचा संपादित अंश याचा भाग 3 आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. त्यानंतर 10:15 विविधा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम. उद्या सकाळी 11:00 हॅलो आपकी पसंद हा श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:40 आज का शब्द आज की सूची हा कार्यक्रम. त्यानंतर भावधारा. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. दुपारी 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, तर उद्या दुपारी 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा. 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05

वाहिनी आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुनर्प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या. उद्या 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात यशवंत सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल. 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. साडेसात वाजता माझा आवार माझे शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. उद्या 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या 10:00 आप पी पसंत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नारायण पटवर्धन यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकू शकाल. आणि सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: भरपूर पत्र पाठवत असतो पण ती आपल्यापर्यंत कशी पोहोचत नाहीत तरी याची आपण चौकशी करावी. पुढे लिहित आहेत 15 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता संदीप दादा यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. 16 जून रोजी आवड बळीराजाची आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम अपर्णाताई यांनी सादर केले ते देखील आम्हाला खूप आवडले. शेवटी इतकंच म्हणावं वाटतं आम्हा श्रोत्यांच्या पत्रांसह गीतं लावण्याची यांनी केली कमाल आणि गाण्यांनी उडवून दिली धमाल.
1: अरे वाजीताई या श्रोत्यांचं दुसरं पत्र आहे. सांगली केंद्राधिकारी ताईदादा यांना आमचा नमस्कार. रविवारी 14 जून रोजी सकाळी 11 वाजता ऐश्वर्याताई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. कारण या कार्यक्रमात 6 फोनचा समावेश करण्यात आलेला होता. यामध्ये माझ्याही फोनचा समावेश झालेला होता आणि एकापेक्षा एक अशी नंबर 1 गीतं मन प्रसन्न करणारी गीतं या कार्यक्रमात ऐकायला मिळाली याचा आम्हाला खूप आनंद झाला. तसंच

0: आमची ऐश्वर्या ताईंसाठी एक सूचना आहे, ती म्हणजे त्यांनी श्रोत्यांशी दिलखुलास संवाद साधावा, म्हणजे या कार्यक्रमाला आणखी रंग भरेल, तसंच श्रोत्यांनाही मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तर आमची ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी.
1: दादा, कार्यक्रमातलं या श्रोत्यांचं तिसरं पत्र, यात ते लिहित आहेत, मंगळवार 23 जून रोजी संध्याकाळी 7:30 आवड बळीराजाची आणि रात्री 10 आपली आवड, हे दोन्ही कार्यक्रम धनश्रीताई यांच्या निवेदनातून प्रसारित झाले. हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडले, कारण या दोन्ही कार्यक्रमात किमान 5-5 गाणी लावून 40 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच दिली. त्यामुळे आम्ही सर्व श्रोते धनश्रीताई आणि सांगली आकाशवाणीवर खूपच खुश आहोत. तसंच आमची आपणास एक सूचना आहे, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात इतरही निवेदकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी द्यावी, असं या श्रोत्यांनी वेगवेगळे अभिप्राय कळवलेत आणि विनंतीही कळवलेली आहे. तर श्रोते हो, तुम्ही ज्या सूचना तुम्ही आम्हाला पत्राद्वारे कळवल्या या सर्व सूचनांचा विचार केला जाईल आणि तुमची तीनही पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू.
0: मिळतोय पुढच्या पत्राकडे. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत सेनापती कापशी इथून ऋषिकेश पौर्णिमा, तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि परिवार. ताई आणि दादा यांना सूर्यकांत चव्हाण यांचा नमस्कार. मृगाचा पाऊस पडेल ही अपेक्षा ठेवून जनतेनं प्रार्थना केली होती. मृग नक्षत्र अखंड गेलं आणि देवानं हाक ऐकली, पाऊस सुरू झाला. 21 जूनच्या बालसभा या कार्यक्रमात बालमित्रांचं गाणं ऐकून, म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का हे गाणं मेघराजानं ऐकलं आणि रविवारी 4-5 असा 1 तासाचा पाऊस अगदी जोरदार पडला आणि बालसभा या कार्यक्रमामुळे हे समाधान मिळालं, असं त्यांनी आपल्याला पत्र लिहून कळवलंय.
1: अतिशय गोड पत्र लिहिलेलं आहे या श्रोत्यांनी आणि खरंच सांग सांग भोलानाथ हे गाणं सुद्धा खूप सुंदर आहे, कारण आपण अजूनही या गाण्याचा आस्वाद घेत आहोत
0: आणि ते गाणं आपल्याला नकळत बालपणाकडे घेऊन जातं.
1: हो, वळणार आहोत याच श्रोत्यांच्या दुसऱ्या पत्राकडे. या पत्रात ते लिहित आहेत, बुधवारी सकाळी 10 गोपाळ गणेश आगरकर यांचे प्रासंगिक वैचारिक धार्मिक चिंतन, बालविवाह समस्या त्यासाठी त्यांचे विचार, हे सर्व काही उपयुक्त असे वाटले. सर्व सुशिक्षित तरुणांनी अल्पवयात लग्न करू नये. आगरकर हे खूप शिक्षणाकडे लक्ष देत असत. शिक्षणाचा लाभ घेऊनच नंतर मुलींनी विवाहाचा विचार करावा. स्त्री पुरुषांच्या कामात भेदभाव करू नये. ही सर्व माहिती प्रासंगिक या सदरामधून आम्हाला मिळाली, खूप छान वाटली, यासाठी धन्यवाद. तसेच सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडतो. सप्रेम नमस्कार सादर करणारे ताई आणि दादा यांना मनापासून धन्यवाद, असा अभिप्राय श्रोत्यांनी आपल्याला कळवलेला आहे.
0: धनिषिते कार्यक्रमात हे पुढचं पत्र आहे. पाठवणारे श्रोते आहेत प्रसेनजित धेंडे, मंगल धेंडे, श्रीधर धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोटे, रिद्धी, अमृता कांबळे, रितिजा, आशिष धेंडे, अतुल धेंडे, अभिदीप धेंडे, स्वराज धेंडे, अथर्व धेंडे, पल्लवी धेंडे, अभियंता श्रद्धा कांबळे, सुनंदा कांबळे, अजित धेंडे. हे सर्व श्रोते आहेत मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगलीचे. तर या श्रोत्यांनी असं कळवलंय, आम्ही आकाशवाणी सांगलीचे सर्वच कार्यक्रम नियमित ऐकत असतो. हे कार्यक्रम आम्हाला फार आवडतात. आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये निवेदिका आदिती जोशी यांनी आमच्या पत्राचा समावेश केला, त्याबद्दल आदिती ताईंचे आणि आकाशवाणी सांगलीचे मनपूर्वक धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला पत्र लिहून कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार बस्तवाडहून श्री वीरभद्र जंग मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे. हे लिहित आहेत, मंगळवारी आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम म्हणजेच अमृत कलश हा आम्हाला खूप आवडला. यामध्ये ज्येष्ठांच्या समस्येवरील अंकली इथल्या सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी विजयकुमार पाटील यांची जी मुलाखत घेण्यात आली ती आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना खूप आवडली. सध्या ज्येष्ठांच्या असणाऱ्या समस्या आणि त्यावर काढण्यात येणारा तोडगा आणि यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याविषयी बरीच माहिती मिळाली. तर अमृत कलश या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
0: धनिषिते, आपल्या हातातली पत्र
1: संपलेली आहेत,
0: तर आता मेल कडे वळूया. आणि पहिला मेल मी वाचतोय. मेल पाठवणारे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भंभिष्ठे, अनिता भंभिष्ठे आणि राहुल भंभिष्ठे, तसंच मुक्काम पोस्ट येळगुड इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळी, इडी कांबळे. नमस्कार, गेली 2 आठवडे कामात व्यस्त असल्यामुळे सांगली आकाशवाणीस कार्यक्रमाविषयी अभिप्राय कळवू शकलो नाही.

0: त्याबद्दल क्षमस्व, पण आपले कार्यक्रम नित्यनियमाने मी दररोज ऐकतच होतो. असो, आकाशवाणीवरून दर रविवारी सकाळी प्रसारित होणारा हॅलो आपकी पसंद हा हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम आम्हाला फारच आवडतो आणि तो नेहमीच आम्ही ऐकत असतो. तर हॅलो आपली आवड हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लवकर सुरू करावा अशी माझ्यासह अनेक श्रोत्यांची मागणी आहे. आणि तसं वरचेवर आकाशवाणी सांगली केंद्रास पत्र लिहून बऱ्याच श्रोत्यांनी सुद्धा कळवलेलं आहे. तेव्हा हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम लवकर सुरू करावा ही नम्र विनंती. त्याचबरोबर आणखी एक सूचना त्यांनी आपल्याला केली आहे, ती म्हणजे सध्या हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम 40 मिनिटांचा आहे, तो पूर्ण एक तासाचा कार्यक्रम करावा. कारण इतर आकाशवाणी केंद्रावर सुद्धा हे दोन्ही कार्यक्रम पूर्ण एक तासाचे आहेत, त्यामुळे या ईमेलचा विचार केला जावा. तर श्रोते हो, तुमचा हा ईमेल आणि तुम्ही केलेली सूचना आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवत आहोत.
1: दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिर्टे, तालुका वाळवा इथून. ते लिहितात, बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला क्रीडांगण हा कार्यक्रम मनापासून आवडला. मल्लखांब खेळाडू प्रशिक्षक मधुरा लिमे यांनी मल्लखांब या खेळाविषयी दिलेली माहिती उपयुक्त वाटली. हा खेळ कसा खेळला जातो, या खेळाचे प्रकार आणि या खेळाचा इतिहास याची लिमे यांनी छान माहिती दिली. दीपा तेलंग यांनी छान संवाद साधला, प्रसारणाबद्दल धन्यवाद.
0: धनशिताई, या श्रोत्यांचा आपल्याकडे दुसरा ईमेल आहे. श्रोते असं लिहितायत, शुक्रवारी 26 जून 2026 रोजी रात्री प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये जागतिक अमली पदार्थ वापर विरोधी दिनानिमित्त डॉक्टर शीतल शिंदे यांनी दिलेली माहिती समयोचित आणि उपयुक्त अशी वाटली. आजच्या काळात अनेक जण विविध प्रकारच्या व्यसनात गुरफटलेले पाहायला मिळतात. व्यसनाधीन होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ताणतणाव, संगत आदी कारणं अनेक आहेत. व्यसन कोणतंही असो ते वाईटच. व्यसनामुळे शारीरिक हानी होते, मानसिक स्थिती बिघडते, त्याचबरोबर कौटुंबिक स्वास्थ्यही हरवतं. डॉक्टर शीतल शिंदे यांनी शारीरिक मानसिक स्थिती आणि व्यसनाधीन व्यक्तीचं वर्तन तसंच शारीरिक हानी कशी होते याविषयी उपयुक्त माहिती दिली. त्यामुळं प्रासंगिक या कार्यक्रमाबद्दल आणि याच्या प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतरचा हा ईमेल आहे, पाठवणारे आपले श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. तर त्यांनी आपल्याला दोन तब्बल मेल पाठवलेत, यातला पहिला मेल मी घेते. यात ते लिहितायत, आपल्या भारतभूमीला विविध खेळ क्रीडा प्रकारांची उल्लेखनीय गौरवणीय अशी ऐतिहासिक पौराणिक परंपरा लाभलीय. सदृढ बलशाली शरीराच्या तंदुरुस्ती बरोबरच मनही तितकंच बलशाली असायला हवं. हेच ओळखून आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक खेळ प्रकार क्रीडा प्रकार अस्तित्वात आणल्याचे दिसून येते. त्यांची दूरदृष्टी खरोखरच कौतुकास्पद आहे. भारतीय खेळांमधून शारीरिक व्यायाम तर होतोच, पण त्याचबरोबर मानसिक बलही वाढतं. अशाच क्रीडा प्रकारातील कुस्तीला पूरक असलेला खेळ प्रकार म्हणजे मल्लखांब. अगदी थोडक्या जागेत थोडक्या साहित्याच्या सहाय्यानं तंदुरुस्त करणारा उत्कृष्ट कौशल्यपूर्ण खेळ प्रकार म्हणजे मल्लखांब. याच मल्लखांबाबद्दलची ऐतिहासिक परिपूर्ण ज्ञानवर्धक माहिती क्रीडांगण या कार्यक्रमातून जाणायला मिळाली. मी लहानपणी मल्लखांब खेळायचो आणि हा खेळ मला फार आवडायचा. सोबत कुस्तीचे काही डाव कुस्ती आखाड्यात मित्रांच्या सोबत खेळले आहेत, त्यामुळं सदरच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, सुखद मनाला प्रसन्न करून गेल्या. लहानपणी मला सर्व प्रकारचे खेळ खेळायला मिळाले. यात क्रिकेट, खो खो, कबड्डी, आट्यापाट्या, सूरपारंब्या, विटीदांडू, लंगडी, गोट्या, खनखन मात्री, एक एक पान, तळ्यात मळ्यात, आंधळी कोशिंबीर, बटणांचा खेळ, विटीदांडू, लपंडाव, चिंचोक्याचा खेळ, आईचं पत्र हरवलं, धक्का वंटी, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, नया व्यापार, स्लो सायकल, पोहणं, असे कितीतरी खेळ प्रकार मी खेळलोय. याबद्दल मला खूप मोठं मनस्वी समाधान वाटतंय. खरोखरच तो सुवर्णमयी काळ चिरंतन स्मरणात आहे. त्या सुवर्णमयी खेळाच्या आठवणी जागृत करून दिल्याबद्दल सांगली आकाशवाणी परिवाराचे मनपूर्वक आभार. दादा, हा मेल मी वाचला, पण यातले जे काही खेळ आहेत ना, यातले बऱ्यापैकी आपण खेळलेत, पण काही खेळ असे आहेत की त्यांची नावं देखील आपल्याला माहीत नव्हती. पण ते खेळ या श्रोत्यांच्या माध्यमातून जाणायला मिळालं, या खेळांची नावं. आणि खरंच मी थोडी भावुक झाली बरं का खेळांची नावं पाहून.
0: सुधीर श्रीकांत

0: शिरोडकर यांनी आपल्याला नकळत या मेलच्या माध्यमातून आपलं बालपण दाखवलंय. अर्थात आत्ताच्या पिढीला हे खेळ माहीत असणं शक्यच नाही आणि हे खेळ खेळायला मिळतील याची शाश्वती नाही.
1: हो.
0: तर यांचाच दुसरा मेल आहे साहित्य सौरभ. या कार्यक्रमातील पुष्पा प्रभुदेसाई यांचा ललितबंध घर असावे घरासारखे एकत्रीय कुटुंबाचं विलोभनीय दर्शन करून देणारा ठरला. भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जर कोठे जोपासला जातो असं प्रामुख्यानं म्हटलं तर एकत्र कुटुंब पद्धतीमधूनच. कारण भारतीय एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्येच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सामंजस्य, एकोपा, भावनिक, मानसिक, आर्थिक, नैतिक आणि मौलिक विचारांचा आधार एकत्र कुटुंबातील सदस्यांमध्ये दिसून येतो. पण सध्याच्या आधुनिक परदेशी संस्कृतीच्या संस्कारातून विभक्त कुटुंब पद्धती फोफावत आहे. परकीय संस्कृतीचा वाईट परिणाम भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीवर पडताना दिसून येतोय. त्याचा दूरगामी परिणाम भारतीय मनावर होत आहे. अशा वेळी साहित्य सौरभ मध्ये घर असावे घरासारखे हा ललितबंध एकत्र कुटुंबाचे फायदे, आवश्यकता आणि महत्ता असे एकूणच वैभव स्पष्ट करणारा ठरला. खरोखरच अशा उत्तमोत्तम वैचारिक, ज्ञानमयी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. मधुरा पुजारी यांचं सूत्रसंचालन आणि तेजा दुर्वे यांचं सादरीकरण याचं विशेष कौतुक. तसंच भारतीय समाज मनाची वैचारिक नितांत आवश्यकता जाणण्याच्या सांगली आकाशवाणीच्या कार्यप्रणालीला सविनय सप्रेम नमस्कार. आणि मेलच्या शेवटी छानशी त्यांनी कविता सादर केली आहे. रांगोळीने या या म्हटले, रांगोळीने या या म्हटले, दारी तोरणे स्वागत केले, घरासारखे घर मला दिसले, घरासारखे घर मला दिसले, पवित्र वास्तूमधूनच प्रवेश केले, आनंदाने हास्य उमलले, आनंदाने हास्य उमलले, पाहता माझे मनही रमले, संस्काराचे कुटुंब मी पाहिले, सारे सारे मदतीला आले, वर्तन त्यांचे आदरणीय ठरले, आदर्श घर मी असे पाहिले, आदर्श घर असे मी पाहिले. अशा भारतीय परिवाराला विनयतेने सप्रेम नमस्कार रसिकतेने केले.
1: खूपच छान त्यांनी आपल्याला ईमेल पाठवलाय आणि आज मला खूप छान वाटतंय आपल्या कार्यक्रमाचा शेवट इतका गोड होत आहे.
0: खरंच आहे, हा ललितबंध सुंदर होता. आपण ह्या कार्यक्रम ऐकलेला धनश्रीताई.
1: हो दादा, पत्र आपल्याकडे जितकी प्राप्त होती या पत्रांचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश केलेला आहे. ईमेल जितके प्राप्त होते त्यांचाही समावेश केलेला आहे आणि आता वेळ झालीय कार्यक्रमात निरोप घेण्याची.
0: समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
1: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल, सूचना, अभिप्राय आम्हाला कळवायचे असतील तर यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. तर श्रोते हो, हा जो पत्ता आहे या पत्त्यावर पत्र लिहून आम्हाला तुम्ही तुमचे अभिप्राय कळवायचे आहेत.
0: त्याचबरोबर ईमेल करण्यासाठी आमचा ईमेल आयडी सांगली आकाशवाणी @gmail.com. सांगली आकाशवाणी आता फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे.
1: तर श्रोते हो, आजचा सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. साप्ताहिक सर्वच कार्यक्रम कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात.
0: अर्थात यासाठी आठवडाभर नियमित आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐकत रहा.
1: बरायता श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला,
0: मला संदीप दादाला,
1: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
0: सप्रेम.

सप्रेम नमस्कार। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष मालिका योग संजीवनी। सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा।

नमस्कार, आजचा विषय आहे गतिशीलता आणि संतुलनासाठी योग। खरं पाहता योग आणि आरोग्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। दोघांचे अंतिम उद्दिष्ट मानवी अस्तित्वाची

0: वस्तुस्थिती आणि वैश्विक अस्तित्वाशी संतुलन असेच असते. अष्टांग योगाच्या सर्व पायऱ्या पाहिल्यास योग हे उत्तम आरोग्य प्राप्तीचे एक परिपूर्ण साधन ठरते आणि योगाचे अंतिम साध्यही तेच आहे.
1: वाढत्या वयानुसार शरीराची हालचाल म्हणजेच गतिशीलता कमी होणे तसेच शारीरिक संतुलन बिघडणे ह्या समस्या दिसून येतात. गतिशीलता म्हणजे सर्वसाधारण शारीरिक हालचाली, उदाहरणार्थ चालणे, फिरणे, उठणे, बसणे, दैनंदिन कामे करणे म्हणजेच शरीराची गतिशीलता होय. वाढत्या वयामध्ये स्नायू कमकुवत होतात, हाडांची झीज होते आणि ह्या सर्वांमुळे शरीराची गतिशीलता कमी होते. ही गतिशीलता कायम राहण्यासाठी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, कटिचक्रासन, वीरभद्रासन, पवनमुक्तासन इत्यादी आसने केल्यास शरीरातील स्नायूंना बळकटी मिळते. सांधे आणि स्नायू लवचिक होतात. मान, खांदे, पाठ, कंबर, गुडघे, घोटे यांच्या हालचाली सुलभ होतात. पाठीचा कणा लवचिक होतो आणि यामुळे वाढत्या वयातही शरीर गतिशील राहते.
0: ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये शारीरिक असंतुलन वाढल्यामुळे वारंवार पडण्याचे प्रसंग निर्माण होतात. अशा पडण्यामुळे आरोग्यविषयीचे गंभीर असे प्रश्न निर्माण होतात. याचे कारण असे की ज्येष्ठ नागरिकांच्या मनोशारीरिक क्षमता कमी होऊ लागतात, ज्ञानेंद्रियाची शक्ती क्षीण होते आणि कर्मेंद्रियावरील नियंत्रणात योग्य ती सुसूत्रता आणि सामंजस्यपणा नसते. आपल्या शरीराचा चलतोल म्हणजेच गतिशीलता आणि स्थिर तोल म्हणजेच स्टेडी बॅलन्स किंवा संतुलन हे लहान मेंदूकडून केले जाते.
1: वयोमानानुसार स्नायू ताण क्षीण झाला, दृष्टी कमी झाली आणि सांध्याच्या हालचाली कमी झाल्या की शरीराकडून मेंदूला मिळणाऱ्या संवेदना या चुकीच्या येऊ शकतात आणि त्यामुळे मेंदूच्या केंद्रांचे अंदाज चुकतात आणि मेंदूकडून योग्य ती प्रतिक्रिया न मिळाल्याने शरीराचे संतुलन बिघडते. मानसिक ताणामुळे सुद्धा शरीराचे संतुलन बिघडते. लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक आसने केल्यामुळे मनातील इतर विचारांना वाव मिळत नाही, मन आणि शरीर यांच्यामधील संतुलन वाढते, समन्वय साधला जातो. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपल्याला तोलून धरणाऱ्या मज्जासंस्थेला चालना मिळते आणि अशा प्रकारे नियमित आसने केली असता मेंदूला एक प्रकारचे प्रशिक्षण मिळते आणि त्यामुळेच संतुलन यंत्रणा चांगली कार्यक्षम होते. त्यामुळे शरीराची गतिशीलता आणि संतुलन दोन्हीही सुधारते. निरनिराळ्या मनोशारीरिक क्षमता वृद्धिंगत होतात व शरीराचा तोल सांभाळणारी यंत्रणा सतेज होऊन नेहमी उत्तम रीतीने कार्यक्षम राहते. हे सर्व साधण्यासाठी मगाशी सांगितलेल्या आसनांबरोबरच मयूरासन, गरुडासन, नौकासन, विपरीत करणी इत्यादी आसने उपयोगी पडतात.
0: मनाच्या शांततेसाठी ओंकार म्हणजे प्रणव साधन.
2: आकाशवाणी मुंबई, शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रह ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं. परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या

0: पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलं. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला.
2: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है. अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है.
0: विज्ञान अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखा परीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले, ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा

डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजप आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2 लाख बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन सेंद्रिय शेती कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बाव नदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:11:15 झाली आहेत.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
3: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
3: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो हो.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: प्रभात वंदन.
7: रम्य प्रभात.
6: प्रसन्न वातावरण.
7: मंदिरातील घंटानाद.
6: घराघरातून येणारा धूप दीपांचा

0: परिमळ.
1: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
0: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81 मीटर
0: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 106.6 मेगाहर्ट्स वरती
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास,
1: वर्तमान आणि भविष्यातही.
2: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

भागामध्ये मोसमी पावसाची कृपादृष्टी अद्याप झालेली नाही, त्यामुळे भविष्यातलं संभाव्य पाणी टंचाईचं संकट टाळण्यासाठी सर्वांनी मिळून लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये पाण्याचा काटकसरीनं वापर तसंच जलशेती म्हणजेच पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवला गेला पाहिजे यासाठी प्रत्येकानं कॅच द रेन उपक्रमामध्ये सक्रिय होण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आज केलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नंदिनी मथुरी.

न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

राम राम मंडळी. आजच्या आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे रविवार, दिनांक 28 जून 2026. आजच्या कार्यक्रमात ऐकूया आवडे हे रूप गोजिरे सगुण या अभंगावर आधारित वैभव महाराज पुजारी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन.

0: आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंग। माऊली महावैष्णव श्रीमंत जगद्गुरु संत तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या आवडीचा विषय सांगतात। मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड ही असते, ज्ञानी असो अज्ञानी असो, सुष्ट दुष्ट कोणीही असो, या सर्वांना कशाची ना कशाची आवड ही असते आणि ही आवड व्यक्त करण्याकरता संगतीचीही गरज असते। आमचे महाराज वनामध्ये एकटे होते तेव्हा ते म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरी आळवी। आवड व्यक्त करण्याकरता सजातीय संगतीची आवश्यकता असते, कारण संतन के घर संत गए रस की लुटा लूट, असंतन के घर असंत गए फुकट माथा कुट, अशी अवस्था होती। आणि म्हणूनच आवड व्यक्त करण्याकरता सजातीय संगतीची आवश्यकता असते। थोडक्यात प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड ही असतेच। उदाहरणार्थ लोभी माणसाला कशाची आवड असते? लोभी माणसाला पैशाची धनाची आवड असते। सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, लोभी माणसाला धन किती आवडतं याचं वर्णन सुभाषितकार करतात। ते म्हणतात, कृपणो धन लोभेन स्वभार्या नाभिगच्छती, अस्त्यामयो जायते पुत्रा सर्व वित्तम हरी। कृपण मनुष्य म्हणजे कंजूष मनुष्य, आणि त्याला धन इतकं आवडतं की हा कृपण मनुष्य स्वतःच्या बायकोलाही संभोग देत नाही। याचं कारण त्याच्याजवळ मोठं वैराग्य आहे असं नाही, तर त्याला अशी भीती असते की जर हिला मुलगा झाला तर तो मुलगा आपलं सर्व धन नाहीच करेल। आणि म्हणूनच कृपण मनुष्य विषय सुखाचा रती सुखाचा त्याग करतो। ही झाली तुमची आमची आवड, परंतु महाराजांच्या बाबतीमध्ये असं नव्हतं। महाराजांना भगवान परमात्मा, महाराजांच्या आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला होता। आणि म्हणूनच आपल्याला आवडणाऱ्या त्या भगवंताचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात। ते म्हणतात, आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावरे।
1: आवडे हे

एवढे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. महाराजांच्या आवडीचा विषय भगवंत हे देव आहे आणि तुम्हा अम्मा सर्वांच्या आवडीचा विषय भगवंत व्हावा हीच त्यांची धारणा आहे. माणसांना भगवंत आवडीने आवडावा, कारण माणसांना भगवंत आणि हा परमार्थ आवडावा, कारण विधीचा परमार्थ टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ सुटत नाही. उदाहरणार्थ आपल्या वडिलांची वारी करणारा तरुण मुलगा, आपल्या वडिलांची वारी करणारा एक गृहस्थ आपल्या एका मित्राला म्हणतो, अरे बाबा मला असलं काही आवडत नाही, परंतु वडिलांची वारी करावी लागते, परंतु मी सुद्धा तयार आहे, मी एकादशीला पंढरपूरला मुक्कामाला जातो आणि बारस सोडायला घरी येतो. आता असा विधीचा परमार्थ किती दिवस टिकेल? थोडक्यात विधीचा परमार्थ टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ सुटत नाही. महाराजांच्या बाबतीमध्ये असं नव्हतं, महाराजांना स्वभावतात भगवंत आवडत होता, कारण पुण्याने देव आवडतो, पापाने संसार आवडतो आणि ज्ञानाने देव कळतो. संत महात्म्यांना देव कळालेला होताच, परंतु त्यांच्या आवडीचा विषय ही भगवंत झालेला होता आणि म्हणूनच ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, माझे जीवीची आवडी पंढरपुरा निहीन गुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. एके ठिकाणी महाराज शपथपूर्वक सांगतात, तुझी आण वाहीन गा देवा बहु आवडसी जीवापासून. वास्तविक ज्ञानोबारायांना शपथ घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी आणि अशी आमची ज्ञानोबाराय. परंतु तरी सुद्धा ते शपथपूर्वक सांगतात की बहु आवडसी जीवापासून. याचं आणखीन एक कारण असतं की जीव हा प्रतिबिंब आहे, लक्षात ठेवा, जीव हा प्रतिबिंब आहे आणि देव हा बिंब आहे. बिंबाशिवाय प्रतिबिंब राहणे शक्यच नाही, म्हणजेच माणसाचं देवाशिवाय काहीच चालत नाही. या जगामध्ये साधं वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. वृक्षाचेही पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग गोटे. अहो चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविन. आणि म्हणूनच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा विषय भगवंत व्हावा. इतर प्राण्यांमध्ये आहार निद्रा भय मैथून, सर्व योनीसी समसमान, परिमनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वता. पृथ्वी तलावर जे प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये अनेक बाबतीमध्ये समानता आहे, परंतु मनुष्याजवळ ज्ञान आहे. आणि म्हणूनच आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर सर्वांनी आपल्या आवडीचा विषय भगवंत केला पाहिजे. संतांच्या आवडीचा विषय भगवंत आहेच. आणि म्हणूनच आजच्या या अभंगामध्ये महाराज सांगतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. महाराज म्हणतात की त्या भगवंताला पाहिल्यानंतर मला एक वेगळ्याच प्रकारचं सुख प्राप्त होतं, कारण राजस सुखुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कला लोपली.

राजस्त सुकुमार मधनाचा पुतळा रवी शशिकला लोक दिला. भगवंताच ते राजस सुकुमार सावळ असं रूप पाहिल्यानंतर महाराज म्हणतात की मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद प्राप्त होतो आणि म्हणूनच आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचण सुखावले. आणि म्हणूनच ते भगवंताच्या ठिकाणी एक प्रार्थना करतात की आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंग.

दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग. भगवंता तू नेहमी सतत आमच्या दृष्टी पुढे असला पाहिजे, एवढीच प्रार्थना आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग. कारण सर्व इंद्रियामध्ये जे प्रमुख असं माझं मन आहे ना, हे माझं मनच तुझ्याविषयी लाचवलेलं आहे. आणि हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात.

लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले आणि म्हणूनच एकच प्रार्थना की आता दृष्टी पुढे ऐसा ची तू राही जो मी तुझ पाहे पांडुरंग विठोबा।

ओझिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितू राही, जो मी तुझ पाहे पांडुरंग। आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे अम्मी मागावी दडीवाळी, पुरवावी आळी माई बापा। महाराज शेवटच्या चरणामध्ये भगवंताच्या ठिकाणी एक मागणं मागतात, ते म्हणतात अहो दातारा पांडुरंगा, मी तुमच्याजवळ एक मागणं मागत आहे। तू का म्हणे अम्मी मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा, आणि हे मागणं तुम्ही लढीवाळपण माय बापाप्रमाणे पुरवावं एवढीच अपेक्षा आहे। आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग।

आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंग करविली तैसी केली कटकट वाकुडी कामीट देव जाणे कोण्या कारणे झाले हे निर्माण देवाचे कारण देव

आवडे हे रूप गोचिरे सगुण या अभंगावर आधारित वैभव महाराज पुजारी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन आता आपण ऐकलं.

0: बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

बराय मंडळी, आपल्या आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हाचा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून जनतेशी हिंदीतून साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप हे कार्यक्रम. रात्री 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आणि रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. आता ऐकणार आहोत ठीक 8 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी हिंदीतून साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून.

0: पुनः प्रसारित करत आहोत मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद।
1: आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे। 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे। अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे। C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे। भारतात अशी 40

तयार केली जात आहेत. यामुळे एमएसएमई आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात डीआरडीओने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंग बद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेने प्रवास करायचे त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना

भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबाने आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ

ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाड देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती.

विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये बी टेक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीय. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट.

या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत, ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या

वर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी

सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी, ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात, यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं, आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा, तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये, त्यामुळे पावसाचा थेंब थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओस्कोप हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू. आता यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्राम विकास मंत्र्यांचं प्रतिपादन। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू। भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं। C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे। स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO ने केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला, देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले।
1: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है। इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही।

0: है। साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं।
1: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं। मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले। गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं। आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं। उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली। हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्राम विकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली। ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले। ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला। यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली। विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे। गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले। इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुज सामुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला। त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे। युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले। लेबनान, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे। हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली। व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्तात मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली आहे। भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले। व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली। व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला। त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली। फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला। मेल ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली। नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत। मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या 15 आठवड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून

विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या. टीईटी पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्य रॅकेट कार्यरत होते का, या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

धा।

आकाशवाणी सांगली केंद्र रात्रीचे 11 वाजतायत. 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.